0: कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदी काठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोहता येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे, मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू? मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा, तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो. तू एक काम कर, माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला. पण यावेळेस ससा एकटा पळला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
1: आपले काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात, ओके ना, पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
0: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत, आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
1: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
0: हो आवडेल.
1: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छानसं गाणं म्हणशील का आमच्या सगळ्यांसाठी?
0: हो नक्कीच. मी स्वातंत्र्यवीर आहेत ना त्यांच्याबद्दल एक गाणं बोली.
1: वा वा,
0: जय असतो ते.
1: हो चालेल.

0: छान खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलंस, एकदम गोड. आणि मला असं खरंच ह्या सगळ्या मुलांनी आजकालची मुलं जास्ती मोबाईल आणि टी व्ही पण बघतात. आता टी व्हीवर रियालिटी शो म्हणजे छोट्या मुलांचे कार्यक्रम असतात ते पाहिले तर चालतात हो की नाही, पण बाकी जास्ती मालिका वगैरे पाहू नये हो की नाही, कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो हो की नाही. हो तू काय सांगशील बरं त्यांना, तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा हो की नाही असं सांगायला पाहिजे की नाही, तू सांग बरं मग मी ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये, म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा. तुम्ही

प्रेक्षक स्मिता पाटोळे आज आपल्या सोबत होती आणि आम्ही उन्हाळी विशेष सुट्टी विशेष कार्यक्रम समर स्पेशल तुमच्यासमोर सादर केला. स्नेहाची मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन अतिथींचं आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तो मी आरजे तेजस्वी.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या विविधा या सेगमेंटमध्ये अर्थातच पुस्तक सफरनामामध्ये आज आपण बोलणार आहोत एका छान पुस्तकाविषयी. खरं तर बऱ्याचदा आपल्याला सल्ला हा नको असतो, कुणाचाच मोफत सल्ला तर अजिबात नको असतो, पण तरी सुद्धा आज आपण या सल्ल्यांविषयीच बोलणार आहोत, कारण पुस्तकाचं नावच आहे सल्ले लाख मोलाचे. आणि या पुस्तकामध्ये 55 नामवंत व्यक्तींना जे कोणी सल्ले दिलेले आहेत आणि ते सल्ले त्यांच्या आयुष्यात किती कामी आले, कसे कामी आले, या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा वळूया या सल्ल्यांकडे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत गौतम अदानी. खरं तर हे पुस्तक आहे 2014, त्यामुळे त्या व्यक्ती आता काही हयात सुद्धा नसतील आणि काही हयात असतील तर त्या पदावर असतीलच असं नाही. गौतम अदानी यांनी लिहिलेलं आहे, आमच्या अदानी ग्रुपचा सगळा विश्वास एका उपदेशावर आधारित आहे. हा उपदेश नेमका कुणी सांगितला हे सुद्धा त्यांना आठवत नाहीये. तो उपदेश असा आहे, जेव्हा सगळ्याच गोष्टी अवघड होतात आणि तुम्हाला काहीच सुचत नाही तेव्हा तुमच्या अंतप्रेरणेनुसार मार्गक्रमण करत राहा. आमच्या व्यवसायात आम्ही सुद्धा अशा संकटांच्या भोवऱ्यात अनेकदा सापडलो आहोत. भूलभुलैयासारखे घोटाळ्यात टाकणारे अनेक मार्ग समोर दिसले आहेत आणि तरी सुद्धा त्यातून आम्हाला योग्य असा मार्ग निवडून आम्ही सही सलामत बाहेर पडलो आहोत. अशा भूलभुलैयातून बाहेर पडायचं असेल तर मी 3 गोष्टींचा उपयोग करतो. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणं आवश्यक असतं. नंतर समोर दिसणाऱ्या फसव्या मार्गांपैकी कोणता मार्ग निवडायचा याच्यासाठी मी माझ्या मनाचा कौल घेतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेतो, त्याची पूर्वलक्षणं आणि धोक्याचे इशारे कोणते याचा अभ्यास करून परत अशीच परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतो. आवाक्याबाहेर असलेली परिस्थिती भविष्य काळात उद्भवली तर त्याचा सामना कसा करायचा याची योजना आधीच आखून ठेवतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमीपेक्षा अगदी वेगळाच तीरपागडा विचार करायचा, मग तो आमच्यापैकी कोणालाही सुचला तरी चालेल आणि तो कितीही वेडेपणाचा असला तरी सुद्धा चालेल, पण तो समस्येपासून पुढे नेणारा असायला हवा. मग असा विचार आम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी योजना आखायला लागतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आम्ही मिठाच्या कारखान्यासाठी उपयोगी पडावी म्हणून जेट्टी बांधण्यासाठी जागा बघितली होती, पण ती योजना काही प्रत्यक्षात उतरली नाही. 1995 पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी द्यायला सुरुवात केली होती. 1988 आम्ही आयात क्षेत्रात काम करत होतो, त्यामुळे भारतात चांगल्या बंदरांची सोय नसल्याचं आमच्या लक्षात आलं. म्हणूनच आम्ही बंदर उभारणी क्षेत्रामध्ये उतरण्याचं ठरवलं. मिठाच्या कारखान्याची जागा वापरात नसल्याने आणि जवळच्या बंदरात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने आम्ही 1998 मुंद्रा बंदर उभारण्याचं ठरवलं. आमचं काम सुरू झालं तेव्हा शासनाकडून सवलत मिळण्याचा करार सुद्धा झाला नव्हता. तो करार तयार झाल्यावर त्यावर सह्या करायला 2001 उजाडलं, पण आम्ही तेवढी जोखीम पत्करून कामाला सुरुवातही करून टाकली होती. बंदर उभारणीचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा कसलाच अनुभव नव्हता. योजना कशी आखायची, जागा कशी विकसित करायची आणि बांधकाम कसं सुरू करायचं याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती, पण आमच्याकडे अतिशय निष्ठेने काम करणारे तंत्रज्ञ होते. त्यांनी दलदल आणि जंगल असलेल्या भागात कामाला सुरुवात केली, कारण तिथली 17.5 मीटर जागा पडीक होती, तिथे सुविधांचा अभाव होता, पण किनाऱ्यापासून आत असलेल्या ईशान्य दिशेकडच्या आमच्या जागेपासून ती जवळ, त्यामुळे ती सोयीची होती. जमिनीचा मालक आणि बंदराचं व्यवस्थापन करणारा माणूस एकच ठेवण्याची आमची कल्पना जरा वेगळीच होती. सामान्यतः बंदराचं व्यवस्थापन करणारा माणूस हा वेगळा असतो, पण असा अनुभवी माणूसच आमच्याकडे नव्हता. या बंदराच्या कामात आम्ही आमचा पैसा आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण खासगी तत्वावर चालणारं भारतातलं सगळ्यात मोठं बंदर आम्ही उभारल्याचा आम्हाला कधीच पश्चाताप करावा लागला नाही. त्या बंदरावर 3 कोटी टनांची उलाढाल होत होती, शिवाय आम्ही तिथल्या खाडीचाही नंतर विकास केला, शिवाय कूच जिल्ह्यातल्या विद्युत निर्मिती केंद्रासाठी कोळसा पुरवण्याचं काम सुद्धा आम्हाला मिळालं. 2015 10 कोटी टनांपर्यंत उलाढाल करणारं
भारतातलं सगळ्यात मोठं बंदर आमच्या कंपनीचं असेल हे आमचं स्वप्न होतं. पाहिलं 2014 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे, त्यात त्यांनी हे मांडलं होतं. पुढचा सल्ला आहे, तो सल्ला मिळाला होता प्रख्यात कवी, बॉलिवूडमधले बरीच जी गाणी आहेत ती त्यांनी लिहिलेली आहेत, असे प्रख्यात जावेद अख्तर. शाळा कॉलेजातल्या समारंभात केलेल्या भाषणात मी अनेक वेळा सांगितलंय, सगळ्यात मोलाचा व्यवहारिक सल्ला मला 15 वर्षांचा असताना मिळाला होता. अलीगडच्या शाळेतून शिक्षण घेऊन मी नुकताच बाहेर पडलो होतो. माझे वडील आणि प्रसिद्ध कवी जा निसार अख्तर यांच्याबरोबर दिल्लीला आलो होतो. तिथून मला भोपाळला सेफिया कॉलेजमध्ये शिकायला जायचं होतं. मला आठवतं माझ्या वडिलांचे जीवलग मित्र ख्वाजा अहमद फारुखी यांना भेटायला वडिलांसोबत मी पण गेलो होतो. ते दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी आम्हा दोघांना बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेलं. जेवताना त्यांनी मला विचारलं, बेटा तू मोठेपणी कोण होणार आहेस? माझं 15 वर्षांचं वय, जेव्हा आपण काहीही करू शकतो असं वाटण्याचं ते वय. मी त्यांना माझे 5-6 पर्याय सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी मला गवत कापण्याचं काम करणारा मजूर हो असा सल्ला दिला. तो सल्ला ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते पुढे म्हणाले, पण एक अट आहे, जगातला तू सर्वात उत्तम गवत कापणारा माणूस व्हायला हवंस. भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनातल्या बागेमधलं गवत जर कापायचं असेल तर त्यांनी तुलाच बोलवायला हवं. ते पुढे जे म्हणाले ते अजूनही माझ्या लक्षात आहे, कोई काम मामूली नहीं होता, काम करने वाला मामूली होता है. जो तुम्हारा दिल चाहता है वो काम करो. तुमच्या गुणांमुळे तुम्हाला संरक्षण मिळतं, नोकरीमुळे नाही. आणि अतिशय महत्वाचा असा हा सल्ला आहे की आपल्या जे टॅलेंट असतं, आपल्या जे कौशल्य असतं, जी कला असते, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी टिकून असतो. कारण प्रचंड स्पर्धा असलेल्या या युगामध्ये एकाच प्रकारचं कौशल्य अनेक लोकांमध्ये आहे, पण त्यातला जो सर्वोत्तम आहे त्याचीच निवड कायम केली जाते. त्यामुळे आपण सर्वोत्तम कुठल्या क्षेत्रात आहोत, कशात आहोत, हे जर आपण पारखलं तर नक्कीच आपल्याला करिअरमध्ये सुद्धा आणि पूर्ण आयुष्यात सुद्धा फायदा होऊ शकतो. तर हा सल्ला खूप महत्वाचा आहे, मोलाचा आहे. पुढचा सल्ला आहे आमिर खान यांना दिलेला. ते म्हणतात, मी त्यावेळेस 14 वर्षांचा असेन. माझ्याशी बोलत असताना माझे काका मला म्हणाले की नेहमी आपल्या मनाचं ऐकावं. ते शब्द मी अजून सुद्धा जपून ठेवले आहेत. ते म्हणाले होते, आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्या हातातून चूक होते, मग इतरांच्या मर्जीनुसार वागण्यापेक्षा चुकीचं का असेना, पण आपल्या मनाचं ऐकायला हवं. याचा उपयोग मला माझा व्यवसाय निवडण्याकरता झाला. माझ्या हितचिंतकांना माझा निर्णय पसंत नव्हता. खरं तर त्यांची भीती रास्तच होती. शिक्षण महत्वाचं असलं तरी कॉमर्सच्या शिक्षणात मला रस नव्हता. मला चित्रपट निर्मितीमध्ये आणि अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं. चित्रपट क्षेत्रात अपयश मिळालं तर हाताशी शिक्षणाची पदवी तरी असायला हवी असं बाकीच्यांचं म्हणणं होतं. तेव्हापासून मी माझ्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवला. कधी कधी माझ्या मनाने घेतलेला निर्णय, म्हणजे उदाहरणार्थ चित्रपटाची निवड करण्याबाबतचा निर्णय, चुकीचाही ठरला. पण माझ्या काकांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे मी वागत नसलो तर माझं काय झालं असतं हे सांगणं जरा कठीणच आहे. मी एक स्वतंत्र बाण्याचा माणूस आहे. माझी स्वतःची एक विचार करण्याची पद्धत आहे. माझ्या काकांच्या सल्ल्यामुळे मला माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता आलं. माझ्या मार्गाने जायला मला त्यामुळे दिशा मिळाली. चूक असो की बरोबर, पण तो मार्ग मी निवडलेला होता आणि चुकांमुळे मला नेहमीच शिकायला मिळालं. हाच सल्ला मी माझ्या पुतण्याला इम्रानला सुद्धा दिला. तर मंडळी, हा सल्ला सुद्धा खूप महत्वाचा आहे की कुठलाही निर्णय जेव्हा आपण स्वतः घेतलेला असतो तेव्हा आपण नंतर सांगू शकतो की हा निर्णय मी घेतला होता, त्यामुळे तो सुधारण्याचं सुद्धा धैर्य आपल्यात असतं. पण दुसऱ्यांचं ऐकून जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा मात्र चुका होतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे धैर्य नसतं, कारण तो निर्णय आपला नसतो. तर याच नोटवर आपण एक विश्रांती घेणार आहोत आणि वळणार आहोत एका गाण्याकडे. पुन्हा भेटणार आहोत पुस्तक सफरनामा या सदरात. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत.

नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुस्तक सफरनामा या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मी आहे आरजे सुवर्णा. आपण बोलतो आहोत सल्ले लाख मोलाचे या पुस्तकाविषयी, आणि नामवंत व्यक्तींना कोणी कोणी काय काय सल्ले दिले आणि त्या सल्ल्यांचा त्यांच्या आयुष्यात कसा उपयोग झाला याविषयी आपण जाणून घेतोय. आता आपण बोलणार आहोत जमशेद जे इराणी, टाटा सन्सचे जे डिरेक्टर होते. ते म्हणतायत, 16 वर्षांचा असताना मी परदेशात शिकायला गेलो. लहानपणी मी वडिलांच्या जास्त जवळ होतो. ते टाटा कंपनीचे कार्यकारी अधिकारी होते. ते माझे सर्वोत्तम गुरु होते. त्यांनी मला दिलेला उपदेश माझ्या मनात कायमचा घर करून राहिलाय. पोरा, या जगात जन्माला आलेल्या 10 पैकी 9 जण त्या उरलेल्या एकासाठी काम करतात. म्हणून तू तो एक होण्याचा प्रयत्न कर. या प्रेरणादायक शब्दांमुळेच नेतृत्व करण्याचं स्वप्न मी बाळगलं. त्या 9 जणांकडून काम कसं चांगलं करून घेता येईल याचाही मी विचार करू लागलो. जगावर छाप पाडण्यासाठी सर्वात आवश्यकता असते ती पाठिंब्याची. राजकारणी, कॉर्पोरेट नेते इतकंच नाही तर नोबेल पारितोषिक विजेते सुद्धा पाठिंबा देणाऱ्यांची कुमक बाळगून असतात. नेत्याने सांगितलेलं कोणतंही काम अनुयायांनी निमूटपणे करण्यासाठी नेता तेवढाच विश्वासू असावा लागतो. हर घडीला प्रत्येक क्षणी तुम्ही नेतेच असणं आवश्यक असतं. त्यात माघार घेता येत नाही. रात्रभर मी एक सामान्य माणूस म्हणून झोपेन आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नेता होईन असं म्हणून मात्र चालत नाही. तुम्ही स्वतःची टीम तयार करायला हवी. तुमचं सैन्य सदैव तुमच्या पाठीशी असायला हवं. तुमच्या सैन्याच्या तुम्ही फार पुढे गेलात तर सैन्याशी तुमचा संपर्क तुटतो. त्यामुळे तुम्ही एकत्र असाल तरच यश मिळतं. नेता व्हायचं असेल तर तुमची टीम तुमच्या पाठीशीच असायला हवी. हेच धोरण मी पहिल्यापासून ठेवलं. नेता म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणी अगदी संकट काळात सुद्धा जबाबदार असायला हवं. तुमची मर्यादा किंवा तुमचे दोष तुम्ही कधीच उघडपणे दाखवता कामा नये, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतात. मित्रांनो, आपल्याला हे काम जमणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते आपल्याला जमणार नाही, सोडून द्या असं जर तुम्ही सांगितलं तर संकटच कोसळेल. नेत्याला मनातून काहीही वाटत असलं तरी आपण आपलं ध्येय नक्कीच गाठू शकू. तुम्ही माझ्या मागोमाग या असंच म्हणायला हवं. याच्यानंतर पुढचं आहे प्रसून जोशी यांचं मत. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांनी मला वेगवेगळे उपदेश केले आहेत, पण त्यांपैकी एकाचीच जर निवड करायची असेल तर मी 10 वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी केलेल्या उपदेशाची मी निवड करीन. त्यांनी मला कठोपनिषदामधला एक श्लोक वाचून दाखवला. तो श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग यांविषयी होता. तो समजावून सांगताना माझे वडील म्हणाले, एखादा मार्ग अतिशय सुंदर असतो आणि एखादा मार्ग अतिशय अवघड असतो, पण नेहमी अवघड मार्गच निवडायला हवा, कारण तो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. आणि सुंदर मार्ग हा स्वतःच ध्येय असतो, तो तुम्हाला कुठेच पोहोचवत नाही. या विचारांवर त्यांचा स्वतःचा सुद्धा अगदी ठाम विश्वास होता. त्यांचा उपदेश मी अतिशय गांभीर्याने स्वीकारला. मी माझं काम करताना नेहमीच सुंदर आणि सोपा मार्ग सोडून अवघड मार्ग स्वीकारला. यासाठी खूप मोठं धाडस लागतं, पण माझ्या खाजगी जीवनात असो किंवा व्यवसायात असो, घेतलेल्या या निर्णयांमुळे मला कधीच पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. संगीत दिग्दर्शक A.R. रेहमान यांनी दिलेला सल्ला मला असाच मोलाचा वाटतो. त्यावेळेस मी त्यांच्यासोबत रंग दे बसंती हा चित्रपट करत होतो. आधीच्या आमच्या चित्रपटांविषयी गप्पा मारत असताना ते म्हणाले, वर्तमान काळावर विश्वास ठेवून त्याला न्याय द्यावा. त्याच्या सांगण्याचा अर्थ असा होता की भूतकाळात आपलं काय चुकलंय याचा विचार करत बसण्यापेक्षा सध्या तुम्ही करत असलेल्या कामाकडे लक्ष द्यायला हवं आणि ते काम जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल हे बघायला हवं. मी सुद्धा वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करून काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. हा सल्ला सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, अतिशय मोलाचा आहे, की आपण सगळ्यांनी वर्तमानात जगणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याचदा आपण एखादं चांगलं काम करत असतो आणि मध्येच भूतकाळाची चाहूल लागते, ती एखादी आठवण मध्ये येते आणि कुठेतरी आपण जे चांगल्या प्रकारे काम करत असतो त्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे आपण नक्कीच लक्षात ठेवायचंय. पुढचं आहे विक्रम किर्लोस्कर यांचं मत.
ते म्हणतात 1981 साली अमेरिकेतल्या MIT मधून शिक्षण घेतल्यानंतर तिथेच मी कमिन्स इंजिन्स कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागलो. कंपनीचे मालक आयर्विन मिलर यांनी सर्वांनाच देतात तसा मलाही उपदेश दिला, आयुष्याच्या एका टप्प्यावर केव्हा तरी तुला तुझ्या करिअरवर किंवा तुझ्या कुटुंबावर परिणाम होईल असा एक निर्णय घ्यावा लागेल. बाकीच्या गोष्टी गौण समजून सगळ्यात आधी तू तुझ्या कुटुंबाचा विचार करायला हवास असं मला वाटतं. माझं वय 22 होतं आणि कमिन्समध्ये माझे दिवस छान जात होते. माझे आजोबा SL किर्लोस्कर अमेरिकेत आले असताना मला म्हणाले की तुझ्या पुतणीचं लग्न आहे, तुला यायला हवं आणि आलास की तिथेच राहायचं, आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये सामील व्हायचं. मिस्टर मिलर यांनी दिलेला उपदेश यावेळीच मला अगदी कामी आला. माझं कुटुंब मला जास्त महत्वाचं वाटलं. आज मी सुद्धा माझ्या सहकाऱ्यांना हेच सांगतो की तुमच्या घरातल्या समस्या सोडवल्याशिवाय तुम्ही ऑफिसमध्ये शांतपणे काम करू शकत नाही. असाच एक प्रभावी उपदेश माझ्या आजोबांनी आम्हा सगळ्यांनाच दिला. व्यवसायामध्ये फायदा आणि प्रामाणिकपणा यांपैकी कधी निवड करायची वेळ आली तर प्रामाणिकपणा कधीच सोडू नको. हा सल्ला सुरुवातीच्या सुधारणांच्या काळात फारसा उपयोगी पडत नसला तरी नंतर मात्र याचा खूप फायदा झाला. टोयोटा कंपनीशी आमची भागीदारी झाली ती एकमेकांच्या विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर झाली असल्यामुळेच ती फलदायी ठरली. तर विक्रम किर्लोस्कर यांनी जो सल्ला दिलेला आहे आपल्याला किंवा त्यांना कोणीतरी जो सल्ला दिलेला आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की आपण प्राथमिक महत्व हे आपल्या कुटुंबाला द्यायला हवं, कारण त्यांच्यामुळे आपण घडलो असतो. त्यांच्या अथक परिश्रमामुळे, त्यांनी केलेली काटकसर याच्यामुळे आपलं भविष्य घडत असतं. आणि म्हणूनच जेव्हा अशी कधी वेळ येते की यापैकी काय निवडायचं, करिअर की आपलं फॅमिली, तर तेव्हा आपण नक्कीच कुटुंबाला प्राधान्य द्यायला हवं. आणि जेव्हा प्रामाणिकपणा किंवा फायदा या दोन गोष्टी आपल्या समोर असतात तेव्हा प्रामाणिकपणाला आपण प्रेफरन्स द्यायला हवा. अतिशय छान असं हे सल्ले आपण ऐकतो आहोत. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत पुस्तक सफरनामामध्ये सल्ले लाख मुलाचे या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

पुन्हा एकदा पुस्तक सफरनामामध्ये आपण बोलतो आहोत सल्ले लाख मुलाचे या पुस्तकाविषयी. पुढचा सल्ला आहे आदित्य पुरी यांना मिळालेला. ते म्हणतात, सगळ्यात मोलाचा सल्ला मला माझ्या आजोबांनी दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ते वकिली करत होते. मी नुकताच पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आजोबा मला म्हणाले, तुला जीवनाकडून काय हवं आहे हे आधी ठरव. या शब्दांचा माझ्या सगळ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आणि एकंदरीतच मला जीवनाकडून काय हवं याचा मी विचार करू लागलो. ते दिवस भारावलेले होते. तेव्हा प्रत्येक तरुणाला आपण इंजिनियर, IAS किंवा डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. दुसरे काहीच पर्याय दिसत नव्हते. पण मी कॉमर्समध्ये पदवी घ्यायचं ठरवलं. पण माझ्या आईवडिलांना ते पसंत नव्हतं. तो निर्णय मी अतिशय विचार करून घेतला होता. शिवाय तुमचे निर्णय जर तुम्ही दुसऱ्यांना घेऊ दिलेत तर तुम्हाला कुठेही पोहोचता येत नाही या गोष्टीवर माझा ठाम विश्वास होता. मला जीवनात आनंद हवा होता. आनंदी जीवन मला जगायचं होतं. नोकरीला लागतानाच हा विचार माझ्या मनात अगदी स्पष्ट होता. इतरांनी मला आदरानं वागवावं असं मला वाटायचं. पण आयुष्यात एवढं आणि एवढंच मला नको होतं. मला संतुलित आयुष्य जगायचं होतं. घरासाठी जास्त वेळ द्यायचा होता. बागकाम, गोल्फ खेळणं हे माझे छंद सुद्धा जोपासायचे होते. पण यांपैकी कोणत्याही गोष्टीने माझ्या आनंदात विघ्न येणार असेल तर ती गोष्ट मी सोडून देईन हे पण मी स्वतःला स्पष्टपणे सांगितलं होतं. सुदैवाने मला घरच्यांचा चांगला पाठिंबा मिळाला. अकाउंटंट म्हणून मी सुरुवात केली आणि सिटी बँकेचा CEO म्हणून मलेशियात गेलो. तिथून पुन्हा भारतात येऊन खाजगी क्षेत्रातल्या बँकेत अगदी शून्यापासून सुरुवात केली. आणखी एक मला शिकायला मिळालं, आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे तुम्ही कोणालाही मदत करू शकत नाही. प्रत्येक जण एक स्वतंत्र व्यक्ती असते आणि प्रत्येकाला आत्मभान असायला हवं. तुमच्याशिवाय तुम्हाला दुसरं कुणीही आनंदी किंवा दुःखी करू शकत नाही. तुम्हाला काय हवं हे एकदा का समजलं की त्या दिशेने तुम्हाला जाता येतं. घरचे किंवा इतर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच असतात. मी मला स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारतो, मी कोण म्हणून मला ओळखलं जावं. श्रीयुत पुरी जे दिवस रात्र कामाला झुंपलेत, फायली येतायत जातायत आणि त्यांची मुलं विचारतायत की हे कोण आहेत, अशी माझी ओळख असायला हवी का? अजिबात नाही. मला कुणावर टीका करायची नाही, पण बरेच जण आपण या पदावर कसे पोहोचलो आणि ते मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले याविषयी सांगत असतात. कष्ट करा, पण प्रामाणिकपणे करा. MD व्हावं असं वाटायचं, यात काही खोट नाही. खरंच होतं, ते झालो तर चांगलंच आहे आणि नाही होऊ शकलो तरी चांगलंच आहे अशी माझी भूमिका होती. पण त्यासाठी डावपेच आखणं काही खरं नाही. नावेतून जाताना नदीचा प्रवाह जसा आणि जिथे जाईल तिथे आपण जावं. समोर जे अडथळे येतील त्यांना तोंड द्यावं आणि पुढे जावं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला काही ना काहीतरी शिकायला मिळालं. सध्याची तरुण पिढी जीवनाकडे फार गंभीरपणे बघते. सध्याचा काळ हा अतिशय चांगला आहे असं मी म्हणेन. सगळीकडे भरपूर संधी आहेत. देशासाठी आणि जगासाठी ते बरंच काही करू शकतात. मला सुद्धा पुन्हा नव्याने सुरुवात करायला नक्कीच आवडेल. तर त्यांनी सांगितलेला सल्ला सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही निवडणं अपेक्षित आहे. आता पुढचं आहे आर गोपालकृष्णन, जे एकेकाळी टाटा सन्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होते. ते म्हणतात, तुम्ही तरुण असताना तुमच्या कारकिर्दीची पहिली 10 वर्ष आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात जातात. पण खरं तर याच सुरुवातीच्या वर्षात काळजी घ्यायला हवी. व्यायामाला वेळ नाही, कार्यक्रम सोहळ्यांना भेट देण्यात वेळ जातो, क्लबची सदस्यता मिळवणं अवघड असतं, सोयीची वेळ मिळत नाही, इत्यादी तुम्ही बरीच कारणं देऊ शकता. पण तंदुरुस्त राहण्यासाठी आणि व्यायामासाठी कुठलीही सबब समर्थनीय नाही. कोलकात्यात असताना बेंगॉल लॉन टेनिस असोसिएशनच्या टेनिस कोचिंग स्कीममध्ये मी भाग घेतला होता. ते चालवणारे आणि त्याची देखरेख करणारे होते दिलीप बोस. 1940 सालामध्ये ते डेव्हिस कप टेनिसचे स्टार होते. ते फिटनेसच्या बाबतीत सदैव जागरूक असत. आमचे हात रॅकेट घेण्यासाठी शिवशिवत असताना ते आम्हाला साऊथ क्लब टेनिस कोर्टाला 10 फेऱ्या मारायला सांगायचे, दोरीवरच्या 100 उड्या आणि 50 बैठका काढायला लावायचे. तंदुरुस्त असल्याशिवाय तुम्हाला टेनिस खेळाडू होता येणारच नाही
असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी एकदा आम्हाला विचारलं, समजा तुम्हाला एक कार दिली आणि सांगितलं की आयुष्यभर हीच कार तुम्हाला वापरायची आहे, तर तुम्ही त्या कारची काळजी कशी घ्याल? त्याचं उत्तर अर्थातच माहीत होतं. आम्ही सर्वांनी एक सुरात सांगितलं की आम्ही खूप चांगली काळजी घेऊ. मग ते म्हणाले, तसंच तुमचं शरीर हे तुम्हाला आयुष्यभर वापरायचं आहे, ते काही तुम्हाला बदलता येणार नाहीये, म्हणून त्याची एकुलत्या एक कारसारखी काळजी घ्या. हा साधा सरळ उपदेश आमच्या बालमनावर ठसा उमटवून गेला. व्यायाम आणि टेनिसची आवड निर्माण झाली दिलीप बोस यांच्यामुळे, म्हणून त्यांचे आभारच मानायला हवेत. दोन्ही गोष्टींमुळे मला अव्याहत आनंद, विराम, व्यक्तिमत्व विकास आणि तंदुरुस्ती या सगळ्या गोष्टी एकत्रितच मिळाल्या. व्यवस्थापनाचं काम अतिशय तणावाचं असतं. तरुण अधिकाऱ्याने या तणावाचंही व्यवस्थित व्यवस्थापन करायला हवं. ज्यांना हे जमत नाही त्यांना तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. ऑफिसचं काम तणावपूर्व असतंच हे गृहीत धरून काही जण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. तरुण आणि तंदुरुस्त अधिकाऱ्यांनी तणावमुक्तीसाठी नको त्या व्यसनाच्या अधीन कधीही होऊ नये. बाहेर पडा आणि जीवनाचा आनंद घ्या. तारुण्य फक्त एकदाच येतं, अर्थात तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतं याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. शरीराला वाजवीपेक्षा जास्त ताण देऊ नका. तुमचं आरोग्य ही बॅलन्स शीटमधली जमेची बाजू आहे, ती शिल्लक वाढवा, सातत्य ठेवा, पण ती खर्च मात्र करू नका. जन्माला आल्यानंतर आरोग्य हीच तुमची पुंजी असते. असाच अजून एक मला मिळालेला एक चांगला उपदेश तुम्हाला सांगायचा आहे. बऱ्याच वर्षांनंतरही त्याचा प्रभाव माझ्यावरती आहे. हिंदुस्थान लिव्हरमध्ये असताना मला हा अनुभव आला. मी हिंदुस्थान लिव्हरमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून लागलो तेव्हा चेअरमन होते प्रकाश टंडन. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला वर्षातून एकदा जेवायला घेऊन जाण्याची त्यांची प्रथा होती. प्रशिक्षणार्थीसाठी तो अनुभव घाबरवून सोडणार असला तरी टंडन यांनी प्रशिक्षणार्थी तरुणाशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्या महत्वाकांक्षा जाणून घेण्याची एक संधी म्हणून ते बघत होते. माझ्या एका सहकार्यासाठी तो अनुभव खूपच मोलाचा आणि व्यापक करणारा ठरला. प्रकाश टंडन आपल्या धारदार आवाजात मोजून मापून बोलत म्हणाले, तरुणांनो, तुमच्या कानाचं क्षेत्रफळ तुमच्या ओठांच्या पेक्षा दुप्पट आहे आणि तुम्हाला तोंड एकच आहे पण कान दोन आहेत, म्हणून तुम्ही बोलण्यापेक्षा ऐकण्याचं काम चौपटीने करायला हवं. त्यावेळेस ते बोलणं खरडपट्टी काढल्यासारखं असलं तरी तो उपदेश माझ्या मनात कायम राहिला. तुमचे कान आणि मन सदैव उघडं ठेवा. टंडन यांनी तो उपदेश गुरु म्हणून दिला की नाही माहिती नाही, पण मी मात्र तो गुरुचा उपदेश म्हणूनच घेतला. तर अशा रीतीने हा उपदेश सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी लागू होतो की बऱ्याचदा आपण कुठेही गेलो की आपण खूप जास्त बोलतो, आपण कोणाचं ऐकून घेत नाही. तर नक्कीच आपण हा सल्ला लक्षात घेण्यासारखा आहे आणि आपण सुद्धा इतरांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि नंतर आपलं मत आपण व्यक्त केलं पाहिजे. तर अशा रीतीने पुस्तक सफरनामा या कार्यक्रमामध्ये मी आर्य सुवर्णा या नोटवर इथेच आपला निरोप घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत मी होती आर्जे सुवर्णा.

0: प्रेक्षक हो आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपल्या भेटीला छान छान बच्चे कंपनी येतात, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत येतात किंवा आता गणेशोत्सव आहे त्यानिमित्ताने येतात. तर आपल्या या सगळ्या विद्यार्थिनींना पूनम राणे मॅडम यांचं मार्गदर्शन आहे. ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांना आपण मागे त्यांची ओळख करून घेतलीच होती. त्यांना राज्य शासनाचा खास पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी वाचक आणि लेखक कसे घडवावे ह्याचं ते मार्गदर्शन करत असतात. तर श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे हे सगळे विद्यार्थिनी आहेत आणि लोकमान्य शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमुक सिद्ध पाटील यांचेही आपण आभार मानूया, कारण त्यांनीही आपल्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचेही परिश्रम आहेत मुलांना घडवण्यामध्ये. तर आता आम्ही मगाशी तुम्ही बोधकथा पहिल्या भागात आपण बोधकथा ऐकल्या, आजचा आपला हा दुसरा भाग आहे आणि आजच्या दुसऱ्या भागात आपण पाऊस आणि कविता, म्हणजे पाऊस आला की सगळ्यांना खूप आनंद होतो आणि जे लेखक कवी असतात ते अगदी लिहू लागतात, म्हणजे जशा पाऊस धारा बरसतात तशा कागदावर आपण लेखणीसुद्धा आपली बरसू लागते. तर पाऊस कविता हे छोटी बच्चे कंपनी आपल्यासमोर सादर करणार आहे. अनुष्का, हातून निवेदनाला सुरुवात.
1: हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो. सर्वप्रथम लोकमान्य शिक्षण संस्था तसेच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतील मुख्याध्यापक अमुक सिद्ध पाटील सर यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला आचार्य 90 FM रेडिओ सेंटरवर येण्याची परवानगी दिली. त्यानंतर तसेच आचार्य 90 FM रेडिओ सेंटर यावरती तेजस्विनी मॅडम यांचे देखील मी खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला इकडे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिल्यामुळे. तर पाऊस हा प्रत्येकाला वेगळे वेगळे क्षण घेऊन येतो आणि प्रत्येक वर्षी नव्या उपक्रमाने तो बरसत असतो. तसेच विद्यार्थ्यांना या चिमोकल्यांच्या मनातील पाऊस हा काय आहे तर ते आज आपण जाणून घेऊया. चला तर मग सर्वप्रथम आपल्या समोर पाऊस अनुष्का होटकर हिला कसा वाटतो ते ती तिच्या कवितेतून सादर करणार आहे.
2: हॅलो, हाय, नमस्कार, माझं नाव अनुष्का होटकर, मी इयत्ता 7 A मध्ये शिकत आहे. माझ्या कवितेचे बोल आहे, पावसारे पाऊस, तू माझा मित्र, पावसारे पावसा तू माझा मित्र, तुझ्यामुळे झाले निसर्गाचे सुंदर चित्र, तुझ्यामुळे झाले निसर्गाचे सुंदर चित्र. पावसारे पावसा येतो तू उशिरा, पावसारे पावसा येतो तू उशिरा, आणि यो म्हणतो लवकर मुलांना घरी चला, लवकर मुलांना घरी चला. पावसारे पावसा ये ना तू लवकर, पावसारे पावसा ये ना तू लवकर, तू आला नाही तर मिळणार नाही भाकर, मिळणार नाही भाकर. पावसा तू सगळ्यांचा देव आहे, पावसारे पावसा तू सगळ्यांचा देव आहे, तुझ्या विना जगणं अवघड आहे, तुझ्या विना जगणं अवघड आहे. पावसारे पावसा तू आला तर शेतकरी खुश होईल, पावसारे पावसा तू आला तर शेतकरी खुश होईल, आणि शेतकरी खुश झाले तर आम्ही खुश होईल, तर आम्ही खुश होईल. पावसारे पावसा तू येऊन कर सुंदर या निसर्गाला, पावसारे पावसा तू येऊन कर सुंदर या निसर्गाला, निसर्गाला पाहून आनंद होईल मनाला, आनंद होईल.
1: खूपच सुंदर अनुष्का. तर तिच्या मनातील पाऊस ही तिची स्वरचित कविता आहे. तर तिच्या मनातील पाऊस, मुलांना शाळेला सुट्ट्या मिळतात, पाऊस म्हणजे कसा, हा एक ऊन पावसाची लपछपीच असते म्हणायची. तर श्रावण महिन्यातील पाऊस, तिच्या मनातील पाऊस, सुट्ट्या, तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर हा हिरवळ पसरवतो ते तिने तिच्या कवितेत उतरून दाखवलंय. आणि अशीच एक सुंदर कविता घेऊन येत आहे.

अशा क्षणी मला वंदना विटणकर यांच्या कवितेतील काही बोल आठवत आहेत. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा सग भिजुणी मला चिंब चिंब दे. त्यांना पाऊस कसा वाटतो, खोडकर मुलाला पाऊस कसा वाटत हे आज आपल्याला दिसलं. तर खूपच सुंदर यशस्वी. तर आता आपल्या समोर येत आहे सुंदर श्रावण महिन्यातील नवे सण घेऊन येणारी, तसेच नव्या प्रकारे पडणारे नवीन पाऊस घेऊन येणारी कविता आपल्या समोर इतिहास घासे सादर करणार आहे.

0: कच्ची कंपनी खूप छान कविता सादर करत आहे. आणि खरंच मी आता परत एकदा आभार मानू इच्छिते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे यायची परवानगी दिली. आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आहेत, ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांनी त्यांच्याकडून तयारी करून घेतलेली आहे. तर आता पुढच्या कवितेकडे आपण वळणार आहोत.
1: तर पाऊस हा अनेक प्रकारचा असतो. विपरीत नारा पाऊस, वादळ वारा घेऊन येणारा पाऊस, तसेच शेतकऱ्यांची भांडण उडवणारा पाऊस आणि काही वेळी सर्व उद्ध्वस्त करणारा पाऊस, अशा पावसाचे तर अनेक प्रकार असतात. तर आपल्या महेक पटेलला तिला पाऊस कसा वाटतोय तर आज आपण ऐकणार आहोत. तर काही कारणामुळे ती येऊ शकली नाही, तर तिची मैत्रीण श्रेया भोसले ती तिची कविता वाचन करणार.
2: नमस्कार, माझे नाव श्रेया. पहिल्या पावसाचा थेंब पडेल जेव्हा जमिनीवर, पहिल्या पावसाचा थेंब पडेल जेव्हा जमिनीवर, ओल्या मातीचा सुगंध पसरेल साऱ्या धरणीवर, ओल्या मातीचा सुगंध पसरेल साऱ्या धरणीवर. पावसात दिसताना मुले विसरतात धूप आणि तहान, पावसात दिसताना मुले विसरतात धूप आणि तहान. भिजताना असे वाटते की बघावी इंद्रधनुष्याची कमान, भिजताना असे वाटते की बघावी इंद्रधनुष्याची कमान. पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांची पिके येतील छान, पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांची. श्रावण महिन्यातील सणांसोबत पाऊसधारा येतील घरात, श्रावण महिन्यातील सणांसोबत पाऊसधारा येतील घरात. पाऊस पडल्यावर निसर्गही हिरवागार शनाल, पाऊस पडल्यावर निसर्गही हिरवागार शनाल.
1: खूपच सुंदर श्रेया आणि महेक सुद्धा खूपच सुंदर. म्हणजे पाऊस जेव्हा येतो तेव्हा अनेक सण येतात, मुलांना पावसात सण साजरा करता येतो आणि त्याच क्षणी पाऊस जेव्हा पडतो हिरवळ सगळीकडे पसरवतो. म्हणजे म्हणतात ना निसर्ग नटलाय आणि त्याच्यात सणही आलेत, म्हणजे आपल्या सृष्टीला एक नवा रंग पाऊस देतो. तर अशाच प्रकारे एक सुंदर कविता आपल्या समोर हितिका घासे घेऊन येत आहे.
3: नमस्कार, माझे नाव हितिका घासे, मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझ्या कवितेचं नाव आहे पावसातील मज्जा. श्रावण महिना सुरू झाला, श्रावण महिना सुरू झाला, बाहेर मुसळधार पाऊस आला, बाहेर मुसळधार पाऊस आला. पाऊस येतो गारगार, पाऊस येतो गारगार, पावसामुळे शाळेत हल्ला होतो फार, पावसामुळे शाळेत हल्ला होतो फार. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, दप्तर भरा घरी चला, दप्तर भरा घरी चला. पावसात भिजत घरी जाल, पावसात भिजत घरी जाल, घरी जाऊन आईचा मार खाल, घरी जाऊन आईचा मार खाल. खाल्ला कितीही आईचा मार, खाल्ला कितीही आईचा मार, तरी पावसात करणार मज्जा फार, तरी पावसात करणार मज्जा फार.
1: धन्यवाद. खूपच सुंदर, खूपच सुंदर. खरंच आपण पावसात भिजतो, आई किती मारते पण आपण काय बच्चे कंपनी ऐकत नाही. पावसात भिजणं हे आपल्याला सर्वच मुलांना खूप आवडतं. लहान लहान मुलांना पावसात भिजायला खरंच खूप आवडतं. ते सितिकाने तिच्या शब्दात सांगितलंय, आईचा कितीही मार खाल्ला तरी इंद्रधनुष्य पाहायला, पावसात भिजायला आपल्याला फारच आवडत असत.
0: आणि तुला सांगते की आपण पावसात गेल्यावर आपल्याला भजी खायला आवडतात, बटाटे वडे खायला आवडतात. आणि आपण लगेच सांगतो आई गरमागरम कांदा भजी कर, अशी आपण ऑर्डर देतो, हो की नाही? त्यामुळे एक तो भजीचा येणारा सुगंध, नंतर तो गरमागरम चहा आणि पावसात भिजण्याची मजा, हे जे आनंद असतो तो आपण श्रावणात आणि पाऊस आला कीच आनंद घेऊ शकतो. एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि पुढल्या मुली आपल्यासमोर, पुढले विद्यार्थी आपल्या समोर पाऊस कविता गाणी घेऊन येणार आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओंद्रे.

0: शांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण पाऊस आणि कविता या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सगळ्या विद्यार्थिनी माझ्या सोबत आहेत, अनुष्का बरखडे, त्याच्यानंतर हितिका घासे, यशस्वी महाजन आणि अनुष्का होटकर, पूर्वी शिंदे आणि श्रेया भोसले. या सगळ्यांनी छान छान पाऊसाच्या कविता लिहिलेल्या आहेत आणि खरंच आपल्या स्टुडिओत पाऊस आल्यासारखं वाटतंय. अनुष्काचं सुंदर निवेदन तिने केलेलं आहे, पूनम राणे मॅडमनी सगळ्यांची छान तयारी करून घेतलेली आहे, कारण पुढली पिढी म्हणजे आपण म्हणतो मराठी शाळा कमी होत आहेत, पण असं ह्या सगळ्या विद्यार्थिनींकडे बघून वाटत नाही, मराठीचं भवितव्य उज्ज्वल आहे असंच वाटतंय. कारण ह्या सगळ्यांनी स्वरचित कविता म्हटलेल्या आहेत, स्वतः वाचतात, त्या छान छान पुस्तकं वाचतात, छान छान कविता लिहितात, कथा लिहितात, अशा शब्दांचा पाऊसच पडलेला आहे. तर पुन्हा एकदा आभार मानू इच्छिते लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील सर यांचे आणि ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे, की त्यांनी या सगळ्या विद्यार्थिनींना परवानगी दिली आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये येऊन त्यांची कला सादर करायची. आणि आता अनुष्काकडे मी पुढची सूत्र.
1: तर प्रेक्षक हो वयाच्यानुसार आपले वाचन क्षमता, आपली बौद्धिक मानसिकता, बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतच असतो. तर आता तुम्हाला तोच बदल, तीच वाचनाची जास्त आवड, मराठी वाचनाची आवड, आपण आपली पिढी मराठी वाचन करण्याची पिढी ही आपली मराठी शाळाच चालू ठेवणार आहे. आणि अशीच एक सुंदर कविता घेऊन येत आहे पूर्वी शिंदे.
2: नमस्कार, माझे नाव आहे पूर्वी शिंदे, मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझ्या कवितेचे नाव स्वागत पावसाचे. तुझ्या आगमनाची वाट पाहतो आम्ही सारे, तुझ्या आगमनाची वाट पाहतो आम्ही सारे, तुझ्या आगमनाचे स्वागत करण्यास जमतात वादळ वारे. खिडकीतून तुला पाहून भजी खाण्याचा वेगळाच आनंद असतो, खिडकीतून तुला पाहून भजी खाण्याचा वेगळाच आनंद असतो. तुला पाहताच मुद्दाम छत्री घेऊन घराबाहेर आम्ही पडतो, तुला पाहताच मुद्दाम छत्री घेऊन आम्ही घराबाहेर पडतो. नदी नाले भरून त्या थोडी सोडून मुले करू लागतात दंगा, नदी नाले भरून त्या थोडी सोडून मुले करू लागतात दंगा, वडापावच्या दुकानावर लागतात लांब लांब रांगा. तुझ्या आगमनाने वसुंधरा नटते छान, तुझ्या आगमनाने वसुंधरा नटते छान, तुझ्यात भिजताना नसते मला मुळीच भान, तुझ्यात भिजताना मला नसते मुळीच भान. नटलेल्या हिरव्यागार वसुंधरेत इंद्रधनूही शोभून दिसतो, नटलेल्या हिरव्यागार वसुंधरेत इंद्रधनूही शोभून दिसतो. हे पाहून मोरही पिसारा फुलवून सुंदर नृत्य करू लागतो, हे पाहून मोरही सुंदर नृत्य करू लागतो. तुझ्या अतिवृष्टीने आम्हाला शाळेला मिळतात सुट्ट्या, तुझ्या अतिवृष्टीने आम्हाला शाळेला मिळतात सुट्ट्या. शाळेची सुट्टी करून आम्ही सारे खेळू लागतो गट्ट्या, शाळेची सुट्टी करून आम्ही सारे खेळू लागतो गट्ट्या. श्रावण महिना मानला जातो सर्वात पवित्र, श्रावण महिना मानला जातो सर्वात पवित्र, त्यासोबतच ऊन आणि पाऊस खेळतात सर्वत्र, त्यासोबतच ऊन आणि पाऊस खेळतात सर्वत्र. अशा 4 महिन्यांनी तुझ्या जाण्याची वेळ येते, अशा 4 महिन्यांनी तुझ्या जाण्याची वेळ येते, तुझ्यासोबतच निसर्गातून हिरवळही निघून जाते, तुझ्यासोबतच निसर्गातून हिरवळही निघून.
1: खरंच जेव्हा पाऊस जातो तेव्हा कुठेतरी मनाला दुःखच वाटत की लहान लहान मुले खूपच पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक सण समारंभ आपल्याला पावसात करता येतात आणि खरं तर शेतकरी खरंच खूप खुश होत असतो की त्याला पुढच्या जे महिने आहेत की त्याची पर्वाच नसते, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अनेक पिकं उगवतात, तेव्हा आपल्या खाण्याचे अन्न पदार्थांची
0: आपण संघटन करून ठेवू
1: शकतो. आणि खरंच पाऊस सर्वांसाठीच खूप आनंद घेऊन येतो, पण काही पाऊस असा असतो की सर्वच उद्ध्वस्त देखील करतो. तर आपण पाहूया वैष्णवी गोलापीला पाऊस कसा वाटतो.
3: नमस्कार, माझं नाव वैष्णवी
1: शिवाय सारे हिरवेगार, आला पाऊस आला पाऊस शिवाय सारे हिरवेगार, वर्षभराच्या पोटाची नाही आता काळजी फार. खूपच सुंदर वाचणारी. तर असाच हा वातावरणाचे अंदाज खोटे ठरवणारा हा पाऊस. तर अशाच प्रकारे आमच्या विद्यार्थिनींनी देखील शब्दांचा ह्या रेडिओ सेंटर मध्ये पाऊसच पडला असेल. तर मी सर्वांचे आभार मानते. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेन, पाऊस मुंबईचा लागतो जेव्हा पडायला, पाऊस मुंबईचा लागतो जेव्हा पडायला, इथल्या माणसांसारखाच वेळ नसतो त्याला थांबायला. ही कविता आहे प्रशांत जोशी यांची. तर खरंच खूप सुंदर. असंच आता आपल्याला देखील आता खूप वेळ होत आहे. खूप सुंदर आमच्या प्रेक्षक हो, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या कविता ऐकल्या, यानिमित्त मी तुमचे खूप खूप आभार मानते.
0: खूप छान, कारण नक्कीच तुम्हाला पावसात भिजायला तर सगळ्यांनाच आवडतं. आणि आपण आजवर बाबू बोरकर, मंगेश पाडगावकर किंवा प्रवीण दवणे सरांनी लिहिलेल्या छान छान कविता, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी खूप कविता वाचल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही छान छान कविता लिहू शकता. काही मोजक्या कवींचा मी उल्लेख केला, पण तुम्ही बरेचसे, पूनम राणे मॅडम तुम्हाला सांगतीलच, आपल्याकडे बरेच शब्दप्रभू होऊन गेलेले आहेत. तर त्यांच्या कविता, त्यांच्या कथा तुम्ही नक्की वाचा आणि छान उत्तम वाचक आणि उत्तम लेखक व्हा. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM मध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, आमचा पाऊस आणि कविता हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल असे आशा व्यक्त करते. तुमचे अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि मी आचार्य तेजस्विनी इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ वरती भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात चांगले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे एलिफंटा लेन याविषयी माहिती घेणार आहोत. मुंबई म्हटलं की सर्वप्रथम आठवते गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. पण याच मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्राच्या मध्यभागी एक बेट आहे. या बेटावर हजारो वर्षापूर्वी दगडात कोरलेले असे अद्भुत शिल्पविश्व आहे जे आजही जगभरातील पर्यटकांना आश्चर्यचकित करते. हेच ते एलिफंटा बेट आणि त्यावरील जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी. एलिफंटा लेणी म्हणजे केवळ दगडात कोरलेल्या गुहा नाही, त्या आपल्या भारताच्या प्राचीन शिल्पकलेचा, धार्मिक परंपरेचा आणि कलाकारांच्या अद्वितीय कौशल्यांचा जिवंत पुरावा आहे. या लेण्या मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून बोटीने साधारण 1 तासाच्या प्रवासावर आहेत. समुद्रांच्या लाटांमधून 1 तासाच्या प्रवासावरती प्रवास करताना एका बाजूला मुंबईची उंच इमारत दिसतात तर दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. हा प्रवासच पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. एलिफंटा बेटाचे मूळ नाव घारापुरी आहे. घारापुरी म्हणजे गाव किंवा वस्ती असे मानले जाते की पूर्वी येथे स्थानिक लोकांची वस्ती होती आणि हे बेट धार्मिक दृष्ट्या महत्वाचे केंद्र होते. एलिफंटा हे नाव कसे पडले? 16व्या शतकात पोर्तुगीज जेव्हा एका बेटावर आले तेव्हा त्यांना किनाऱ्याजवळ दगडात कोरलेला एक प्रचंड हत्ती दिसला. त्या हत्तीच्या शिल्पावरून त्यांनी या बेटाला एलिफंटा असे नाव दिले. आज तो दगडी हत्ती मूळ ठिकाणी नसला तरी त्याची प्रतिकृती आणि इतिहास आजही जपला गेला आहे. एलिफंटा लेणी नेमकी कोणी बांधली याबाबत इतिहासकारांमध्ये काही मतभेद आहेत. मात्र बहुतेक अभ्यासकांच्या मते या लेण्या इसवीसनच्या 5व्या ते 8व्या शतकादरम्यान बांधल्या गेल्या. राष्ट्रकूट किंवा चालुक्य राजांच्या काळात या शिल्पकलेला मोठा आश्रय मिळाला असे मानले जाते. या संपूर्ण परिसरात 7 लेण्या आहेत. त्यापैकी 5 लेण्या हिंदू धर्माशी संबंधित असून 2 लेण्या बौद्ध परंपरेशी संबंधित आहेत. मात्र सर्वाधिक प्रसिद्ध आहे ती मुख्य लेणी जिथे भगवान शिवाच्या विविध रूपांची अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. 1987 साली युनेस्कोने एलिफंटा लेणीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. हा दर्जा मिळणे म्हणजे त्या ठिकाणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक महत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. हजारो वर्षापूर्वी आधुनिक यंत्राशिवाय इतकी भव्य लेणी आणि इतकी सूक्ष्म शिल्पे तयार करणे किती कठीण असेल याची कल्पनाच करता येत नाही. त्या काळातही कलाकारांनी फक्त हातोडा आणि छिन्नीच्या सहाय्याने दगडात जीव घातला. आजही ती शिल्पे पाहताना आपण थक्क होतो. एलिफंटा लेणी म्हणजे केवळ दगड नाही, ती भक्ती आहे, ती कला आहे, ती इतिहास आहे आणि ती आपल्या भारतीय संस्कृतीची अमूल्य ओळख आहे. दरवर्षी भारतातूनच नव्हे तर जगभरातून लाखो पर्यटक इथे येतात. काही जण इतिहास जाणून घेण्यासाठी येतात, काही जण शिल्पकला पाहण्यासाठी येतात, तर काही जण या शांत आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी. जर तुम्हाला इतिहास, कला आणि निसर्ग यांचा एकत्रित अनुभव घ्यायचा असेल तर एलिफंटा लेणी हा प्रवास आयुष्यात एकदा तरी नक्की करावा. आज आपण एलिफंटा लेणीची ओळख, इतिहास, त्या नावामागची कथा ही जाणून घेतली. आपण मुख्य गुहेत प्रवेश करून जगप्रसिद्ध त्रिमूर्ती महादेव, नटराज, अर्धनारीश्वर, गंगावतरण आणि इतर अप्रतिम शिल्पांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पहिल्या भागात आपण एलिफंटा लेणीचा इतिहास, घारापुरी बेट, पोर्तुगीजांनी दिलेले एलिफंटा हे नाव आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ याविषयी माहिती घेतली. आता आपण या अद्भुत शिल्प विश्वाच्या सर्वात महत्वाच्या भागात प्रवेश करणार आहोत. चला तर मग कल्पना करा की आपण गेटवे ऑफ इंडियाहून बोटीने प्रवास करून एलिफंटा बेटावर पोचलो आहोत. समुद्राचा गार वारा अंगावर येतोय. समोर हिरवाईने नटलेला डोंगर दिसतोय. पायऱ्या चढताना दोन्ही बाजूंना छोट्या दुकानांमध्ये स्थानिक हस्तकला, दागिने, स्मृतिचिन्हे आणि पारंपरिक वस्तू विकणारे दुकानदार दिसतात. वर चढताना माकडांची धमालही पाहायला मिळते, त्यामुळे हातातील खाऊ आणि पिशव्यांची काळजी घ्यावी लागते. काही वेळाने आपण मुख्य गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो आणि समोर उभी राहते एक भव्य दगडी वास्तू. ही मुख्य गुहा म्हणजे एलिफंटा लेणीचा आत्माच. एका विशाल दगडातून कोरलेली ही गुहा पाहून आपण थक्क होतो. मोठमोठे दगडी खांब, प्रशस्त सभामंडप आणि भिंतीवर कोरलेली भव्य शिल्पे पाहताना हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांच्या प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो. आणि आता आपण येतो त्या शिल्पासमोर ज्यासाठी एलिफंटा लेणी जगभर प्रसिद्ध आहे, ते म्हणजे त्रिमूर्ती महादेव. सुमारे 20 फूट उंच असलेले हे शिल्प भारतीय शिल्पकलेचा सर्वोच्च नमुना मानला जातो. त्याच दगडात कोरलेली ही विशाल मूर्ती पाहून प्रत्येक पर्यटक काही क्षण निशब्द होतो. या त्रिमूर्तीमध्ये भगवान शिवांचे 3 रूप दाखवलेले आहेत. मधला शांत आणि गंभीर चेहरा म्हणजे सदाशिव, विश्वाचा पालन करता, शांतता आणि संतुलनाचे प्रतीक. उजवीकडील चेहरा म्हणजे अघोर, संहाराचे रूप. हे रूप वाईट शक्तीचा नाश करून धर्माचे रक्षण करणारे मानले जाते. डावीकडील चेहरा म्हणजे वामदेव, सृजन, करुणा आणि सौंदर्याचे प्रतीक. ही 3 रूपे आपल्याला जीवनाचा संदेश देतात. निर्मिती, पालन आणि संहार, निसर्गाचा हाच नियम आहे. या शिल्पातील चेहऱ्याचे भाव, मुकुटाची रचना, दागिने, केसाची मांडणी आणि डोळ्यातील शांतता इतकी जिवंत वाटते की हा दगड नसून एखादी सजीव मूर्ती आहे असे वाटते. एलिफंटा लेणी ही केवळ दगडात कोरलेली कला नाही, तर प्रत्येक शिल्प एक कथा सांगते. प्रत्येक मूर्तीमध्ये एक तत्वज्ञान दडलेले आहे आणि प्रत्येक कोरी कामातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा दिसून येते. चला मुख्य गुहेत आणखीन पुढे जाऊया. सर्वप्रथम आपल्याला दिसते गंगावतरणाचे भव्य शिल्प. पुराणापासून राजा भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तप केले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा पृथ्वीवर येण्यास मदत झाली, पण तिचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वीचा नाश झाला असता. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या जटांमध्ये गंगेला धारण केले आणि तिचा वेग कमी करून पृथ्वीवर सोडले. या शिल्पात शिवाच्या विशाल जटा, गंगेचे अवतरण आणि भगीरथाची भक्ती अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेली आहे. हे शिल्प आपल्याला सांगते की शक्तीचा उपयोग नेहमी संतुलित आणि लोककल्याणासाठी व्हायला हवा. आता पुढे दिसते शिव पार्वतीचे विवाहाचे शिल्प, ज्याला कल्याण सुंदर मूर्ती असेही म्हणतात. या प्रसंगात हिमालयाची कन्या पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह दाखवला आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील शांत भाव, देवतांची उपस्थिती आणि संपूर्ण प्रसंगातील पवित्रता पाहताना आपण त्या दिव्य सोहळ्याचाच भाग असल्यासारखे वाटते. हे शिल्प आपल्याला प्रेम, विश्वास, समर्पण आणि कुटुंबांच्या मूल्याची आठवण करून देते. आता आपण पाहतो रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग. रामायणातील ही अत्यंत प्रसिद्ध कथा आहे. अत्यंत शक्तिशाली रावणाने आपल्या सामर्थ्याचा गर्व करून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भगवान शिवांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत दाबला. रावण पर्वताखाली अडकला आणि शेवटी त्याने शिवाची भक्ती करून क्षमा मागितली. हे शिल्प सांगते की कितीही मोठे सामर्थ्य असले तरी अहंकाराचा शेवट पराभवातच होतो. एलिफंटा लेण्यांमधील आणखी एक प्रभावी शिल्प म्हणजे योगेश्वर शिव. या रूपात भगवान शिव ध्यानमग्न अवस्थेत बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता दिसते. आजच्या धावपळीच्या जीवनात हे शिल्प आपल्याला एक महत्वाचा संदेश देते की मन शांत असेल तर जीवन अधिक सुंदर होते.
1: आज आपण ताणतणाव, स्पर्धा आणि धकाधकीत हे जगत आहोत. अशा वेळी ध्यान, संयम आणि आत्मचिंतन किती महत्वाचं आहे हे शिल्प आपल्याला शिकवते. त्यानंतर दिसते अंधकासूर वधाचे शिल्प. अंधकासूर हा अत्याचारी राक्षस होता. त्याचा अहंकार आणि अत्याचार वाढल्यावर भगवान शिवांनी त्याचा वध केला. या शिल्पातून चांगल्यांचा वाईटावर परिणाम विजय दाखवला आहे. ही शिल्पे फक्त धार्मिक कथा सांगत नाहीत, तर जीवन जगण्याचे धडेही सांगतात. सत्याचा मार्ग स्वीकारा, अहंकार टाळा, कर्तव्य निभावा, संकटात धैर्य ठेवा आणि नेहमी चांगुलपणाची साथ द्या. याच मूल्यांचा संदेश या लेण्या हजारो वर्षापासून देत आहेत. एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे, आज आधुनिक यंत्रे, संगणक, लेझर आणि अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत, पण ज्या काळात ही लेणी कोरली गेली त्या काळात फक्त हातोडा, छिन्नी आणि कलाकाराची कल्पकता एवढीच साधने होती. तरीही दगडावरती कोरलेले दागिने, कपड्यांच्या घड्या, चेहऱ्यावरील भाव, केसांची रचना आणि शरीराची ठेवण इतकी जिवंत वाटते की हे शिल्प पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो. म्हणूनच एलिफंटा लेणी ही केवळ भारताची नाही तर संपूर्ण मानव जातीची कला संपदा मानली जाते. आजही जगभरातील इतिहासकार, पुरातत्वेचे कलाकार आणि संशय आहेत. आता घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एलिफंटा लेणी या विशेष कार्यक्रमात. तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. आतापर्यंत आपण एलिफंटा लेणीचा इतिहास त्रिमूर्ती महादेव, अर्धनारीश्वर, नटराज, गंगावतरण आणि इतर अद्भुत शिल्पांची माहिती घेतली. पण एलिफंटा लेणीची खरी मजा केवळ लेण्या पाहण्यातच नाही तर तिथपर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवण्यात आहे. चला तर मग आज आपण गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा बेटापर्यंतचा हा सुंदर प्रवास अनुभवूया. सकाळची वेळ आहे. मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांनी गजबजलेले आहे. देश विदेशातून आलेले पर्यटक हातामध्ये कॅमेरे घेऊन फोटो काढत आहेत. काही जण समुद्राकडे पाहत उभे आहेत तर काही जण एलिफंटा बेटाकडे जाणाऱ्या बोटीची वाट पाहत आहेत. थोड्याच वेळात आपली बोट निघते. बोट हळूहळू समुद्रात पुढे सरकते. मागे वळून पाहिल्यावर गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल पॅलेस हॉटेल हळूहळू दूर जाताना दिसते. समोर अथांग अरबी समुद्र पसरलेला असतो. समुद्रावर उडणारे पांढरे समुद्री पक्षी बोटीच्या मागोमाग उडताना दिसतात. अनेक पर्यटक त्यांना दाणे टाकतात आणि त्या पक्ष्यांची झेप पाहून आनंदी होतात. सुमारे एका तासाच्या या प्रवासात मुंबईचे एक वेगळे रूप दिसते. समुद्रातून पाहिलेली मुंबई अधिक सुंदर आणि भव्य वाटते. हा प्रवासच अनेकांसाठी एलिफंटा सहलीचा सर्वात संस्मरणीय भाग असतो. थोड्याच वेळात दूरवर हिरवाईने नटलेले घारापुरी बेट दिसते. बेटावर पोचल्यावर छोटासा धक्का लागतो. तिथून मुख्य लेण्यांकडे जाण्यासाठी चालत जावे लागते. काही अंतरासाठी छोट्या खेळण्यासारख्या रेल्वेचीही सोय असते, जी विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवडते. त्यानंतर सुरू होतो पायऱ्यांचा प्रवास. दोन्ही बाजूंना छोटी दुकाने दिसतात. येथे कोरीव वस्तू, लाकडी कलाकुसर, हस्तकला, दागिने, टोपी, स्थानिक स्मृतिचिन्ह आणि विविध कलावस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. स्थानिक विक्रेते हसतमुखाने पर्यटकांचे स्वागत करतात, त्यामुळे या ठिकाणी स्थानिक संस्कृतीची वेगळी ओळख मिळते. या प्रवासात एक मजेशीर गोष्टही आहे, ती म्हणजे एलिफंटा बेटावरील माकडे. ही माकडे खूप चपळ असतात. हातात खाण्याचे पदार्थ दिसले की क्षणार्धात हिसकावून घेऊ शकतात. त्यामुळे पर्यटकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. पायऱ्या चढताना आजूबाजूला घनदाट झाडे, पक्ष्यांचा आवाज आणि समुद्राकडून येणारा गार वारा हा प्रवास अधिक सुखद बनवतो. शिखरावर पोहोचल्यावर मुख्य लेणी दिसतात आणि त्याची भव्यता पाहून सारा थकवा निघून जातो. एलिफंटा लेणीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात योग्य मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि समुद्र प्रवासही सुखद होतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे बोट सेवा काही काळ बंद असू शकतात. त्यामुळे सहलीचे नियोजन करण्यापूर्वी ही माहिती घेणे योग्य ठरते. एलिफंटा लेणीला भेट देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आरामदायक बूट घालावेत, कारण बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. पुरेसे पाणी आपल्या सोबत ठेवावेत. कचरा अजिबात टाकू नये. शिल्पांना हात लावू नये आणि त्यावर काही लिहू नये, कारण ही लेणी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. एलिफंटा लेणी ही केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर ते भारतीय संस्कृतीचे, इतिहासाचे आणि कलेचे जिवंत संग्रहालय आहे. येथील प्रत्येक दगड इतिहास सांगतो, प्रत्येक शिल्प एक कथा सांगते आणि प्रत्येक गुहा हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांच्या प्रतिभेची साक्ष देते. म्हणून जगभरातील इतिहास संशोधक, पुरातत्व अभ्यासक, छायाचित्रकार, कलाकार आणि पर्यटक या ठिकाणी वारंवार भेट देतात. संध्याकाळच्या वेळी परतीची बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने निघते. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे समुद्रावर चमकत असतात. मागे एलिफंटा बेट हळूहळू दूर जात असते, पण मनात मात्र त्या भव्य त्रिमूर्तीचे दर्शन, शांत गुहा आणि हजारो वर्षांचा इतिहास कायमचा कोरला गेलेला असतो. हा प्रवास संपतो पण आठवणी कधीच संपत नाहीत. आजच्या आपल्या पुढच्या येणाऱ्या भागात आपण जाणून घेऊ की एलिफंटा लेणीचे जागतिक महत्व, तिचे संवर्धन, एलिफंटा महोत्सव
आणि आपल्या संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा जपण्याची जबाबदारी. एखाद्या ठिकाणाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळणे ही

अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. ही मान्यता त्या ठिकाणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक मूल्य संपूर्ण जगासाठी महत्त्व असल्याचे दर्शवते. 1987 साली एलिफंटा लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. याचा अर्थ असा की ही लेणी केवळ भारताची नाही तर संपूर्ण मानवजातीची सांस्कृतिक संपत्ती आहे. सुमारे 1500 वर्षापूर्वी कलाकारांनी एका अखंड दगडात हातोडा आणि छिन्नीच्या साह्याने एवढे भव्य मंदिर कोरले. ना वीज, ना आधुनिक यंत्रे, ना संगणक, ना लेझर, तरीही त्यांनी ही अशी कलाकृती निर्माण केली जी आजही जगभरातील शिल्पकार, इतिहासकार आणि पुरातत्वांना आश्चर्यचकित करते. यालाच म्हणतात भारतीय कलेचा सुवर्णकाळ. एलिफंटा लेणीचे आणखीन एक मोठे आकर्षण म्हणजे एलिफंटा महोत्सव. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित केला जाणारा सांस्कृतिक महोत्सव भारतातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक मानला जातो. या महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुचीपुडी, लोकनृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्रीच्या प्रकाशात उजळलेली एलिफंटा लेणी समोर त्रिमूर्ती महादेव आणि त्याच वातावरणात घुमणारे शास्त्रीय संगीत, हा अनुभव शब्दामध्ये सांगणे कठीण आहे. देशातील अनेक नामवंत कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण केलेले आहे. एलिफंटा लेणी केवळ धार्मिक स्थळ नाही, ती भारतीय शिल्पकलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विद्यापीठ आहे. ती इतिहासकारांसाठी संशोधनाचा विषय आहे. ती कलाकारांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे आणि सामान्य पर्यटकांसाठी आश्चर्याचा खजिना आहे. आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ASI या लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने काम करत असतात, कारण काळ, पाऊस, वारा आणि वाढती पर्यटक संख्या यामुळे या शिल्पांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त सरकारनेच नाही तर आपण प्रत्येकाने आपल्या वारसाचे संरक्षण केले पाहिजे. जर आपण लेण्यांवर नावे लिहिली, कचरा टाकला किंवा शिल्पांचे नुकसान केले तर हा अमूल्य ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी टिकणार नाही. म्हणून प्रत्येक पर्यटकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. भारत हा केवळ सणांचा, संस्कृतीचा आणि परंपरेचाच देश नाही तर तो जगातील महान शिल्पकलेचा, वास्तुकलेचा आणि ज्ञानाचा देश देखील आहे. अजिंठा, वेरूळ, कार्ला, भाजा, लेणी आणि त्याच परंपरेतील एक तेजस्वी रत्न म्हणजे एलिफंटा लेणी. आज जगभरातून लाखो पर्यटक भारतात येतात आणि आपल्या या वारशाला बघून भारावून जातात, पण अनेकदा आपण स्वतःच्या आपल्या वारशाकडे दुर्लक्ष करतो. म्हणून एकदा तरी वेळ काढा, गेटवे ऑफ इंडियाहून बोटीने प्रवास करा, अरबी समुद्राचा गार वारा अनुभवा, एलिफंटा बेटावर चढा आणि त्या भव्य त्रिमूर्ती महादेवासमोर काही क्षण शांत उभे राहा. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की इतिहास हा फक्त पुस्तकात नसतो, तो दगडांमध्येही जिवंत असतो, तो शिल्पातही बोलत असतो आणि तो आपल्या संस्कृतीतून पुढच्या पिढीकडे प्रवास करत असतो. ज्यांना आपल्या इतिहासाचा अभिमान असतो त्यांचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असते. वारसा जपणे म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचे संरक्षण करणे नव्हे तर आपल्या संस्कृतीचा आत्मा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे हे देखील होय. एलिफंटा लेणीच्या मुख्य गुहेत प्रवेश करताच एक विलक्षण शांतता जाणवते. बाहेर समुद्रांच्या लाटा, पर्यटकांची गर्दी आणि गजबज असते, पण गुहेच्या आत पाऊल टाकताच वातावरण बदलते. जाड दगडी भिंती, उंच खांब आणि मंद प्रकाश यामुळे एक गूढ आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो. अनेक पर्यटक सांगतात की ते काही मिनिट शांतपणे उभे राहिल्यावर मन आपोआप स्थिर होते. म्हणूनच इतिहासप्रेमींबरोबरच छायाचित्रकार, कलाकार आणि ध्यानाची आवड असलेले लोकही ते वारंवार येतात. एलिफंटा लेणीतील प्रत्येक खांब, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक कोपरा अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय आहे. अनेक शिल्पांवरील कोरीव काम इथे सूक्ष्म आहे की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातही त्याची हुबेहूब प्रतिकृती करणे सोपे नाही. इतिहासात असे नमूद आहे की पोर्तुगीजांच्या काळात काही शिल्पांचे नुकसान झाले, काही मूर्ती तुटल्या, काही भाग झिजले,
तरी सुद्धा आजही या लेण्यांचे वैभव इतके प्रभावी आहे की जगभरातील पर्यटक इथे आकर्षित होतात. एलिफंटा बेटावर फिरताना तुम्हाला स्थानिक जीवनाचाही एक झलक पाहायला मिळते. बेटांवरती राहणारे लोक पर्यटकांसाठी हस्तकला वस्तू, पारंपरिक स्मृतिचिन्हे आणि स्थानिक पदार्थ घेऊन उपलब्ध करून देतात. त्यामुळे ते पर्यटनाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही आधार मिळतो. एलिफंटा लेणीला भेट देताना घाई करू नका. प्रत्येक शिल्पासमोर काही क्षण थांबा. त्यावरील भाव, दागिने, कोरीव नक्षीकाम आणि कलाकाराची कल्पकता बारकाईने पहा. तेव्हा लक्षात येईल की हे केवळ दगडात कोरलेली मूर्ती नाही तर हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांचा श्वास त्याच्यामध्ये जिवंत आहे. आजच्या तरुण पिढीने अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देणे खूप महत्वाचे आहे, कारण इतिहास समजला तर संस्कृती समजते, संस्कृती समजली तर आपल्या ओळखीचा अभिमान निर्माण होतो. एलिफंटा लेणी आपल्याला तीन मोठे संदेश देते. पहिला, की कला अमर असते. दुसरा संदेश, श्रद्धा आणि सृजनशीलता याची सांगड घातली तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. आणि तिसरा, आपला सांस्कृतिक वारसा जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. आज आपण अनेक आधुनिक इमारती बांधतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो, पण 1500 वर्षापूर्वीच्या घडवलेल्या ह्या लेण्या आजही तितक्याच भव्य आणि प्रेरणादायी आहेत. हीच आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची खरी ओळख आहे. दगडाला आकार देणारे हात काळाच्या पडद्याआड गेले, पण त्यांनी घडवलेल्या कला आजही जगाला भारताची ओळख करून देतात. वारसा म्हणजे भूतकाळाची आठवण नाही तर भविष्यात दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे, आणि ती म्हणजे एलिफंटा लेणी. त्यामुळे तुम्ही मुंबईमध्ये जर प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी येणार असाल, तुमच्या मनाला शांततेचा अनुभव घ्यायला येणार असाल, तर तुम्ही एलिफंटा लेणीला नक्की भेट द्या. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपण नवरात्री निमित्तानं हा खास कार्यक्रम आयोजित करतो आणि विविध क्षेत्रातील महिलांना ज्यांनी उत्तम कार्य केलेलं आहे आजवर त्यांना आपण आमंत्रित करत असतो. मग त्या डॉक्टर असू दे, वकील असू दे, अभिनेत्री असू दे, विविध क्षेत्रातल्या महिलांना आपण ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांना आपण आमंत्रित करत असतो. आज आपण डॉक्टर स्मिता भालेराव यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर स्मिता, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आचार्य 90 FM मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: आणि तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा.
1: तुम्हाला पण नवरात्रीच्या शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षक वर्गांना पण माझ्यातर्फे नवरात्रीच्या शुभेच्छा.
0: डॉक्टर स्मिता भालेराव या आयुर्वेदिक म्हणजे अर्थातच BAMS त्यांनी केलेलं आहे. तसंच गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट मधून त्यांनी न्यूट्रिशनल कोच म्हणून त्या काम पाहतात. कॉस्मेटॉलॉजीमध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत आणि वाडिया हॉस्पिटलमधून त्यांनी CGO आणि CCH हे कोर्सेस, सर्टिफाईड कोर्सेस केलेले आहे आणि बरीच वर्ष ते बदलापूर इथे त्यांचं स्वतंत्र क्लिनिक आहे आणि त्या कार्यरत आहेत. आणि त्यांची दुसरी ओळख म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वाती सुधीर वैद्य, म्हणजे स्वातीताई आणि सुधीर सर यांच्या त्या कन्या आहेत, सुकन्या आहेत आणि चेंबूरमधल्या आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांचं विशेष कौतुक आहे. तर आज आपण त्यांचा सगळा जीवन प्रवास, त्यांचं जे कार्य आहे, कारण रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असं आपण म्हणतो आणि आपण डॉक्टरांना अगदी पहिलं स्थान असतं आपलं मानाचं, तर आज त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. अर्थातच सुरुवातीला विचारेन की तुमच्या घरात सगळं आर्मीचं बॅकग्राऊंड होतं, आई शिक्षिका होत्या, दोघांनी तुम्हाला फार छान घडवलेलं आहे. तर तुम्हाला स्वतःला डॉक्टर असं असतं ना लहानपणी, आपण स्टेटोस्कोपचा गेम खेळतो पण ते गेम खेळणं वेगळं आणि प्रत्यक्षात डॉक्टर होणं वेगळं, तर तुम्ही कधीपासून ठरवलं होतं की तुम्हाला डॉक्टर या क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात जायचं?
1: ॲक्च्युली 10वी 12वी नंतरच मला आयडियाज यायला लागल्या ह्या क्षेत्रासाठीच आपण काम करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जरी माझे आई वडील ह्या बॅकग्राऊंडमधले नसतील तरी माझे आजोबा हे डॉक्टर होते. लहानपणी मी त्यांच्या बरोबर जायचे गावामध्ये गेलं की त्यांच्या बरोबर त्यांच्या असं घरगुती हॉस्पिटल क्लिनिक टाईप होत आणि ते मला खूप फॅसिनेट करायचे की कसं चेक करतात पेशंट्सला, हाऊ टू अप्रोच द पेशंट. आणि तिथून एक थोडं कुठेतरी आयडिया मिळत गेली की येस आय कॅन डू दिस थिंग. 12वी झाल्यावर तर पिक्चर क्लिअरच झालं की मला हे परसिव करायचं मेडिकल फील्ड आणि देन आय गॉट इन टू द प्रोसेस ऑफ मेडिकल असं झालं.
0: आता जसं आपण म्हणतो की डॉक्टरीच्या 3 शाखा आहेत, MBBS, BHMS आणि आयुर्वेद. तर आयुर्वेद हे फार म्हणजे प्राचीन असा भारताला मिळालेलं वरदानच आहे आणि भारताने इतरांपर्यंत, जगापर्यंत आयुर्वेद पोहोचवलेला आहे. आता सुद्धा त्याचं खूपच महत्त्व आपल्या सगळ्यांना कळतं आहे, आत्ताच्या पिढ्यांना सुद्धा कळतं आहे. तुम्हाला आयुर्वेदच निवडायचं काय कारण होतं?
1: जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की माझे आजोबा आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरच होते गावामध्ये, तर ते बघत बघत आले. आणि सेकंड थिंग, कुठेतरी आयुर्वेद हे मला असं जाणवलं की आयुर्वेदिक फक्त पेशंटला च्या आजारावर बघण्याचा दृष्टिकोनच नाही तर पेशंटची दिनचर्या पण तो चेंज करतो आयुर्वेदिक फील्ड आणि थोडक्यात लाईफस्टाईल ऑल्टरेशन करतात आयुर्वेदिक फील्डमध्ये, म्हणून मला हे जास्त फॅसिनेट केलं आयुर्वेद. सो आय परसिव्ह आयुर्वेद. असं
0: थोडंसं आत्ताच्या काळामध्ये आयुर्वेदाचं काय महत्त्व आहे त्याविषयी?
1: आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आयुर्वेदाचं खूप महत्त्व आहे. कोरोना नंतर तर हे आयुर्वेदाने प्रूव्ह केलेलं आहे की देर इज नो अदर मेडिसिन लाईक आयुर्वेदा. आणि जी बेसिक हेल्थ बिल्टअप होते जसं आपल्या आज्यांकडून किंवा आपल्या जुने माणसं जे असतात उपाय आणि अर्धा तर सोल्युशन त्याच्यामध्येच निघून जातं.
0: बरं,
1: विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल पॅथीज, मला असं वाटतं की आयुर्वेदा हे लाईफ स्टाईल ऑल्टरिंग पॅथी आहे की जी आहार विहार मानसिक जे कंडिशन्स आहेत, मानसिक संतुलन जे आहेत आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी हे युजफुल आहे आयुर्वेदा. आयुर्वेदामध्ये पंचकर्म पण आहे जे अतिशय इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आजकाल ठरली जाते.
0: अगदी, तुम्ही आता कोरोनाचा उल्लेख केला, पहिल्यांदा तो काढा घेण्यापासून खरं तर सुरुवात झाली आहे आणि हल्ली बरेचसे लोक चहा कॉफी वर्ज्य करतात आणि त्या काढ्याकडेच वळलेले आहेत असं आपण पाहतो, कारण ते इम्युनिटी बुस्टर पण आहे आणि आपली इम्युनिटी चांगली राहण्यात, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यात आयुर्वेदाचा उपयोग होतो. नेमकं आयुर्वेद आता जसं आपण धकाधकी सुरुवातीच्या काळात तुम्ही जसं म्हणालात वर्किंग वुमन आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना शाळा ट्युशन सगळं सांभाळून आपण आयुर्वेद जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये कसा आणू शकतो?
1: आयुर्वेद जास्तीत जास्त जीवनामध्ये म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून व्यायामाचा मुलांना किंवा स्त्रियांना, घरी राहणाऱ्या स्त्रियांना पण, जे जनरली सगळ्या फॅमिलीला इम्पॉर्टन्स देऊन स्वतःकडे दुर्लक्ष करतात ते होतच उगाने, तर त्यांची लाईफस्टाईल, व्यायाम करणे, योग्य आहार विहार घेणे, मेन म्हणजे संतुलित आहार विहार घेणे ज्याच्यामध्ये ऑल व्हिटॅमिन्स, मॅक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिशन प्रॉपर्टीज आहेत हे सगळं घेणे, त्याच्यानंतर स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, स्वतःच्या मानसिक ह्याचं पूर्ण करणे, लाईक रिडिंग, हॉबीज पूर्ण करणे, हे सगळंच आयुर्वेदामध्ये, आपल्या माधव निदानामध्ये, चरक संहितामध्ये हे सगळंच सांगितलेलं आहे की कुठली ऋतुचर्या, कुठली दिनचर्या कशी, घरी राहणाऱ्या स्त्रिया म्हणा, मुलं म्हणा, वेगळ्या वेगळ्या वयोगटातली मुलं म्हणा किंवा वृद्ध व्यक्ती म्हणा किंवा अगदीच जे जेंट्स बाहेर जातात काम करायला किंवा स्त्रिया पण, सगळ्यांना गाईड करतं आयुर्वेदा.
0: तुमची पद्धती कशी आहे, म्हणजे समजा एक पेशंट तुमच्याकडे आला क्लिनिकमध्ये, तर तुम्ही म्हणजे त्यांची हिस्ट्री घेणं आहे किंवा त्यांना मेडिसिन सुचवणं आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट देता?
1: जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो तेव्हा मी पहिली गोष्ट तर त्याच्या वयोगटाचा विचार करते, त्याच्या लाईफस्टाईलचा पण विचार करते, आय मेक द अप्रोच थ्रू दॅट, त्यांना भरपूर प्रश्न विचारून मी आयडियाज घेते की पेशंटची मानसिकता कशी आहे, की तो कशा कुठल्या गोष्टीला अलर्जन्स आहे का, मग अकॉर्डिंगली मी ट्रीटमेंट देते त्यांना, की ज्याचा रिझल्ट खूप पॉझिटिव्ह येतो. आणि जेव्हा ही ट्रीटमेंट चालू असते तेव्हा मी पेशंटला एज्युकेट करते की व्हॉट इज अ प्रेग्नंट प्रोग्नोसिस ऑफ हिज डिझीज, त्याची डिझीज कशी, औषधोपचारांना प्रतिसाद देणार आहे. सो पेशंट वेल एज्युकेटेड होतो, त्याच्यामुळे त्याला पॅनिकनेस येत नाही की अरे डॉक्टर खूप ताप आला आता मी काय करू, पॅनिक होत नाही. इव्हन लहान मुलांच्या बाबतीत जे आजकाल पेरेंट्स खूप पॅनिक होतात ताप, पेशंटला जर एज्युकेट केलं की बाबा हा हा ताप या प्रकारचा आहे, हा इतकी कालावधी घेणारच, तुम्ही काहीही द्या, अँटीबायोटिक द्या किंवा कुठलीही पॅथी करा, त्याच्यामुळे मग पेशंटला ते सकारात्मक वाटतं आणि पेशंट त्या हिशोबाने पण पॉझिटिव्हली विचार करून मला रिझल्ट मिळतात.
0: असे काही तुमच्या गाठीशी अनुभव आहेत का की एवढं काहीतरी एक दुर्दम्य आजार होता आणि त्यातनं तुम्ही त्या पेशंटला, रुग्णांना बाहेर काढलं, असं काही तुम्हाला आठवत आहेत का किस्से तुमच्या प्रॅक्टिसमधले?
1: माझ्या 17 ते 18 ऍक्च्युली 20 वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे, बट मी पहिले 2-3 वर्ष काही कारणाने मी जॉब करायचे, स्वतःच्या प्रॅक्टिसला मला 17 इयर्स कम्प्लीट झालेली आहे.
0: अच्छा,
1: तर असे मी खूप पेशंट हाताळलेली आहेत की जे खूप चॅलेंजिंग होते, लाईक PCOS पेशंट्स आहेत, डायबिटिक पेशंट्स आहेत, बेसिकली लाईफस्टाईल ऑल्टरेशन खूप आजकालच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. असे खूप पेशंट झालेले डायबिटिकमध्ये की ज्यांचं HbA1c जास्त असतं, त्यांना हळूहळू टॅबलेट्स देऊन आणि योग्य ती डाएट चार्ट फॉलो करून, व्यायामाचे हे सांगून खूप त्यांना फरक पडलेला आहे. HbA1c भरपूर प्रमाणात, मी असं तर म्हणणार नाही की डायबिटीज नील झालेलं आहे, पण त्यांना खूपच फरक बॉर्डर लाईन पर्यंत आलेले आहेत, ज्यांनी की पेशंट स्वतः सकारात्मक रिझल्ट देतात मला. त्याच्यानंतर स्किन इश्यूज जे पेशंट्सला आणि यंग मुलांना होतात, अगदी उदाहरण घ्यायचं तर ऍक्नी, आपले जे नॉर्मल पिंपल्स येतात त्याच्यावरनं पण ट्रीटमेंट मी दिलेले आहेत. एक माझ्याकडे केस होती, यंग मुलगा होता तो, 17 ते 16-17 वर्षाचा कॉलेज गोइंग IT फील्ड मध्ये होता तो मुलगा, त्याला खूप चेहऱ्यावर पिंपल्स झाले होते की ज्यांनी त्याला न्यूनगंडता निर्माण झाली होती, फ्रेंड्स चिडवायचे, त्यांनी कॉलेज टाळणं बंद केलं होतं. हे ही खूप छोटीशीच बाब, पण IT क्षेत्रामध्ये कॉलेज टाळणं बंद केलं, मग परीक्षेला जाणं बंद केलं त्यांनी बिकॉज ऑफ द इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आणि जे मुलं चिडवायचे त्याच्यामुळे, बट ट्रीटमेंट घेऊन त्याला खूप नवीन कॉन्फिडन्स आलेला आहे आणि स्किन पण त्याची खूप चांगली, आता त्याला कॉम्प्लिमेंट्स मिळतात की तुझी ग्लोइंग स्किन कशी आली आहे. मी लाईफस्टाईल ऑल्टर केले, बेसिक मेडिकेशन दिलं आणि आय एज्युकेटेड द पेशंट क्वाईट वेल ऑन द बेसिस ऑफ आयुर्वेदा, विच हेल्प हिम अ लॉट.
0: मगाचपासून मी ऐकते तुमच्यामध्ये उल्लेख येतोय तो लाईफस्टाईल ऑर्डरचा, ते नेमकं काय आहे त्याविषयी थोडंसं सांग.
1: लाईफस्टाईल ऑल्टरकेशन म्हणजे दिनचर्या थोडक्यात रिपेअर करणे असं मी म्हणेन की जी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे ज्याच्यामुळे कार्डिओवॅस्क्युलर डिझीजेस होतात, पेशंटला इन्सुलिन रेझिस्टन्स होतं. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे बेसिकली डायबिटीसची पूर्व अवस्था जी आपली बॉडी सिग्नल देते की येस यू आर प्रोन टू डायबिटी, बेटर टेक केअर, वेळेवरच काळजी घ्या. तर हे ऑल्टरकेशन केल्यावर म्हणजे खाण्यापिण्यामध्ये व्यायाम मेन खूप महत्वाचा आहे. बेसिकली घरगुती बायकांना वाटतं आपण जे घरचे काम करतो म्हणजे तो व्यायाम झाला, मी झाडून पुसून करते, मी भांडी घालते, तो व्यायाम नाही आहे. थोडा वेळ काढून जिमला जा म्हणा, मी जिमलाच जा असं म्हणत नाही, घरी योगा करू शकता तुम्ही किंवा चालायला जाऊ शकता, ब्रिस्क वॉकिंग ज्याला म्हणतो ते करू शकता तुम्ही. खाण्यापिण्यामध्ये व्हॉट आयुर्वेद हे सांगतं की 80% इज युअर डाएट अँड 20% इज युअर एक्सरसाइज विच गिव्ह यू अ हेल्दी लाईफस्टाईल. ऑफकोर्स मानसिक कंडिशन, स्ट्रेस तर कुणालाच टाळता येत नाही आजकाल, पण स्ट्रेस मॅनेज करणं ते आपल्या हातात आहे. ते थोडंफार एज्युकेशन दिलं की पेशंटला चिकार, जसं लेडीज मध्ये त्यांना सांगावं लागतं की कॅल्शियम डेफिशियन्सी हू देऊ नका, आयर्न डेफिशियन्सी हू देऊ नका, त्याच्यानंतर पाळी संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर ते इमिडिएटली त्याच्यावर सोल्युशन सुद्धा, ते प्रॉब्लेम्स पाईल अप नका करू थ्रू. तर हे सगळं सांगून म्हणजे इट इज सॉर्ट ऑफ लाईफस्टाईल चेंज. आणि थोडक्यात कुठलाही आजार झाला तरी इमिडिएटली डॉक्टरांकडे जा. ओव्हर द काउंटर OTC म्हणजे ओव्हर द काउंटर जे आपण मेडिकलला विचारून ताप झाला की गोळी घ्या, जुलाब झाले की गोळी घ्या असं न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ज्या टॅबलेटचा इफेक्ट असतो त्यांचे साईड इफेक्टही असतात.
0: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला हा संवाद असा सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण डॉक्टर स्मिता भालेराव या आयुर्वेदिक तज्ज्ञ यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90.

0: वृत्तांत अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात डॉक्टर स्मिता भालेराव या आयुर्वेद तज्ज्ञ यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता विचारायला आवडेल की बरेचसे आता आपण बोलतो की खूप आजार बळावले असं, पण पूर्वी कसं होतं आयुर्मर्यादा फार होती, म्हणजे 100, 110 वर्ष लोक जगायचे. आता मेडिकली आपण एवढे साऊंड झालेलं असताना सुद्धा आपली आयुर्मर्यादा कमी झालेली आहे, जेमतेम 70-80 पर्यंत गाठू शकतोय आपण. तर त्याची काय कारणं असू शकतात, त्याविषयी थोडस मार्गदर्शन तुम्ही करा.
1: त्याची भरपूर फॅक्टर्स आहेत, खूपच कारण आहेत त्याची. बेसिकली पोल्युशन एक महत्त्वाचं कारण आहे. पूर्वीचे जे लोक असायचे उगवलेलं खायचे, सेंद्रिय खतांनी जे उगवलेलं धान्य आहे ते खायचे. आता केमिकल्स युक्त असतात, ते लाईफ लॉंग टिकावे म्हणून ते आपण प्रिझर्वेटिव्ह टिकवतो, फवारे मारून वगैरे.

0: त्याच्यानंतर पोल्युशन तर मी जसं आधी सांगितलं तसं आहे, पाण्यामध्ये पण पोल्युशन आहे जे की केमिकल्स सोडले जातात समुद्रामधले आणि याच्यामधले जे फिश खातात जे त्यांच्या पोटात ते जाऊन ते नकळत केमिकल्स आपल्यामध्येही घेतातच. मिल्क प्रोडक्ट मध्ये खूपच भेसळ असते. हे सगळी काही कारण आहेत की ज्यांनी की आयुर्मत जे आहे आपलं लाईफ स्पॅन
1: कमी झालंय,
0: हळूहळू कमी होत चाललेलं आहे आणि फार कमी वयामध्ये मुलांना डिझीजेस दिसतात की जे अगदी ट्रीट करत येऊन ते 80 ते 90 इयर्स पर्यंत किंवा 70 इयर्स
1: पर्यंत.
0: ते सगळी कारण आहेत.
1: आज आपण देवी म्हणजे नवरात्रीनिमित्त विशेष करतो आहोत, तर कार्यक्रम करतो आहोत, तर महिलांकडे आपण जास्ती फोकस देऊया. महिलांच्या समस्या फारच वाढलेल्या आहेत, म्हणजे वर्किंग लेडीज असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे, म्हणजे हाऊसवाईफ असल्या तरी त्या कामात व्यस्त असतातच, त्यामुळे स्वतःकडे तुम्ही म्हणालात तसं फॅमिलीकडे पूर्ण डिवोशन असल्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं थोडं कमी झालेलं आहे. आणि PCOD तरुण मुलींचे प्रॉब्लेम्स खूपच वाढलेले आहेत, तर त्या दृष्टीने नेमकं म्हणजे आता मुलीचा जन्म झाल्यानंतर आई वडिलांनी कशी काळजी घेतली पाहिजे आणि मग वयात आल्यानंतर मुलीने म्हणजे थोडं आपल्याला कळत जातं की आपण आता कसं राहिलं पाहिजे, तर मुलींनी कसं राहिलं पाहिजे.
0: मुली जेव्हा वयामध्ये येतात आणि त्यांना जेव्हा पिरियड्स यायला सुरुवात होते तर पहिली गोष्ट त्यांना त्याच्याबद्दल पूर्णपणे एज्युकेट करण्यात यावं. पिरियड्स म्हणजे नेमकं काय असतं, शरीरात आलेले बदल कसे सामोरे जायचे, ब्रेस्ट डेव्हलपमेंट होतात तेव्हा मुलींमध्ये आणि अनिमिया पण डेव्हलप होऊ शकतो, तर ह्याचं पूर्ण एज्युकेशन द्यायचं मुलींना. आणि पिरियड्स सुरुवातीला थोडेसे इरेग्युलर असतात, तर पॅनिक न होता योग्य आहार विहार आणि आयर्न डेफिशियन्सी वगैरे इतर काही असे छोटे मोठे कॉजेस असतील तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करेक्शन करून मुलींना एज्युकेट करण्यात यावं. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम मध्ये पीरियड्स अनियमित होतात, त्याचे खूप काही कारण आहेत. त्याच्यामध्ये मेन इज ओबेसिटी दिसून येत आजकाल प्रामुख्याने दिसून येत. त्याच्यामध्ये जंक फूड अवॉइड करणं, एक्सरसाइज करणं, म्हणजे आता असं होतं ना की प्रत्येक उत्तर गोल फिरून लाईफस्टाईल ऑल्टरेशनलाच येत. आपण डॉक्टरांकडे गेल्यावर पण डॉक्टर हेच सल्ले देतात की पिझ्झा बर्गर बंद करा, दो इट इज अ व्हेरी इझी फूड ते बंद करा, कुठलाही घरातही नाही आणि बाहेरचंही शक्यतो टाळा. मी असं नाही म्हणत की मुलांना कम्प्लीट, ऍक्च्युली तर कम्प्लीट बंदच करायला पाहिजे, पण कुठेतरी लिमिटेशन शिकून द्यायला पाहिजे मुलांना की आपण कुठे लाईन ड्रॉ करायची. जेव्हा ते हेल्थवर येतं तेव्हा कसं फुल स्टॉप करायचं आणि कशी हेल्थ महत्वाची हे सांगायचं. PCOS हा हार्मोनल डिसऑर्डर आहे, तो कसा करेक्शन करायचा त्याचं इतर तपासणी करून डॉक्टरच्या सल्ल्याच्या हिशोबाने तुम्हाला औषध उपचार घ्यावे लागतात.
1: आणि मुलींचं हल्ली म्हणजे आता आम्ही कॉलेजमध्ये पण पाहतो ते झिरो फिगर आणि हे सगळं असतं, म्हणजे ते 12 तास फास्टिंग करतात, मग ते दिवसभर जेवतच नाही, एकदाच रात्री जेवायचं हे जे ते किंवा दुपारी एकदाच जेवायचं, असं ते नवीन नवीन काय मुलींचं चालू आहे, तर त्याविषयी थोडस कितपत योग्य आहे ते, म्हणजे चुकीचंच आहे ते.
0: पूर्णपणे चुकीचं आहे. ऍक्च्युली अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आपलं. अन्न आपल्याला फ्युल सारखं काम करतं, ते टाकल्याशिवाय तुम्ही काम करू शकणार नाही. ते किती प्रमाणात ते किती योग्य प्रमाणात आणि किती करेक्ट खायचं ते आपल्याला आयुर्वेद आणि आपले घरचे पण आपल्याला सांगतच असतात आणि थोडीफार कल्पना आपल्याला आजकाल गुगलवरनं मिळते की व्हॉट आय एम ईटिंग इज रॉंग बट स्टील आय एम ईटिंग दॅट.
1: बरं
0: असं आहे, तर माइंडफुल खाणं हे फार महत्वाचं आहे. आणि कमिंग बॅक टू द क्वेश्चन, मुलांना हे एज्युकेट करणं गरजेचं आहे. आपण लहान मुलांना अरे काही आईला त्रास झाला काही झाला की रात्री भूक लागली की मागव पिझ्झा मागव बर्गर इथून सगळे प्रॉब्लेम्स सुरुवात होतात, त्याच्यामुळे हे सगळं स्टॉप केलं पाहिजे. आणि मुलांना मेन सांगितलं पाहिजे की हे आपण जे करतोय ते नॉट करेक्ट असं.
1: हो म्हणजे झिरो फिगर कडे जास्ती हे कर, आपण जे रेग्युलर आपलं आहे ते आपण
0: विहार घेऊन तुम्ही केलं तर सगळं व्यवस्थित.
1: फिगर आहे तुमची चांगली,
0: फिगर आहे काम आणि प्लस तुम्ही काम पण करा, नुसतं बसून टॅब वर किंवा दॅट डझंट वर्क.
1: दुसरा एक आयुर्वेदाचा भाग म्हणजे पटकन गोळ्या घेऊन आपल्याला बरं व्हायचं असतं जनरली बऱ्याचशा ठिकाणी. आणि पंचकर्म घेण्यासाठी म्हणजे आता जसं रील्स आपण 30 सेकंडच्या रील मध्ये खुश असतो तसं झालेलं आहे की त्यांना झटपट लगेच रिझल्ट हवे असतात. आणि पंचकर्म घ्यायला आजची तरुण पिढी कितपत उत्सुक आहे किंवा त्यांचं पंचकर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
0: हे तुमचं म्हणणं एकदमच बरोबर आहे की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुट्ट्या घेता येत नाही, कारण तुमचे जॉब्स आहे तसे हे आहेत. हो, मी म्हणेन की बरोबर आहे ते. डॉक्टर ऑफकोर्स डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेऊन ताप वगैरे कमी करा. पंचकर्म करण्यासाठी जोपर्यंत यंगस्टर्सला हे माहिती पुरवून देत नाही की हाऊ हे बेसिकली ऑल्टर्स द लाईफस्टाईल आणि तुमची हेल्थ कसं ते छान मेंटेन करायला हेल्प करतं, तोपर्यंत आय डोंट थिंक सो की ते येईल. ऑफकोर्स ते टाईम कन्झ्युमिंग आहे. देर इज नो शॉर्टकट्स फॉर गुड हेल्थ. लेट मी टेल यू दॅट शॉर्टकट काहीच नाही आहेत. तुमची हेल्थ चांगलं ठेवायला. बट आय थिंक की इव्हेंच्युअली इवन इफ द गव्हर्नमेंट हेल्प या आयुर्वेदाला शाळा कॉलेजेसमध्ये प्रचार करून त्याचं महत्त्व समजून दिलं की बेटर लाईफस्टाईल ह्यानीच होते. जी आपली जुनी पॅथी आहे, जे आपले अगदी आजी आजोबांपासून फोरफादर्सपासून हे केलेलं आहे, आय थिंक द यंगस्टर्स विल गो टुवर्ड्स.
1: आणि समूळ आजार नष्ट होण्यासाठी आयुर्वेद नक्कीच काम करत असतं. आता आमच्या तरुण पिढीला, म्हणजे तरुण वर्ग जो तुमच्यासारखा आयुर्वेदिक डॉक्टर या शिक्षणाकडे वळायचा असेल, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, विशेषतः मुलींना? कारण मॅडमसुद्धा लग्न होऊन आणि सगळ्या आपले प्रॅक्टिस सांभाळत आहे, म्हणजे घर आणि संसार आणि आपली प्रॅक्टिस असं दोन्ही सांभाळत आहे. तर अशा यशस्वी महिला तुम्ही होऊ शकता, तर त्यासाठी आपण मार्गदर्शन ऐकूया.
0: बेसिकली मेडिकल ह्याच्यामध्ये आपलं एकच ध्येय पाहिजे की जास्तीत जास्त पेशंट्सला क्युअर करायचं. नुसतं त्याचा आजारच नाही तर त्याला एक आजारी व्यक्ती म्हणून, द पर्सन बिहाइंड दॅट डिझीज, हाऊ ही इज, त्याची पर्सनॅलिटी, त्याचे लाईक्स डिसलाईक्स काय आहेत, तो ट्रीटमेंटला कितपत आहे, तो किती घाबरलेला आहे आजाराला, ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं त्याला बाहेर काढायचं. ऑफकोर्स मनाने जर त्यांनी स्वीकार केला ट्रीटमेंट आणि हे, तर आजार पटकन बरे होतात. आपल्याला भरपूर असे उदाहरणं दिसलेले की जो माणूस विलपावरने हे करतो त्याचे कॅन्सरसारखे आजार पण बरे झालेले आहेत. असे कैक उदाहरणं आहेत आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसतात. तर मी असं म्हणेन की ह्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं जास्तीत जास्त मुलांनी व मुलींनी आयुर्वेदिक घेऊन समाजसेवा किंवा आपली जी जुनी ही रूढी परंपरा पॅथी आहे ही पुढे न्यावी, इंटरनॅशनली पण ही पुढे न्यावी.
1: नक्कीच. तर मॅडम, आज तुम्ही आलात आणि आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक नमस्कार. थँक्यू. तर प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण डॉक्टर स्मिता भालेराव मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. आयुर्वेदाविषयी त्या भरभरून बोललेल्याच आहेत. तसंच तरुण पिढीने कसं आयुर्वेदाकडे पाहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये योगासनं आणि आयुर्वेद यांची सांगड घालून आपली उत्तम अशी प्रकृती ठेवली पाहिजे आणि उज्ज्वल भारत तुमच्यामुळेच घडू शकेल. आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या कार्यक्रमात मी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार, मी आर जे वैभव. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आर जे वैभवसोबत. मागील भागामध्ये आपण सुरुवात केली होती यमगरवाडीची गोष्ट. लेखक रवींद्र गोळे यांची ही यमगरवाडीची गोष्ट. आज हा दुसरा भाग आणि या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा ही कथा मला तुम्ही ऐकणार आहात. यमगरवाडीची गोष्ट. मागील भागात आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या हद्दी मोडून चाटुफळेंच्या जमिनीत अतिक्रमण केले होते. राबता नसल्यामुळे काटेरी झोडपं आणि गवतांचे साम्राज्य उदयास आले होते. एका ओसाड उजाड माळावर संघाला आपल्या परिश्रमातून समरसतेचे नंदनवन निर्माण करायचे होते. इथपर्यंत आपण ऐकलं होतं. आता इथून पुढे पुन्हा यमगरवाडीची गोष्ट. जमीन मिळाल्यापासून अनेक प्रश्नांनी आपले डोके वर काढले होते. एका नव्या जगात संघाने पाऊल टाकले होते. वसतिगृह, शाळा, आश्रमशाळा चालवणे हे काम संघ स्वयंसेवकांना अवघड नव्हते. अवघड होते भटके विमुक्त समाजातील मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना तयार करणे. ज्यांनी कधी आजवर शाळेचे तोंड बघितले नव्हते किंवा शिक्षण म्हणजे काय हेच ज्यांना माहीत नव्हते अशा समाजात जाऊन मुलांना शाळेसाठी आणायचे होते. काम अवघड होते पण अवघड काम करण्यास संघ स्वयंसेवकांना अधिक रस असतो हे काळाच्या कसोटीवर अनेक वेळा सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच गिरीश प्रभूने गिरीश पारधी झाले. गेल्या 2 वर्षात अनेक पालांपर्यंत पोहोचलेले प्रभूने आता काका झाले होते. त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त झाले. तरी आपली लेकरं असे दुसऱ्यांच्या हवाली करण्याची मानसिकता अजून रुजायची होती आणि त्यासाठीच अथक प्रयत्न चालू होते. मराठवाड्याच्या तापत्या उन्हात प्रभूने पाला पालातून फिरले. प्रतिसाद उत्साहवर्धक असला तरी शेवटी यश कसे येईल याबाबत अनेकांना शंका होती. एकतर ओसाड माळरानावर हा प्रकल्प चालू होणार, तेथे माणसाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवा सुविधांची अजून उभारणी करायची होती. एका रात्रीत चमत्कार होणारा नव्हता, पण सुरुवात तर करायची होती आणि ती सुरुवात विद्यार्थी शोधण्यापासून झाली. सुरुवातीपासून पारधी समाजात संपर्क आणि संवाद चांगला होता. पारधी समाजाचे काही कार्यकर्ते आता स्वतःला परिषदेचे कार्यकर्ते म्हणून घेऊ लागले होते. केवळ पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवून एकच समस्या सुटणार नव्हती. भटके विमुक्तातील अन्य समाज गटही या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे होते. तरच सर्वार्थाने भटके विमुक्त समाजाच्या सहभागाची प्रचिती येणार होती. यमगरवाडीत प्रकल्प सुरू करायचा हे ठरले आणि त्यासंबंधी छोट्या मोठ्या बैठका महादेव गायकवाड यांच्या घरी काकरंब्याला व्हायच्या. अशाच एका बैठकीत प्रकल्पात लक्ष देईन असा पूर्ण वेळ कार्यकर्ता हवा अशी चर्चा सुरू झाली. मी येऊ का? तुकाराम माने यांनी महादेव गायकवाडांच्या नातेवाईकांना विचारले. तुकाराम माने SYBA पर्यंत शिकलेले, कैकाळ्याचा पारंपरिक व्यवसाय करत. तुकाराम मानेंच्या मी येऊ का या प्रश्नाने गिरीश प्रभूंची समस्या संपली. पण तुकाराम माने काय आहेत हे त्यांना माहीत नव्हते. गिरीश प्रभूंनी त्यांना एक अट घातली. हो चालेल की, तुम्ही आलात तरी, पण एक अट आहे. कोणती? दारू सोडावी लागेल, गिरीश प्रभूने बोलले. या क्षणापासून मी दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, तुकाराम मानेंनी संकल्प केला. गिरीश प्रभूंची मोठी काळजी मिटली, कारण ते स्वतः भटके विमुक्त झालेले. प्रकल्प चालवायला
एका जागी कुणी स्थिर राहून लक्ष द्यायला हवे, प्रारंभीच्या जुळवाजुळवीत सहभागी व्हायला हवे. तुकाराम मानेंनी सहकुटुंब प्रकल्पात यायचे ठरवले. चाटुफळ्यांच्या ओसाड रानात आसपासच्या गावातील लोक जनावरे चारायला आणत. तेथे आता संघाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. आधी कुतूहलाने चौकशी करणारे लोक प्रकल्पाची माहिती मिळताच उजबुजू लागले. पारध्यांसाठी प्रकल्प म्हणजे पारधी येऊन येथे राहणार, म्हणजे आपल्या गावात चोऱ्या होणार, म्हणजेच शेतातील उभी पिकं चोरीला जाणार, अशा अनेक म्हणजे लय मोठा प्रश्नचिन्ह आसपासच्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. काहींनी प्रकल्प होतोय म्हटल्यावर तोंड देखले कौतुक केले, तर काहींनी शिव्या शाप दिले. आमच्या भागात पारधी नसताना ती ब्याद तुम्ही कशाला आमच्या उरावर बसवता, असा जाबही काहींनी विचारला. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देत बसण्यासाठी कार्यकर्त्यांकडे वेळ कुठे होता? त्यांनी आपले काम करत राहायचे ठरवले होते. तुकाराम माने सहकुटुंब यमगरवाडी गावात येऊन राहिले. चाटुफळ्यांच्या जागेची साफसफाई होत होती. जोपर्यंत राहण्यासाठी निवारा तयार होत नाही तोपर्यंत जवळपास राहण्याशिवाय पर्याय नव्हता. गिरीश प्रभूने पालापालांवर भटकून मुलांना शाळेत घाला, आम्ही त्यांना प्रकल्पात सांभाळू, शिक्षण देऊ असे सांगत होते आणि त्याला यशही मिळू लागले होते. इकडे जमिनीवरची काटेरी झोडपे गवत काढण्याचे काम वेगाने चालू होते. साप, विंचू, उंदीर यांचे अधिराज्य असलेली मी आता नव्या विश्वाची साक्षीदार होणार होते. तुकाराम माने, महादेवराव गायकवाड यांनी चार कुडाच्या झोपड्या उभ्या केल्या. पळसाची झाडे खूप होती. त्यांची पाने आणून झोपड्या साकारल्या. बाजूला कुडाच्या भिंती, निसर्गाबद्दल जे उपलब्ध होईल त्याचा आधार घेत केलेली ही सुरुवात. या झोपड्या ज्या ठिकाणी उभ्या राहिल्या तेथे यायला पक्की वाट नव्हती, ती गाडी रस्ता नव्हता. शेताच्या बांधावरून माजलेले गवत तुडवत यावे लागे. कधी कधी कापलेल्या गवताचे तन पायाला बोचत, पाय रत्ताळून जात असत, पण ध्येयपथ सरळ आसान नाही हे ज्यांना कळले त्यांना अशा रक्ताळलेल्या पायाची तमाक असली. 1993 जून महिना, प्रकल्पात पहिला विद्यार्थी आला, पारधी समाजाचा, परमेश्वर गोटुराम काळे. एव्हाना तुकाराम माने आपला कुटुंब कबीला घेऊन एका झोपडीत दाखल झाले होते. परमेश्वर केवळ 4 वर्षांचा, आई बापापासून कधीही दूर न राहिलेला, पण गोटुराम काळेंनी हिंमत बांधली, गिरीश काकांवर विश्वास दाखवला आणि परमेश्वरला त्यांच्या स्वाधीन केले आणि हळूहळू पारध्यांची पोरं प्रकल्पात दाखल होऊ लागली. आणि बघता बघता संख्या 15-20 झाली. या साऱ्यांचे आईबाबा म्हणून तुकाराम माने आणि सरस्वतीबाई माने काम करू लागले. काही दिवसात चंद्रकांत गडेकर यांचा भाऊ नागनाथ गडेकर प्रकल्पात येऊन दाखल झाला. तो मानेंबरोबर काम करू लागला. केशवनगर प्रकल्पाच्या परिसराला दिलेले नाव, सुमारे 30 एकर जागेत व्यापलेला प्रकल्प, संघ स्वयंसेवकांनी या परिसराला केशवनगर हे नाव दिले. केशव श्री विष्णूंच्या नावांपैकी एक नाव. त्याचप्रमाणे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचेही नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर कीच्या नावावरून या प्रकल्प परिसराला नाव केशवनगर दिले. पण एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. या परिसरात खरोखरच एक केशव जन्माला आला. त्यांचीच गोष्ट सांगते तुम्हाला. प्रकल्प सुरू झाला. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सारा भटके विमुक्त समाज ढवळून काढला. विशेषतः पारधी समाज, चोर दरोडेखोर असा जन्मजात शिक्का बसलेला हा समाज साऱ्या बाजूंनी मारखात होता.
एका बाजूला पोलीस, दुसऱ्या बाजूला गावकुसा, आतला समाज, तिसऱ्या बाजूला समाजांतर्गत वैर, हेवेदावे आणि चौथ्या बाजूला अज्ञान. या साऱ्यांच्या कचाट्यात अडकलेला पारधी समाज परिषदेच्या कामात अग्रक्रमवार होता. पारध्यांचे प्रश्न, कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन, आपापसातील हाणामाऱ्या या साऱ्यांची उत्तरे प्रकल्पात उंबरीच्या झाडाखाली बसून सोडविली जात. परिषदेचा कार्यकर्ता विशेषतः प्रभूने इदाते प्रकल्पात आले की पारध्यांना वास लागे आणि ते दौडत प्रकल्प गाठत. बऱ्याच वेळा आपापसातील वैर आणि हेवेदावे अशा गोष्टी प्रकल्पात समन्वय आणि संवाद यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न होई. अशा बैठका म्हणजे 150 पारधी सहकुटुंब सहपरिवार हजर असत. तान्या बाळापासून ते 100 झोकलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत हजेरी लावत असत. अशीच एक बैठक सुरू होती. पारध्यांची आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि हे भांडण मिटवणे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, विश्रांती घेऊया आणि पुन्हा ऐकूया यमगरवाडीची गोष्ट. कुठेही जाऊ नका, एकत्र हा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजी.

पुन्हा एकदा यमगरवाडीची गोष्ट. अशीच एक बैठक सुरू होती. पारध्यांची आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि अचानक एक पारधी बाई बैठकीतून उठली आणि आडोशाला गेली. काही वेळ चुळबुळ झाली, पारधी बोली काही कुजबूज झाली आणि आणखी चार पाच पारधी महिला उठून तिच्या मागे गेल्या. पुन्हा बैठक चालू झाली. बैठक हानामारीची होती, त्यामुळे ती बाई उठून का गेली याचा कुणी फार विचार केला नाही आणि तिच्या मागे चार पाच पारधी महिला का गेल्या हेही कुणी विचारले नाही. अर्धा पाऊण तास झाला आणि एका छान छोट्या बाळाला लुगड्याच्या धडप्यात गुंडाळून आणले गेले. तेव्हा पारधी पुरुषात बसलेला माणिक पवार उठला आणि आकाशाकडे हात करून त्याने नमस्कार. त्यांची बायको उलनबाई गरोदर होती. दिवस भरले होते, कुठल्याही क्षणी ती बाळाला जन्म देईल अशी स्थिती होती. पण या बैठकीला माणिक आणि त्यांची बायको उलनबाई हजर राहिली नसती तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले गेले असते. पारधी समाज एकमेकांशी व्यवहार करताना संशय गैरसमज यांनाच केंद्र मानतो आणि त्यातून परस्परांशी व्यवहार केला जातो. मग पुढे दीर्घकाळ पारधी एकमेकांकडे संशयाने बघतात. ही स्थिती आपल्या नशिबी येऊ नये म्हणून माणिक आणि उलनबाई दोघेही बैठकीत हजर झाले. उलनबाईला कळा सुरू झाल्या आणि ती आडोशाला गेली. ना दवाखाना ना सुईन, उघड्यावर बाळाला जन्म दिला आणि दगडाने नाळ तोडली. अंगावरच्याच लुगड्याचा पदर फाडून बाळाला स्वच्छ पुसले आणि त्याच कपड्यात गुंडाळून उलनबाई पुन्हा बैठकीत येऊन बसली. उलनबाई बाळाला घेऊन परत आल्यावर कार्यकर्त्यांच्या लक्षात आले काय घडले. पारधी समाजाचे जीवन किती दुष्कर आहे आणि त्याला काय काय सहन करावे लागते याची प्रचिती देण्यासाठी हा एक प्रसंग पुरेसा होता. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उलनबाईला जवळ बोलावले आणि बाळाला पाहत सांगितले, आपला केशव आला. केशव बाळाचे नामकरण झाले. केशवनगर आणि केशवचा जन्म हा असाही एक संबंध आहे. भटके विमुक्तांची विशेषतः पारध्यांची मुलं प्रकल्पात आणि प्रकल्प सुरू झाला असे रूढार्थाने म्हटले तरी वास्तव तसे नाही. कारण पालातून प्रकल्पात आलेली मुलं टिकून राहणे आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. पारध्यांची पोरं म्हणजे कानात वार शिरलेली अवखळ जनावर जणू. एका ठिकाणी स्थिर राहण्याची वृत्ती नाही, अस्थिरता त्यांच्या रक्तातच भिनलेली, त्याला ते तरी काय करणार. अस्थिरांना स्थिर करता करता तुकाराम मानेंच्या नाकी नऊ येत. तुकाराम माने जरा इकडे तिकडे झाले की पोर पोबारा करीत, मग पाठलाग, पोर वाऱ्याच्या वेगाने धावत. खर तर शिक्षण काय, प्रकल्प काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. पारध्यांच्या पालावर कसं सारे मुक्त जीवन, कुठेही फिरा काहीही करा. इथे मात्र तुकाराम मानेंचा 24 तास पहारा. तरीही तुकाराम मानेंचा डोळा चुकवून पोर पसार होत. मग त्यांना शोधून आणा, समजावणी करा, गोडी गुलाबीने सांभाळून घ्या असे सारे करावे लागे. शाळा सुरू झाल्या आणि प्रकल्पातील पारध्यांच्या पोरांची नावं यमगरवाडी प्राथमिक शाळेत घातली गेली. गाव छोटे, त्यात शाळाही प्राथमिक, पण पारध्यांच्या पोरांना त्यांचेही अप्रूप होते. गाव शाळा असं जवळून पाहण्याची ही पहिलीच वेळ. गाव मात्र या पोरांकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. मुळात पारध्यांचा प्रकल्प आपल्या गावाच्या हद्दीत होऊ नये हीच त्यांची इच्छा होती. पण प्रकल्पाला थेट विरोध करणे शक्य नव्हते. मग ती खतखत पारध्यांच्या पोरांवर निघे. कधी पान उतारा होई तर कधी शिव्या शाप. अशातच 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करावा आणि आपणही त्यात सहभागी व्हावे हे भाग्य भटके विमुक्त समाजाच्या नशिबी नव्हतंच.
प्रकल्पातील पोरं शाळेत गेली आणि झेंडावंदन केले आणि परत प्रकल्पात यायला निघाली. तेवढ्यात गावकरी पुढे आले आणि त्यांनी या पोरांना धरले आणि सरासर चापकाचे फटके पडू लागले. काय होते हे कळण्याआधीच पोरांची पाठ लाल झाली. चारी बाजूंनी गावकऱ्यांनी घेरलेल्या पोरांना काय करावे, स्वतःचे रक्षण कसे करावे हेच कळेना. ते ओरडत होते, रडत होते, पण चाबूक थांबत नव्हते. अशा गर्दीतून एक पोर निसटले आणि जीवाच्या आकांताने ओरडत प्रकल्पात पोहोचले. गळ्यात आलेला प्राण सावरत घडलेली हकीकत त्याने तुकाराम मानेंना सांगितली. वाऱ्याच्या वेगाने तुकाराम माने गावात पोहोचले. सारीच पोरं मरायला टेकली होती. मानेमध्ये पडले तेव्हा चाबूक थांबले. का मारताय पोरांना? मानेंनी जाब विचारला. आमच्या शेताच्या बांधावरून जाता येता पिकांची नासाडी करतात ही पारध्याची पोरं, गावकरी एकमुखाने बोलले. म्हणून ही शिक्षा. मग काय असंच मोकळं सोडायचं का? मला सांगायचे, मी त्यांना समजावले असते. गावकऱ्यांकडे उत्तर नव्हते. तुकाराम मानेंनी घायाळ पोरांचा कवळा भरला आणि प्रकल्पाकडे चालू लागले. नेमके त्याच दिवशी प्रभूनेही प्रकल्पात आले. ही घटना खूप गंभीर आहे आणि त्याचा कायदेशीर इलाज केला जाईल तर गावकरी प्रकल्प उधळून लावतील हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते आणि म्हणून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय झाला. प्रभुनेंनी धाराशिव जिल्ह्यातील संघ कार्यकर्ते, भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते यांना या घटनेची माहिती कळवली आणि घायाळ पोरांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले. रितसर तक्रार नोंदवली. पोरांना खूपच मार पडला होता. प्रत्येकाच्या पाठीवर काळे निळे वळ उठले होते. ते वळ पाहून प्रभुनेंचे मानेंचे डोळे भरून आलेच, पण मीही गहिवरले. माणूस माणसाशी असा अमानुषपणे वागतो याचा प्रत्यय देणारी ही घटना आणि मी तिची साक्षीदार होते. ते वळ केवळ पोरांच्या पाठीवरचे नव्हते तर माझ्या काळजावरचे होते. रात्री जेव्हा पोरांनी जमिनीला पाठ टेकवली होती तेव्हा त्या वळाची ठणक मलाही जाणवली. अंग भाजून निघालेले माझे पारध्यांची पोरं एवढ्या एकाच कारणासाठीचा हा अत्याचार होता हे वेगळं सांगायची गरज नव्हती, पण थेट विरोध करता येत तर नाही म्हणून राग या पोरट्यांवर निघाला होता. तर अशी ही यमगरवाडीची गोष्ट. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर्च वैभव सोबत.

मी ऐकत होतात यमगरवाडीची गोष्ट आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभवसोबत. आजच्या या दुसऱ्या भागात या शेवटच्या भागातला हा शेवटचा एक कथामालेतील सार. अशा विरोधाला घाबरून प्रकल्प थांबणार नव्हताच मुळे, उलट अशा घटनांतून अधिक बळ मिळेल. आपणच आपल्या समाज बांधवांशी कसे अमानुषपणे वागतो हे बदलायला हवे. बंधुभाव धर्म जागवायला हवा. ही भावना अशा घटनांतून अधिक दृढ होत जाईल. कोणताही प्रकल्प केवळ भावना आणि सदिच्छांवर चालत नाही, त्यासाठी खुद्द मोठा निधी लागतो. चाटुफळेंनी जमीन दिली म्हणजे सारे प्रश्न संपले असे नाही. दररोजच्या गरजा भागवणे आणि दररोज नव्याने उभ्या राहणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी यासाठी पैसा लागतोच. संघ योजनेतून मदत मिळत होती, पण त्यालाही मर्यादा होत्या. हा प्रकल्प सर्व समाजाला पारदर्शक व्हावा असे वाटत असले तर त्यात समाजाचा सहभाग असला पाहिजे असे साऱ्या संघ कार्यकर्त्यांना वाटत होते. भटके विमुक्त परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्या ताकदीनुसार निधी उभा करत होते. साप्ताहिक विवेकचे संपादक आणि समरसता मंचाचे कार्यवाह रमेश पतंगे यांनी यमगरवाडी प्रकल्पाचा विषय पहिल्या दिवसापासून स्वीकारला होता. साप्ताहिक विवेकमध्ये प्रकल्पाविषयी सातत्याने लिखाण करून समाजापुढे प्रकल्प मांडण्याचा ते प्रयत्न करीत होते. साप्ताहिक विवेकच्या वार्षिक वर्गणीबरोबर प्रत्येक महिन्याला म्हणजे वर्षाला 12 रुपये द्या आणि प्रकल्पाला हातभार लावा असे आवाहन त्यांनी विवेकच्या वाचकांना केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. प्रकल्पाची सुरुवात अशा परिस्थितीत झाली होती की छोटी छोटी मदत सुद्धा त्यावेळी आभाळ एवढी वाटत असे. कुड्याच्या झोपड्यांमध्ये राहणारी पारध्यांची पोरं आणि त्यांच्यावर पर्यायाने प्रकल्प लक्ष ठेवण्यासाठी सहकुटुंब येऊन राहिलेले तुकाराम माने सोडले तर बाकी सारी माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी आणि आपापल्या ठिकाणांहून प्रकल्पाचा विचार करणारी, मदत करणारी, या साऱ्यांचा एक दुवा म्हणजे गिरीश प्रभूने. सदैव महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्यांच्या विषय सर्वदूर पोहोचवताना प्रकल्पाला स्थिरता कशी येईल याची काळजी घेणारे हळूहळू प्रकल्प स्थिर होऊ लागला. 15 ऑगस्टच्या प्रकरणानंतर गावकऱ्यांचा उघड विरोध बंद झाला तर कधी काय होईल याची खात्री देता येत नव्हती. अशातच परमेश्वराने एक नवं प्रकरण वाढवून ठेवलं. शाळेतून येता येता त्याने दगड भिरकावला आणि तो दगड लागून एक कोंबडी मरून पडली. मागचा अनुभव लक्षात घेऊन परमेश्वर वाऱ्यासारखा प्रकल्पात पोहोचला. त्याने जाणून बुजून दगड मारला नव्हता. त्याने मारलेला दगड लागला हे खरं होतं, पण कोंबडी मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. 15 ऑगस्ट रोजी पडलेला मार तो अजून विसरला नव्हता. दापा टाकत तो तुकाराम मानेंसमोर येऊन उभा राहिला आणि सारी घटना ठीक आहे, बघू काय होते ते, तुझा अभ्यास कर, तुकाराम माने बोलले. तोपर्यंत गावातून निरोप आलाच. आता कोंबडीची किंमत म्हणून 100 रुपये द्यावे लागणार हे नक्की असे मनाशी म्हणत तुकाराम माने गावात पोहोचले आणि ज्याने निरोप पाठवला त्यासमोर उभे राहिले. चूक झाली पोराची, त्याने दगड मारायला नको होता. हे घ्या कोंबडीचे 100 रुपये. तुकाराम मानेंनी खिशातून नोट काढली. मी पैशांसाठी नाही बोलावले. मग या पोराने पुन्हा असं वागू नये. हो, मी समजावतो त्याला. मग झालं, मला तेवढंच पाहिजे, पैसे नकोत, तो गावकरी बोलला. तो क्षण परिवर्तनाचा होता का? काही दिवसांपूर्वी चापकाच्या फटक्याने पोरांना फोडून काढणारे गावकरी आता असे मऊ कशामुळे झाले? हा बदल कशामुळे? पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीमुळे की प्रकल्पात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवहारामुळे? कशामुळे ही परिस्थिती कूज बदलत आहे? तुकाराम माने अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीत हरवून गेले. एका बाजूला असा थोडा थोडा

हा सकारात्मक बदल दिसू लागला होता, तर दुसऱ्या बाजूला पारध्यांच्या पोरांचे पळून जाणे अजून आटोक्यात आले नव्हते. एका पोट्याने आपल्या पालासमोर विजेचा टॉवर आहे एवढ्या एका खुणेच्या आधारे 20 किलोमीटर अंतर कापले आणि पालक पोहोचला. त्याला शोधणारे तुकाराम माने आणि पारधी समाजातील कार्यकर्ता त्या पालावर दुसऱ्या दिवशी पोहोचले. तू कसा आलास? विचारल्यावर पारध्याचं पोर म्हटले, इथं टॉवर आहे, यमगरवाडीत पण आहे, तिथून टॉवरच्या बाजूने चालत चालत आलो. अशा अनेक पळपुट्या पोरांना प्रकल्पात रुळवणे आणि त्यांना शिक्षण घेण्यास मानसिकदृष्ट्या तयार करणे हे एक दिव्य होते. पण जे अवघड असते ते सवयीचे केले की त्रास कमी होतो हे सूत्र तुकाराम मानेंना माहीत होते. त्यामुळे न थकता न चिडता काम करत राहिले पाहिजे आणि प्रकल्पाला आकार दिला पाहिजे हे सहज सोपं काम नाही. आपण माणूस घडवण्याचे काम हाती घेतले आहे असे वारंवार दामूंना बैठकीत सांगतात, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेत आपण काम करायला हवे. भटके विमुक्त समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान मिळावे हे संघाचे स्वप्न आहे आणि या स्वप्नपूर्तीतील आपण छोटासा शिल्पकार आहोत हे तुकाराम मानेंनी मनोमन नक्की केले. त्यामुळे अशा धावपळीचा त्यांना त्रास होत नव्हता. याच वळणावर याच वाटेवर आपण आजच्या भागात इथेच थांबूया. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजी वैभव.

0: प्रेक्षक हो, सिनेमा आणि बरंच काही या विशेष कार्यक्रमात मी अजय तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सिनेमा आणि बरंच काही हा विशेष पॉडकास्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत. राहुल सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं आचार्य 90 FM मध्ये मनपूर्वक स्वागत. हा सिनेमा आणि बरंच काही हा सगळा कन्सेप्ट डॉक्टर राहुल भांडारकर सर यांचा आहे. आम्ही जुन्या आणि नवीन चित्रपटांविषयी या सेगमेंटमध्ये बोलणारच आहोत, पण मला वाटतं सुरुवातीलाच एक छानशी बातमी काही दिवसातच आपल्या हाती आलेली आहे आणि आता सध्या चित्रपट सर्कलमध्ये ते फार त्या नावाचा किंवा त्या चित्रपटांचा खूप उल्लेख होतो आहे, वारंवार उल्लेख होतो आहे. सगळ्या माध्यमांनी फार कौतुक केलेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे जो राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जो दादासाहेब फाळके पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार म्हटला जातो, गणला जातो, तो यावर्षी अनंत नाग सरांना, पद्मश्री अनंत नाग यांना जाहीर झालेला आहे. आणि त्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत की अनंत नाग यांचं व्यक्तिमत्व कसं आहे किंवा त्यांनी 300 अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे, त्यांची सगळी चित्रपटसृष्टीची कारकीर्द राहुल सर आपल्याला सांगणार आहेत. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी त्यांना का मिळाला त्याविषयी देखील सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, कारण फिल्मफेअर पुरस्कार, कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार, कर्नाटक राज्याचा जीवनगौरव पुरस्कार असा पद्मश्री अनंत नाग यांना मिळालेला आहे. आणि यावर्षी तर या सगळ्या पुरस्कारांवर मुहूर्तमेळ रोवली आहे ती आपल्या दादासाहेब फाळके या पुरस्काराने. तर सर मी तुम्हाला विनंती करते की यावर्षी ही छान बातमी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे, तर त्या अनंत नाग सरांविषयी थोडीशी तुम्ही माहिती द्यावी.
1: सुरुवात केला आणि हा पहिलाच भाग आपण पद्मश्री अनंत नागांवर करतो आहोत याचा खरोखर मला आनंद होतो आहे. याच्या मागची भावना मूळ आपण थोडंसं समजून घेऊया, पार्श्वभूमी समजून घेऊया. अनंत नाग जरी कन्नड चित्रपट दक्षिणात्य चित्रपटात मुख्यत्व काम करत असले तरी ते काही काळ मुंबईत होते. मुंबईत समूहाबरोबर ते जोडलेले होते आणि त्यासाठी मला वाटतं आणि अनाहत सारखा अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला मराठी सिनेमा यात त्यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. मला वाटतं या अनुषंगाने त्यांचं एक मुंबईशी असलेलं नातं, मराठी नाटकसृष्टी असो किंवा चित्रपटसृष्टी असो याच्याबरोबर असलेलं नातं, याच्याविषयी आजच्या तरुण पिढीला, सिनेमाच्या विद्यार्थ्यांना, कुतूहल असलेल्या लोकांना, सर्वांना जाणून घेणं फार आवश्यक आहे. कारण ज्या दिवशी त्यांना केंद्र शासनातर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून अनेक उलटसुलट चर्चा होत्या की म्हणजे ह्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, काय आहे. कारण हिंदी माध्यमांना त्यांची ओळख म्हणजे थोड्याफार प्रमाणात मालगुडी डेजमध्ये त्यांनी केलेली जी भूमिका आहे त्याच्यामुळे एक थोडंफार प्रमाणात आज काही तरुणांना त्यांची ओळख असेल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. अर्थातच कन्नड चित्रपटसृष्टीसाठी तर ही फार मोठी बाब आहे, कारण 35 वर्षाच्या एका कालखंडानंतर म्हणजे डॉक्टर राजकुमार हे एक आयकॉनिक व्यक्तिमत्व होतं कर्नाटक कन्नडी चित्रपटातलं. त्यांच्यानंतर म्हणजे 35 वर्षाच्या कालावधीनंतर एका कलाकाराला कन्नड चित्रपट कलाकाराला दादासाहेब फाळके हा पुरस्कार देण्यात येतो. आपल्याला आनंद वाटला पाहिजे की चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आणि त्यांचं ओव्हरऑल असलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि या अशा व्यक्तीला दिलं गेलं आहे की ज्यांचं मराठी चित्रपटाशी सुद्धा एक नातं आहे, तेच मला या कार्यक्रमातनं आजच्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. तर जसं मी म्हटलं की त्यांनी मराठी, त्यानंतर कन्नडी, हिंदी मालिका, नाटक या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यरत आहे. त्याचबरोबर त्यांचं एक सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वही आहे, त्याच्यावर आपण नंतर येऊया. पण सर्वप्रथम त्यांचं असलेलं एक नातं मराठी नाटकांशी किंवा मराठी रंगभूमीशी आणि कालांतराने त्यांचं जे पदार्पण आहे नट म्हणून हिंदी चित्रपटात आणि नंतर कन्नडी चित्रपटात असा त्यांचा एक जवळपास प्रवास. मुळात ते कर्नाटकात शिरशी या गावात जन्माला आले. त्यांचं संपूर्ण नाव आनंद नागरकट्टे. नंतर नाग हे नाव का दिलं गेलं, नाग हे शॉर्ट फॉर्म का त्यांनी वापरलं, तर त्याची सुद्धा एक गमतीदार किस्सा आहे. श्याम बेनेगल जेव्हा अंकुर या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत होते तेव्हा सूर्या हे जे मुख्य पात्र आहे त्या अंकुर सिनेमातलं, शबाना आझमी, साधू मेहर आणि अनंतनाग असं तीन जणांचं ते तीन जणांना केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट आहे. प्रिया तेंडुलकर सारख्या अभिनेत्रीने त्याच्यात एक फार छोटी भूमिका केली अनंतनाग यांच्या धर्मपत्नीची भूमिका त्या चित्रपटामध्ये. प्रिया तेंडुलकर यांचं पदार्पण हिंदी सिनेमामध्ये त्या सिनेमातनं झालेलं आहे आणि श्याम बेनेगल सारखा एक उत्कृष्ट दिग्दर्शक त्या सिनेमानी आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला दिला असा हा एक लँडमार्क सिनेमा. हा त्यांचा पहिला सिनेमा अंकुश. अंकुश म्हणजे एक सीडलिंग आणि ज्याला आपण म्हणूया की कर्नाटकामध्ये दोन भाग आहेत, एक उत्तर कर्नाटक आहे जो महाराष्ट्राच्या जोडलेला आहे आणि एक दक्षिण कर्नाटक आहे. शिरशी हे मूळ गाव त्यांचं दक्षिण कर्नाटकात येतं आणि ते तिथे एका आश्रमात म्हणजे ते चित्रापूर सारस्वत ब्राह्मण समाजात जन्माला आले आणि त्यांचे वडील जे होते ते त्या चित्रापूर सारस्वत ब्राह्मण समाजाच्या आश्रमामध्ये जे मुख्य गुरुपीठ शिष्य परंपरा तिथे चालते अजूनही, आनंदाश्रम स्वामीजी त्यावेळी होते, त्यांचे ते स्वकीय सचिव म्हणून ते तिथे कार्य पाहत होते आणि त्या आश्रमातच त्यांचं जे बालपण आहे त्या आश्रमात गेलं आणि नंतर थोडा वेळाने थोडा कालांतराने ते मुंबईत आले पुढच्या शिक्षणासाठी वगैरे. चौथी पास झाल्यानंतर बहुधा ते मुंबईत आले. त्यांचा धाकटा भाऊ म्हणजे शंकरनाग, म्हणजे आयकॉनिक शंकरनाग म्हणता येतं, ज्याला कराटे किंग शंकरनागही म्हटलं जातं, तो त्यांचा धाकटा भाऊ. नाग या सरनेमागचं हे काय, नागरकट्टे हे त्यांचं मूळ नाव. तर श्याम बेनेगल ह्यांनी जेव्हा चित्रपट बनवायला सुरुवात केला तेव्हा ते नागरकट्टे हे नाव एका फ्रेममध्ये तेव्हा हस्तलिखित कॅलिग्राफी होऊन टायटल्स यायचे आणि तो पॅरल सिनेमा असल्यामुळे तेवढंसं फारसं बजेट त्यावेळी नव्हतंच की म्हणजे हे एका फ्रेममध्ये येणारा नाव. मग त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही नाग हे नाव वापरा. नागरकट्टे हे कॅलिग्राफी आर्टिस्टला त्यावेळी येण्यासाठी थोडस जास्त मोठं होत होतं आणि ते फिट होत नव्हतं स्क्रीनवर, त्यामुळे तुम्ही नाग आणि त्यावेळी नाग हे सरनेम वापरलं आणि ते तसंच ते पुढे चालत राहिलं. इव्हन त्यांचं जसं मी सांगितलं त्यांचा धाकटा भाऊ कराटे किंग शंकरनाग त्यांनीही देखील नागच हे नाव वापरलं आणि दोघही भाऊ मुंबईत नंतर गिरीश कर्नाड यांच्या रंगकर्मींचा जो समूह होता त्याच्याबरोबर ते जोडलेले होते. थोडेफार आविष्कारच्या काही अंशी नाटकांशी जुडलेले होते. गिरीश कर्नाड यांच्याबरोबर ते मुख्यत्वे जुडलेले होते पृथ्वी थिएटर आणि या समूहाशी आणि ते नंतर पुढे परत बँगलोरला जेव्हा गेले तेव्हा त्यांची एक वेगळी कार्यकर्त सुरुवात झाली. पहिले 35 सिनेमे जे अनंतनाग यांनी केलेले आहेत त्याला आपण म्हणू पॅरलल सिनेमा ज्याला आपण म्हणतो किंवा आर्ट हाऊस सिनेमा ज्याला म्हणतो, हे त्या पद्धतीचे सिनेमे आहेत आणि त्या पद्धतीचा सिनेमा त्यांनी केला. अंकुरपासून त्याची सुरुवात झाली. नंतर पुढे जाता जाता कोंडुरा हा चित्रपट म्हणजे फार आजच्या काळात जर तुम्हाला श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यातला भेद पाहायचा असेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला जर आपल्या आयुष्यात आणायचा असेल तर कोणत्या गठा दंतकथा कसा त्याचा फरक करावा हा कोंडुरासारख्या सिनेमातून आपल्याला शिकायला मिळतो. स्मिता पाटील अनंतनाग यांच्यावरती चित्रित झालेला हा फार सुंदर सिनेमा आहे. अमरीश पुरी सारख्या एका दिग्गज कलाकारांचं त्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. गहराही सारखा एक सिनेमा पद्मिनी कोल्हापुरे डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबरोबर अनंतनाग यांनी केलेला गहराही सिनेमा याचंही एक हे सांगतो की बघा त्यांचं मराठी कुटुंब किंवा मराठी जे आपले चित्रपटसृष्टी याच्यावर एक फार जवळचं नातं आहे त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. अरुणा राजे हे सगळ्यांनाच माहिती आहे, ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे आणि त्यांचे पती विकास देसाई अरुणा विकास या नावाने ते चित्रपट दिग्दर्शन करत असत त्यावेळी आणि अरुणा राजे आणि विकास देसाईंनी दिग्दर्शित केलेला गहराई हा चित्रपट एन बी कामत त्याचे निर्माते होते. एन बी कामत हे मराठी चित्रपटसुद्धा निर्माते होते. एन बी कामत यांनी तो चित्रपट बनवला कारण तो एवढा पाथ ब्रेकिंग होता की त्यामध्ये भूत प्रेत पिशाच याला ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि ते ज्या पद्धतीने स्क्रीनवर ऑन स्क्रीन येतं आणि समोरच्याला जसं मंत्रमुग्ध करतं आणि त्याच्या मागची खरी कथा की निसर्गाचा कोप काय असतो आणि तो कोणत्या प्रकारे येऊ शकतो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात, याचं मला वाटतं आज हा सिनेमा कोणीही पाहिला हवा. तर गहराईसारख्या सिनेमामध्ये अनंतनाग यांची महत्त्वाची भूमिका होती. पद्मिनी कोल्हापुरे यांचे भाऊ ते दाखवलेले आणि जे मुख्य नट म्हणून आहेत सुधीर दळवी यांची एक महत्त्वाची भूमिका त्या चित्रपटात आहे. डॉक्टर श्रीराम लागूसारख्या दिग्गज नट त्या चित्रपटात आहे. सुहास भालेकर यांनी त्या चित्रपटामध्ये फारच महत्त्वाची भूमिका निभावलेली. आजच्या चित्रपट रसिकांसाठी किंवा आजच्या चित्रपट दिग्दर्शन लेखन या विद्यार्थ्यांसाठी तर हा सिनेमा तुम्ही पाहिला हवा गहराईसारखा. की निसर्गाच्या कोपावरनं आधारित अंधश्रद्धा श्रद्धा भूत प्रेत पिशाच याला घेऊन कसा हा सिनेमा पुढे जातो आणि आपल्याला काय त्या सिनेमात एक बोध देतो निसर्गाच्या संदर्भात, फारच सुंदर रीतीने त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. अमरीश पुरीचंही त्याच्यात एक फार महत्त्वाची तांत्रिकाची भूमिका होती आणि एवढा सुंदर सिनेमा आत्तापर्यंत तरी मला वाटत नाही की एवढा बोल्ड सिनेमा या विषयाला घेऊन कोणी केला असेल. त्यामुळे आत्ता जे त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक मिळालेलं आहे, मी तर म्हणतो हे फार मिळालेलं आहे, आधी मिळायला पाहिजे होतं. 35 सिनेमे त्यांनी पॅरल ह्याच्यात केलेले आहेत. जसं म्हणलं मी गहराईचं एक उदाहरण दिलं, एक उदाहरण अंकुर या सिनेमाचा दिलं जो त्यांचा पहिला सिनेमा होता. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये त्यांनी गोविंद निहलांबरोबर ही सिनेमे केलेले आहेत. एक सिनेमा मला सांगावासारखा आवर्जून वाटतो की जो या संपूर्ण एका सृष्टी पार्टी एक नावाचा सिनेमा आहे की जो महाभारताचं आधुनिकीकरण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे.

0: सिंगापूरच्या फिल्मवाला कंपनीने तो चित्रपट निर्मिती केलेली. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे दिग्गज त्या चित्रपटात आहेत. आणि जसं मी म्हटलं आज मधुर भंडारकरांचं चांदीवर चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्याच मधुर भंडारकरांनी पेज 3 या गाजलेल्या चित्रपटाचं इन्स्पिरेशन ज्या चित्रपटात घेतलं तो म्हणजे पार्टी असेल. पार्टी आणि कलियुग, कलियुग सारखा सिनेमा जो शशी कपूर यांनी निर्मिती केली, तर पेज 3 आणि कॉर्पोरेट हे दोन सिनेमे मधुर भंडारकर यांनी सांगितलं की त्याचं इन्स्पिरेशन आहे कलियुग आणि पार्टी. पेज 3 पार्टी आणि कलियुग या सिनेमाचं हे कॉर्पोरेट सिनेमामध्ये. कलियुग मध्ये अनंत नाग यांनी एक बिझनेसमॅनची भूमिका केलेली. त्यावेळी असं म्हणजे पत्रकारांमध्ये सिनेमाचे जे पत्रकार वगैरे आहेत त्यांनी असं म्हटलं की मफतलाल ग्रुपवरती तो चित्रपट आधारित आहे, पण महाभारताचं आधुनिकरण त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं. रेखा यांची भूमिका त्या चित्रपटात आहे, शशी कपूर आहेत, अनंत आहेतच आहेत, राज बब्बर यांची आहे. म्हणजे तो पॅरेलल सिनेमा असून देखील एक मल्टी स्टार कास्ट सिनेमा होता. आणि एवढ्या सुंदर रीतीने जे उद्योग घराण्यामध्ये आज आपण जे वाचतो किंवा आज आपण जे अनुभवतो हे त्या काळामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की उद्योग घरातामध्ये काय काय चाललेलं असतं उद्योग विश्वामध्ये आणि कशा प्रकारे म्हणजे ते घडामोडी घडत असतात. आणि त्याच्यामध्ये कर्ण म्हणजे कर्ण असं नाव दाखवलेलं आहे शशी कपूर यांचं, की जी कर्णावरनं इन्स्पिरेशन घेऊन ती भूमिका होती, की दोन्हीच्या दोन्ही कुटुंबांच्या वादामध्ये तो कसा घुसमटला जातो आणि त्याचा अंत कसा होतो. आणि जेव्हा अनंतनाग यांचं जे कॅरेक्टर आहे ते अर्जुनावरती आधारित थोडंफार आहे आणि त्याला मग नंतर लक्षात येतं की बाबा हा आपलाच भाऊ आहे आणि त्याच्याच ह्याच्यासाठी मृत्यूसाठी आपण कारणीभूत आहोत आणि त्याच्यावर जो परिणाम होतो नंतर, म्हणजे एवढा सुंदर सिनेमा तो आज तरी प्रत्येक अँगलनी पाहिला पाहिजे. मोशन ग्राफिक मोशन टेक कसं त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे, कारण कारखान्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर विदाऊट एक फिजिकल सेटअप लावून सुद्धा फक्त त्या पर्टिक्युलर टेम्पोमध्ये तो सिनेमा शूट करून त्या एका बाजमध्ये कसं आपण कारखान्याचं वास्तव्य तिथे दाखवू शकतो हे उत्तम उदाहरण. एक उत्तम निर्माते शशी कपूर, उत्तम दिग्दर्शक मेनेगल यांच्या सर्वांच्या अनुषंगाने हा सिनेमा आहे. एवढ्या सुंदर सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे हिंदीमध्ये, त्यामुळे मला असं वाटतं की दादासाहेब फाळके पुरस्कार जेव्हा त्यांना जाहीर झाला आणि जेव्हा मी तो स्वीकारला तर मला वाटतं त्याच्या मागची पार्श्वभूमी सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. एवढा मोठा काळखंड त्यांचा गेलेला आहे आणि विविध एवढ्या चित्रपटसृष्टींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आत्तापर्यंत हिंदीमध्ये सगळ्यात मोठा जो पाथ ब्रेकिंग कन्नड टू हिंदी ट्रान्झिशन असलेला सिनेमा म्हणजे KGF, त्या सिनेमामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. म्हणजे आजच्या जनरेशनला आठवेल तर तो इन्स्पेक्टर जो KGF मध्ये होता, पण KGF इन्स्पेक्टरच्या आधी सुद्धा त्यांनी फार महत्वाच्या लँडमार्क भूमिका केली. तर हे एक आहे. पुढच्या भागामध्ये आपण नक्की त्यांचं जे स्क्रिप्ट रायटिंग आणि निर्मातक कौशल्य आहे त्यांच्या धाकट्या भावावर त्याच्यावरती आपण नक्की बोलूया.
1: तर प्रेक्षक हो, सिनेमा आणि बरंच काही या आपल्या सेगमेंटमध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपण डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून अनंत नाग यांच्याविषयी जाणून घेतोय. त्यांना नुकताच जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी आपण जाणून घेतलं. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत त्यांचं समाजकार्य आणि एक निर्मिती क्षेत्रात आणि एक लेखक म्हणून ते कसे कार्यरत होते त्यांच्याविषयी. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी.

0: दीक्षांतचे अंत तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ आणि आज आपण सिनेमा आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून जाणून घेतोय आहोत पद्मश्री अनंत नाग यांची सिनेमासृष्टीतील कारकीर्द. ब्रेकपूर्वी अर्थातच आपण त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला याबद्दल जाणून घेतलं, त्यांचे 300 अधिक चित्रपटांमधील त्यांचं योगदान त्याविषयी आपण जाणून घेतलं. मोजक्या चित्रपटांबद्दल राहुल सर बोललेले आहेत, जसं की गहराई, अंकुर, पार्टी या चित्रपटांविषयी त्यांनी जे काम केलेलं आहे, आणि गिरीश कर्नाड सरांचा हात धरून ते मुंबईत त्यांनी पाय रोवले आणि सगळी कारकीर्द पुढे घडवली. आणि कर्नाटक म्हणजे त्या म्हणजे दक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्यांचं भरपूर असं योगदान आहे. आता सर आपल्याला सांगणार आहेत त्यांचं लेखक म्हणून जडणघडण कशी झाली, निर्मिती क्षेत्राकडे ते स्वतः कसे वळले याविषयी. कारण एक सामान्य मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातनं जन्मलेला मुलगा आणि ह्या हे सगळं शिवधनुष्य सिनेमा घडवण्याचं स्वप्न पाहतो आणि ते प्रत्यक्षात आणतो आणि आज दैदीप्यमान यश त्यांच्या वाटेला आलेलं आहे, तर त्याविषयी जाणून घेऊया डॉक्टर राहुल भांडारकर सर
1: यांच्याकडून. कमर्शियली एवढं म्हणजे इन्कम जनरेशन त्यावेळी होत नव्हतं पॅरलल सिनेमामध्ये. आजच्या काळात तर म्हणजे असं सिनेमाचं काही असं शोक कंपार्टमेंटलायझेशन नाही आहे की हा पॅरलल आहे, आज सिनेमा सिनेमा
0: राहील,
1: वेब सिरीज करा किंवा तुम्ही OTT करा किंवा तुम्ही मेन स्ट्रीम सिनेमा करा काही करा, पण तुमचा एक छाप पडतो आणि तुम्हाला त्याच्यातनं एक बऱ्यापैकी आज एक सोर्स तयार होतो असं आहे. त्या काळात 70-80 दशकात जर तुम्ही पॅरलल सिनेमा करायचे तेवढासा म्हणजे
0: स्कोप नव्हता,
1: स्कोप तुम्हाला नव्हता इन्कमचा कमर्शियली असं आपण म्हणूया वायबल याच्यामध्ये. म्हणून ते नंतर पुन्हा बँगलोरला गेलो आणि बँगलोरला गेल्यावर त्यांनी काही काळ कन्नड सिनेमा वगैरे केला. शंकरनाथ त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्यांचं त्यांना एक वेगळी हे एक स्थान त्यांना तिथे प्राप्त झालं कराटे किंग. त्यांचा जो पहिलाच सिनेमा आहे तो मार्शल आर्ट्स पद्धतीवरती बेस्ड होता आणि तो गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्याला त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच पारितोषिकं प्राप्त झाली आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी कारकीर्द सुरुवात झाली. मग त्यांनी आणि अनंत नाग यांनी एक चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं त्यावेळी की आपण एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा हा कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये आणला. कारण प्रभाव नक्कीच मराठी रंगभूमीचा होता, इकडच्या ज्याला आपण म्हणतो की मराठी सिनेमा मराठी नाटकं जी आहेत ती आशय प्रधान जास्त आहे आजही. म्हणजे जर आशय प्रधान सिनेमा पाहायचा असेल तर नजरुद्दीन शाहचं वाक्य आहे की तो मराठी सिनेमा नक्कीच पाहावा. तर कुठच्या पातळीवरती सिनेमा आहे ते आपल्याला लक्षात येईल, सिनेमा चित्रपटसृष्टी कुठच्या पातळीवर चालली आहे. त्यामुळे त्यांचा तो प्रभाव होता. गिरीश कर्नाडांसारखे होते चित्रपटातही त्यांचे अनेक हे. मग त्यांनी चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं आणि त्याच चित्रपटामध्ये त्यांनी सहलेखक म्हणून त्यांचं कामही केलं. ऍक्सिडेंट नावाचा सिनेमा त्यांनी त्यावेळी केला आणि ऍक्सिडेंट हा जो सिनेमा आहे याची मूळ कथा जी आहे ती एका मराठी लेखकाने त्यांना सुचवलेली कथा होती. त्यांचं नाव त्यांनी क्रेडिट्स मध्ये दिलेलं आहे. त्या सिनेमाचा मूळ आधार असा की एका पॉलिटिकल माणसाच्या मुलाकडनं एक ऍक्सिडेंट होतो आणि त्याचा मागोवा, त्याचा शोध आणि नंतर उलगडत जाणारं रहस्य आणि शेवट असा आहे की ते सगळं कव्हर अप होऊन परत जाताना त्या पॉलिटिकल माणसाच्या मुलाचाच ऍक्सिडेंट एंडला होतो. कर्मा रिटर्न्स असं आपण त्याला म्हणतो. त्याचं एकदम उत्तम उदाहरण या सिनेमामध्ये त्यांनी दाखवलं ऍक्सिडेंट या सिनेमामध्ये आणि त्या सिनेमाचं सहलेखन त्यांनी केलं आणि ते निर्माते म्हणून त्या सिनेमात होते. त्या चित्रपटालाही बरीच पारितोषिकं मिळाली आणि नंतर त्यांची कारकीर्द निर्माता म्हणून पण त्यांनी सुरुवात केली अशा पद्धतीच्या सिनेमात. म्हणजे त्या तो सिनेमा आजही तुम्ही पाहिला तर त्याच्यात जे ऍक्सिडेंटचे जे व्हिज्युअल्स आहेत ते रिअलिस्टिक वाटावे म्हणून त्यांनी त्यावेळी ज्याला आपण खाद्य आणि जे हे असतात पशु आहार असतात त्यांचे मिश्रित करून त्यांनी एक व्हिज्युअल तयार केलेलं की जेणेकरून ते खरं वाटावं की ऍक्सिडेंट झाल्यावरती एखाद्या शरीराचं जर डोळ्यांचे जर तुकणे होत असतील तर ते कसे दिसतील विज्युअली, हे कठीण प्रसंग त्यांनी एकदम विज्युअली त्या सिनेमामध्ये आणला. म्हणजे एक निर्माता म्हणून पण, एक लेखक म्हणून पण, आणि एक दिग्दर्शक आपला धक्का भाऊ जोडीला असताना हा एक अप्रतिम उदाहरण आहे की एखाद्या मोठ्या भावाचं एका छोट्या भावावर असणारा प्रेमातून हा तयार केलेला सिनेमा. मुद्दामून का सांगतो की आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी आता
0: नामशेष
1: होते, आणि अशा वेळी अशी दोन भावंड की ज्यांचं कोणीही या कला क्षेत्रात नाही, ज्यांचं कोणीही चित्रपट क्षेत्रात नाही, दूरदूरपर्यंत नाही, ते एका अनोळखी गावी येतात, अनोळखी गावातनं सगळं काही ज्ञान घेतात, शिकतात, परत आपल्या गावी जातात, परत गावी जाऊन स्वतःला कुठेतरी एक पाय रोवण्याचा प्रयत्न करतात अशा इंडस्ट्रीमध्ये की जिथे त्यांचं कोणीच ओळखीचं नाही. थोड्याफार नावारूपाला आल्यावरती स्वतः असा धाडस करतात की आपण एकत्र येऊन असं काहीतरी करावं, कमर्शियली सक्सेस असं नाही पण असं काहीतरी वेगळं करावं की ज्याने आपल्या चित्रपट सृष्टीला सुद्धा जगभर पोहोचवता येईल.
0: आणि तेव्हा पोषक असं वातावरण पण नव्हतं.
1: त्यांनी ते आणि आवर्जून मला वाटतं की ज्या ज्या वेळी त्यांना मराठी इंडस्ट्री बरोबर कोलॅबोरेशनची गरज होती त्या त्यावेळी त्यांनी केलेली आहे. जसं मी म्हटलं, ऍक्सिडेंट हा सिनेमा देखील त्यांनी एका मराठी वृत्तपत्र वाहिनीत असलेल्या त्यांच्या एका माध्यम प्रतिनिधी मित्राच्या कथेवरनं ती कथा केली आणि त्यांना त्यांनी त्याचं ड्यू क्रेडिट दिलं. तसंच चाफेकर बंधूंवरती आधारित जयू पटवर्धन यांनी एक चित्रपट केलेला, जयू पटवर्धन आणि त्यांचे मिस्टर हे आर्किटेक्ट होते, त्यांनी एक चित्रपट केलेला चाफेकर बंधूंवरती, आणि त्या चित्रपटाची जी पटकथा आहे ती शंकर नागे यांनी दिलेली, आणि तो चित्रपट रवींद्र मंकणी यांचा, रवींद्र मंकणी मुख्य अभिनेते होते, अतिशय उत्तम चित्रपट जो चाफेकर बंधूंवरती आलेला आहे तो चित्रपट आहे. सगळ्यात पहिला जो चित्रपट चाफेकर बंधूंवरती आला तो चित्रपट, आणि त्याच्या वर्णामध्ये लोकांना कळायला लागलं की म्हणजे गोंदिया आला रे हा कसं काय विषय होता त्याच्या मागे, तो इतिहास कळायला लागला. म्हणजे हे एक कोरिलेशन आहे त्यांच्या चित्रपटांमधलं. पुढे जाऊन त्यांनी अनेक अजून चित्रपट निर्मिती केली. हिंदीमध्ये पण एक चित्रपट त्यांनी केला त्यावेळी विनोद मेहरा बरोबर, पण तो फारसा चालला नाही. त्यांनी निर्मितीचा प्रयोग हिंदीमध्येही केला आपल्या भावाला घेऊन, जो एक त्यांचा कन्नड चित्रपट होता त्यालाच हिंदीमध्ये रिमेक केलं, तेवढा फारसा चालला नाही. एक हॉरर सिनेमा त्यांचा जो कन्नडमध्ये हॉरर या शृंखलेमधला लँडमार्क मानला जातो, त्या चित्रपटाचं नाव होतं नानिन्न गुडलारू, म्हणजे मी तुम्हाला सोडणार नाही असं त्या चित्रपटाचं मुख्य नाव त्याच्यात होतं कन्नडमध्ये, की नानिन्न गुडलारू. आणि त्याचं हिंदीमध्ये त्यांनी डब करून तो चित्रपट रिलीज केला. अत्यंत म्हणजे व्हिज्युअली अपीलिंग सिनेमा, हॉरर या जॉनरला हॉरर स्टेटस मिळवून देणारा कन्नड चित्रपटातला तो सिनेमा. त्या सिनेमात मुख्य भूमिका अनंत नाग यांची होती. शंकर नाग फार अल्प काळ जगले, 35 वर्षाचं फक्त त्यांचं आयुष्य होतं, ते एका ऍक्सिडेंटमध्ये वारले. पण 35 वर्षामध्ये 90 चित्रपट स्वतः त्यांनी म्हणजे अभिनय केला. कराटे किंग सारखं त्यांना पदवी मिळाली. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 90 चित्रपटापैकी 11 चित्रपट आपल्या भावाबरोबर त्यांनी सहनिर्माता म्हणून केले, आणि दिग्दर्शक शंकर नाग यांचं होतं. अनंत नाग हे फार पुढे पुढच्या काळात देखील, शंकर नाग यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कुठची फारशी निर्मिती केली नाही त्याच्यानंतर, किंवा म्हणजे तसा योग आला नाही असं आपण म्हणूया. कारण एखादा लहान भाऊ गेल्यानंतरचं जे दुःख असतं ते मोठ्या भावालाच म्हणजे ठाऊक असतं की कशा पद्धतीने म्हणजे त्यांच्यावर तो प्रसंग गेला असेल, कारण अचानक ते वारले, 90 ते अचानक वारले. आणि असा भाऊ की ज्यांनी जाण्या अगोदर आज सर्व लहान प्रेक्षकात, लहान आज जे माझ्या वयात आहेत किंवा माझ्या आदल्या जनरेशनचे देखील आहेत किंवा आत्ताची ही जनरेशन आहे जी ओ टी टी वगैरेवरती मालगुडी डेज नावाचा जे दूरदर्शनची मालिका होती ती अजरामर मालिका, त्याची निर्मिती देखील अनंत नाग यांनी केली, त्याचं दिग्दर्शन असतं शंकर नाग यांनी केलं. आणि ती फार गाजली. स्वामी, मलगुडी डेज या मालिका गाजल्या. आर के नारायण यांच्या कथेवर आधारित ती मालिका होती. लहानशा एका दक्षिण, आपण जसं मी मगाशी म्हटलं, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असे दोन भाग आहेत, नॉर्थ केंद्रा साऊथ केंद्रा. तिथे उत्तर कर्नाटकचा जो भाग आहे तो कारवार बेळगाव, आपला जो महाराष्ट्राला लागून भाग आहे असा आहे, आणि दक्षिणातला जो भाग आहे उडपी मंगळूर असा, अगुंबे नावाचं एक घाट आहे, त्या घाटामध्ये वसलेल्या गावात त्यांनी तो संपूर्णपणे नॅचरली शूट करून ती मालिका लोकांपुढे आणली आणि ते कल्चर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या मालिकेतनं केला अतिशय सुंदर पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो की बाल मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेली एक मोठी मालिका ही मलगुडी डेज एक लँडमार्क ठरली. आणि मलगुडी डेज ही दूरदर्शननी जरी नवंचाली प्रदर्शित केलेली असली तरी आजही त्याचे एपिसोड अनेक लोक युट्यूबवर सामाजिक माध्यमांवर आवर्जून बघतात आणि आजही ते रिलिव्हेंट वाटते. दिग्गज अभिनेते जसं मी म्हटलं की गिरीश कर्नाडांसारखा दिग्गज अभिनेता त्याच्यामध्ये होता, मास्टर मंजुनाथ ज्याची एक फार मोठी कारकीर्द पुढे गाजली, अमिताभ बच्चन सारख्या नटाबरोबर मास्टर मंजुनाथ यांनी अग्निपथमध्ये काम केलेलं आहे, छोट्या अमिताभची भूमिका अग्निपथमध्ये मास्टर मंजुनाथ यांनी.

0: असा एक चित्रपट होता की जो ज्याचं अंडर वॉटर सिक्वेन्स शूटिंग होतं, आणि अंडर वॉटर सिक्वेन्स त्यावेळी करणं
1: चॅलेंजिंग.
0: म्हणजे मी जवळपास 31 वर्ष आधीची गोष्ट सांगतो, 35 वर्ष आधीची, की आता तर अंडर वॉटर कॅमेराज आहेत सगळ्या, आपल्याकडे इक्विपमेंट आहे सगळ्या, पण अंडर वॉटर सिक्वेन्स शूट करणं, तेही अशा नटाला घेऊन ज्यांचा आपण उल्लेख केला, डॉक्टर राजकुमार हे लँडमार्क अभिनेते, म्हणजे जसं हिंदीमध्ये अमिताभ बच्चन तसे डॉक्टर राजकुमार किंवा त्याही पेक्षा मोठे मी असं म्हणेन, डॉक्टर राजकुमार हे त्यावेळी 60 मध्ये होते आणि त्यांना ती महत्वाची भूमिका देऊन एका कोळी माणसाची भूमिका त्यांना त्यांनी दिली, आणि आपल्या महाराष्ट्रातील एका कोळी कुटुंबावर घडलेला प्रसंगावर आधारित हा कन्नड सिनेमा होता. म्हणजे किती चांगलं समीकरण आहे बघा, ती घटना घडलेली आपल्या इकडच्या एका कोळी समाजात आणि त्या समाजाची कथा त्यांनी बरोबर तिकडे कन्नड चित्रपटामध्ये मांडली, की कसं एखाद्या मोतीच्या शोधामध्ये एक माणूस जातो आणि त्याच्या त्यांना येणारे प्रसंग आठवतात, आणि त्याच्यावरनं तो अंडर वॉटर सिक्वेन्स होता, आणि तो अंडर वॉटर सिक्वेन्स भारताच्या बाहेर शूट केलेला, एका जॅपनीज फोटोग्राफरला घेऊन केला, हेही फार महत्वाचं आहे, पण त्याच बजेटमध्ये. म्हणजे अनंत नाग यांचं निर्मिती कौशल्य सुद्धा फार मोठं आहे. निर्माता नुसतं चेक साईन करत नाही, तर निर्माता त्याची एक दृष्टी असते, त्याचं एक व्हिज्युअलायझेशन असतं, आणि ते व्हिज्युअलायझेशन तो दिग्दर्शकाला देतो, दिग्दर्शक त्याच्या कथेचं व्हिज्युअलायझेशन नटाला देतो, नट तंत्रज्ञ निर्माता ह्यांचं जर एक चांगलं टीमवर्क असेल तरच एखादा चांगला सिनेमा आपल्या पुढे येतो. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण हे आहे की बजेट हे म्हणजे नाही, पण एक टीमवर्क असून केलेलं उदाहरण. आणि हे सगळे सिनेमे आजच्या विद्यार्थ्यांनी पाहावे, आजच्या छायाचित्रकारांना ही अनेक वेळा सांगतो की छायांकन करताना किंवा छायाचित्रकारांनी करताना आपण आज आपण म्हणतो की आपल्याकडे अनेक फिल्टर्स अवेलेबल आहेत, अनेक
1: इक्विपमेंट्स
0: आहेत, आपल्याकडे लाईट्सच्या वेगवेगळ्या टोनिंग्स अवेलेबल आहेत, पण जेव्हा हे काही इक्विपमेंट अवेलेबल नव्हतं, तेव्हा मॅन्युअल पद्धतीने आज VFXनी सगळ्या ठिकाणी उच्छाद मांडलेला आहे असं मी म्हणेन. प्रत्येक गोष्ट VFXवरती होते, पण एक नॅचरल दृष्टी घेऊन कशा प्रकारे सिनेमा आपण मांडू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण हे सगळे सिनेमे आहेत. मंथन सारखा सिनेमामध्येही त्यांनी काम केलं. ब्रँडच्या विद्यार्थ्यांना तर हा सिनेमा पाहिलाच पाहिजे. अमूलच्या संपूर्ण मुवमेंटवर, म्हणजे आनंद मिल्क युनियन लिमिटेड या मुवमेंटवरती आधारित डॉक्टर वर्गीस कुरियन यांची भूमिका डॉक्टर गिरीश कर्नाड यांनी केलेली, अनंत नाग यांनी नजरुद्दीनच्या स्मिता पटेल ह्यांच्या जोडीस सोडीला त्यात एक भूमिका केलेली, आणि क्राऊड फंडिंगनी म्हणजे प्रत्येक घरातनं 1 रुपया महिलेने देऊन उभा केलेला भारतातला तरी हा पहिला सिनेमा असं मला वाटतं मंथन, आणि त्यामध्येही अनंत नाग यांची महत्वाची भूमिका आहे. तर असं नाही आहे की त्यांनी फक्त कन्नड सिनेमा केले आहेत किंवा पॅरल सिनेमा केले आहेत, एकूण 300 सिनेमांमध्ये त्यांनी प्रत्येक प्रकारचे सिनेमे केले आहेत. ऑलमोस्ट 4 ते 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये,
1: हिंदी, तेलुगू, तमिळ, मराठी, मल्याळम, इंग्रजी,
0: मराठी, तेलुगू, कन्नड, हे 4 मुख्य मुख्य भाषा त्यांनी केले सिनेमे आहेत.
1: आता थोडक्यात एक शेवटच्या 5 मिनिटात आपण त्यांच्या समाज कार्याविषयी जाणून घ्यायचंय, तर थोडक्यात तुम्ही माहिती द्या
0: त्यांच्या समाज कार्याबद्दल. म्हणजे जसं मी म्हटलं ना की रामाची कथा सांगताना लक्ष्मणाचा उल्लेख आल्याशिवाय राहत
1: नाही.
0: मुळात असं आहे की जेव्हा जेव्हा मी अनंत नाग यांच्याबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा शंकर नाग यांच्याबद्दल मला बोलावंच लागतं, कारण अविभाज्य भाग आहेत असं ते दोघं भाऊ होते. दुर्दैव आहे की त्यातला एक ऍक्सिडेंटनी फार लवकर गेले, नाहीतर त्यांची कारकीर्द अजून मोठी झाली असती. मुळात जी आवड होती ते शंकर नाग यांना प्रचंड होती समाजाविषयी कळवळ वगैरे, आणि ते समाजवादी विचारांशी फार जोडले गेलेले होते. आणि त्यांचं अनंत नाग यांच्या अनेक मुलाखती दिवाळी अंकात त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे भावामुळे ते समाजकार्याकडे आले. आणि ते म्हणायचे की जेव्हा मी कर्नाटकात होतो तेव्हा आपल्यालाही आठवत असेल गोव्यातली तीच परंपरा आहे, आपण घरातून पहिला बाहेर पडताना पहिला पाय आपला उजवा पाय टाकतो. पण ते म्हणाले की मी जेव्हा मुंबईत आलो आणि जी काही थिएटरची चळवळ होती ती डाव्यांची किंवा जिथे आपण म्हणत असेल, तर आम्हाला पहिले राईट लेग आऊट असं होतं, तर इथे लेफ्ट राईट लेफ्ट असं म्हणजे हे होतं, तर तसं काहीचं म्हणजे समीकरण होतं त्यावेळी. आणि त्यामुळे ते म्हणाले की आमचा जो कल आहे अशा चळवळींकडे

0: समाजावरती कुठेतरी अन्याय होत आहे, तर आपल्या नाटक माध्यमातून आपण तो अन्याय लोकांपर्यंत पोचवावा. आणि असं करत करत ते जवळ आले रामकृष्ण हेगडे, त्यावेळी जनता दल पक्षाचे मुख्यमंत्री होते. ते त्यांच्यासाठी प्रचार वगैरे अनेक वेळा त्यांनी केला. पण महत्वाची गोष्ट म्हणजे की रामकृष्ण हेगडेही त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हटलेलं की हे दोन्ही बंधू, त्यांना मी जेव्हा पण प्रचाराला बोलवलं किंवा त्यांना कुठचीही एखादी म्हणजे आर्थिक आपण म्हणूया की आर्थिक व्यवहार त्यांच्याशी जेव्हा ठेवला तेव्हा पहिले असे आहेत की ज्यांनी संपूर्ण अमाऊंट आम्हाला रिटर्न दिली की हे आमचं समाजाप्रती असलेलं समर्पण आहे कलाकार म्हणून. आम्हाला देवाने भरपूर दिलेलं आहे, आम्हाला पैशाची गरज नाही, आम्ही जे करतो ते समाजासाठी करतो. त्याचंच उदाहरण आहे की या दोन्ही बंधूंनी अनेक तिथे समाजोपयोगी काम केले. तसे म्हटलं की शंकर नाग यांच्या नावाने आजही तिथे ऑटो राजा म्हणून त्यांची फार गाजलेली भूमिका आहे, जी ऑटो ड्रायव्हर्सवरती होती. आणि त्यांनी नंतर त्या ऑटो ड्रायव्हर्सच्या ज्या मुली आणि मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची तरतूद त्यावेळी केली, त्या चित्रपटाच्या नफ्यातनं किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फंडमधनं. ज्यावेळी मेट्रो नव्हती, मुंबईतही नव्हती, बेंगलुरूमध्येही नव्हती, फक्त कलकत्त्यात होती, तर कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर बेंगलोरमध्ये मेट्रो झाली पाहिजे याच्यासाठी स्वखर्चाने त्यांनी इंजिनियर्सला बोलून एक प्लॅन आराखडा तयार करून सरकारला त्यावेळी दिलेला. म्हणजे त्यांचं सामाजिक दृष्टिकोन किती वेगळं आहे. किंवा अनेक अशा ठिकाणी आहेत, हाई हिल स्टेशन वरती जाऊन त्यांनी रोपवे इन्स्टॉल केलेला, स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी जाऊन रोपवे इन्स्टॉल केला की इथे हे निसर्ग बघण्यासाठी लोकांना कुठेतरी यावं, सरकार करू शकत नाही तर आम्ही करतो. मला वाटतं असं उदाहरण फार आजच्या काळात फार कमी लोक असतात समाजाचा विचार करतात. आणि बघा, एखादी व्यक्ती करू शकते पण दोन्ही भाऊ त्या दृष्टीने विचार करतात. आणि त्यांचं पार्श्वभूमी अशी नाहीये की राजकारण आहे किंवा त्यांच्याकडे काय फार मोठी दौलत आहे. एका मठामध्ये जन्माला आलेले दोघही भाऊ, एक छोट्याशा मठामध्ये, मी अजूनही सांगतोय तो मठ तुम्ही जाऊन नक्की पाहिला पाहिजे. आनंदाश्रम महाराजांचा आशीर्वाद म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यासाठी, की त्या मठामध्ये आलेले जन्माला आलेली दोन जण, त्यांची एक बहीण पण होती, तीन जण, त्यांच्या महाराजांचं स्वकीय सेवक याची ती मुलं. आणि ते त्यांचं कसं अपब्रिंगिंग असं हे आपल्याला म्हणजे असलेल्या लोकांचं असं असून सुद्धा त्यांचं एक कॉन्ट्रास्ट करिअरमध्ये जाणं आणि तरी पण समाजाप्रती असलेली त्यांची भावना, त्यामुळे मला वाटतं की आज जो दादासाहेब फाळके पुरस्कार नंतरना यांना दिला गेलेला हा योग्यच आहे. म्हणजे त्यांच्यावर किती टीका टिप्पणी काहीही असो, त्यांची जी संपूर्ण कार्यकर्ते जर तुम्ही पाहिली तर ती योग्यच आहे. त्यांनी जे समाजासाठी पण जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे ते अतिशय सुंदर आहे. अनाहत बद्दल एकच मी वाक्य सांगतो, अमोल पालेकर सारख्या दिग्गज अभिनेत्यांनी जेव्हा राजाच्या भूमिकेसाठी निवड केली ती फक्त अनंत नाग यांची केली. आणि अनंत नाग हे हसून सांगतात की मी त्यांना सांगितलं की मी बराच काळ मराठी केलेलं नाही आहे, तर कदाचित माझे उच्चार कानडी येऊ शकतात, कदाचित असं होऊ शकतं. बेंद्रे सारख्या एका प्रतित यश हिंदी सिनेमातल्या नटी समोर नितीन चंद्रकांत देसाई त्याचे कला दिग्दर्शक होते त्या चित्रपटाचे, एवढा सुंदर तो चित्रपट अनाहत, तो राजशाही थाटातला चित्रपट अमोल पालेकर सारखे दिग्दर्शक, त्यामध्ये त्यांनी ती मुख्य भूमिका स्वीकारली आणि ती भूमिका करून म्हणजे देवदासच्या काळात रिलीज झाला त्या काळातला हा सिनेमा आहे. आणि त्या काळात आणून त्यांनी एक नवीन मापदंड दिला की तुमचं कलेवर श्रद्धा असेल, तुमची जर निष्ठा असेल तर बजेट किंवा हे कोणतंही कन्स्टेंट न होता सिनेमा तुमचा चांगला असला पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. अनाहत सारखा सिनेमा हा त्यांनी केला आणि अनाहत म्हणजे राजाची भूमिका त्यांनी केली. ही एक फार चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे असणाऱ्या लोकांना आपणच त्यांच्या कार्यकर्तीबद्दल ओळखत नाही. त्यासाठी मी अंजारे एफ एमचे मगाशी धन्यवाद मानले, सगळ्या टीमचे धन्यवाद मानले की या निमित्ताने तरी आपण अशा कलाकारांना पुढे आणू.
1: आणि या वर्षी आम्ही जसं नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे सिनेमा आणि बरंच काही, आणि त्याचा पहिला भाग खूप छान उत्तमरित्या सादर झालेला आहे आणि आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आम्हाला आशा आहे. आणि आज आपण पद्मश्री अनंत नाग यांच्याविषयी डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्याकडून खूप बहुमोल असं मार्गदर्शन किंवा माहिती मिळवली. मला वाटतं त्यांनी जे जे चित्रपटांचा उल्लेख केलेला आहे तो आजच्या पिढीने जरूर जाऊन यूट्यूबच्या माध्यमात हे चित्रपट तुम्ही पाहू हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया सिनेमा आणि बरस काहीच्या पुढच्या भागात डॉक्टर राहुल भांडारकर सर यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: सेशनमध्ये एका सुंदर सेगमेंटमध्ये मी आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये आज आपल्याकडे एक अशी व्यक्ती आलेली आहे जी अष्टपैलू आहे. हो, अष्टपैलू, जी सुंदर कविता करते आणि साहित्य सेवाही करते, साहित्य संवर्धनासाठी खूप झटते. आणि आज आपण त्यांना स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या साहित्याचा नजराणा आपण अनुभवणार आहोत. त्या वेगवेगळे उपक्रम जे करतात त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. म्हणजे खरं तर मी आज खरंच खूप एक्सायटेड आहे. आपला सेगमेंट असतो कवितांचा,
1: बरोबर,
0: आणि कवी आल्यानंतर ते राबवणारे वेगवेगळे उपक्रम आणि त्यांच्या सुंदर सुंदर कविता ऐकायला मिळतात. पण मला स्पेशली तुमच्याबद्दल फार वेगळीच आत्मीयता आहे, कारण की छोट्याशा पिरियडमध्ये त्यांनी खूप मोठा प्रवास केलेला आहे. श्रोते हो, ते आपल्याला कळणारच आहे येत्या भागामध्ये. तर मी जास्त वेळ घालवत नाही, थेट मी प्रश्नाकडे आणि मेन प्रश्नाकडेच वळते. तर कविता ही कुठे भेटली आणि का करावीशी वाटली कविता?
1: याचं उत्तर मी देईन की मी कविता केलीच नाही आणि ती मला माझ्या अनुभवातून भेटली. म्हणजे बरंच आयुष्य गेल्यानंतर आणि आयुष्याचं साधं सोपं किंवा प्लॅटर नव्हतं, खूप असा संघर्ष होता आणि तो बालपणापासूनच होता. तर वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर येत गेले आणि जेव्हा तुम्हाला असं खूप आतून अनुभवांचं जाळं तयार होतं तेव्हा एक ठराविक टप्प्यावर मला अचानक एक उत्स्फूर्त कविता सुचली. म्हणजे तुमच्या मनात जे दाटलेलं असतं
0: बरं
1: ते लेखणीतून कागदावर उतरलं आणि मला थोडंसं मोकळं झाल्यासारखं वाटलं. अच्छा. आणि त्या दिवशी मला समजलं की ही कविता झाली आहे आणि ती मग मी घरामध्ये पहिली कविता म्हणजे आपल्या घरचे श्रोते असतात मित्रांना ऐकून दाखवली, त्यांना ती आवडली आणि त्यांनी त्या कवितेला प्रोत्साहन दिलं की लिहू शकतेस तू, लिहित राहा. आणि मग त्यातून मला असं वाटलं की आपल्या जवळचे तर आपले कौतुक करतातच, हे मी लिहिते हे लिहित राहावं की राहू नये. मी आपले जे सोशल मीडिया असतात फेसबुक वगैरे या माझ्या पेजवर मी एक मदत मागितली लोकांना की मी अशा पद्धतीचं लेखन करत आहे, माझ्या चारोळ्या किंवा कविता मी पोस्ट करत जाईन, तुम्हाला त्या आवडल्या तर मला सांगा, तरच मी हे लेखन सुरू ठेवेल. अन्यथा तुम्ही जर त्याला ज्या पण काही प्रतिक्रिया द्याल त्यावर मी माझं लेखन स्टॉप करेन. तर मी हे करावं की करू नये हे समाजाने दिशा दिली, त्याच्यामुळे मग मला ते प्रोत्साहन मिळत गेलं आणि मी लिहित
0: आणि त्याचं पाठबळ घरातून मिळालं. खरं तर घरातून पाठबळ मिळणं फार अत्यंत गरजेचं,
1: महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं घर तुम्हाला ऍक्सेप्ट करतंय का या दिशेने. कारण माझं बॅकग्राऊंड साहित्याचं नाही आहे, फॅमिली दोन्ही बाजूच्या साहित्यातल्या नाही आहेत, तर आपल्याला कुठेतरी हे उत्स्फूर्त सुचणं ते लिहिणं आणि त्याला कुणीतरी पाठिंबा देणं लिहित राहा हे फार महत्त्वाचं.
0: अगदी अगदी, फार महत्त्वाचं. सुंदर. मग अशाच नोटवर एक सुंदर कविता मला ऐकायला आवडेल.
1: हो का नाही, मी एक म्हणजे मी जे लिहिते ते एक तर समाजासाठी प्रबोधनात्मक असावं
0: बरं
1: किंवा माझ्या कवितेतून माझ्या अनुभवातून नवोदितांना किंवा स्ट्रगलर
0: बरं
1: संघर्ष करणार ज्यांच्या आयुष्यात फार अडचणी आहेत किंवा अशी कविता जी वाटल्यानंतर त्यांना वाटावं की नाही आपण थांबलं नाही पाहिजे.
0: बरं.
1: माझी एक स्वतःची खूप आवडीची कविता आहे, माझ्यासाठी नाही, मला असं वाटतं की ती तरुणांनी वाचावी, इतरांनी,
0: तरुणाईसाठी खास
1: खास, म्हणजे मी त्या अवस्थेतून गेलेली आहे.
0: बरं.
1: तर असे जर काही प्रसंग आले तर काय करता येईल तुम्हाला? तर कवितेचं शीर्षकच आहे उद्या.
0: अच्छा, उद्या.
1: उद्या नावाची कविता आहे माझी. त्यामध्ये मी सांगते की उद्या उद्या उद्या उद्या होईल काही.
0: बरं.
1: उद्या उद्या उद्या उद्या होईल काही, पण काय करू मित्रा हा उद्या येतच नाही. आणि मग घडलेल्या याच्यावर आपण म्हणतो गोष्ट होती छोटीशी
0: बऱ्याची
1: नको होती तमा आणि उद्याच्या भरोशावर काहीच होत नाही.
0: क्या बात है, क्या बात है.
1: तुझी खात्री उद्यावर
0: बरं,
1: तुझी आशा उद्यावर मी आजची घेते खात्री चंद्र असतो सोबतीला मी निश्चय करते रात्री.
0: क्या बात है.
1: चंद्र असतो सोबतीला मी निश्चय करते रात्री आणि उगवत्या सूर्यालाही मग माहीतच असतं लक्ष. उगवत्या सूर्यालाही मग माहीतच असतं लक्ष आणि आपणही ध्येयासाठी राहायचं असतं दक्ष. उद्याच्या सूर्यालाही मग माहीतच असतं लक्ष आपणही ध्येयासाठी राहायचं असतं दक्ष. चुकतील अनुभव होईलही दशा. चुकतील अनुभव होईलही दशा पण अनुभव देईल योग्य दिशा. चुकतील अनुभव होईलही दशा पण अनुभव देईल योग्य दिशा. अशाच अनुभवांची घेऊन झोळी आणि संकटांची बांधून मोळी मी चालत राहील अखंड माझा प्रवास नसेल छोटा. अशाच अनुभवांची घेऊन झोळी संकटांची बांधून मोळी मी चालत राहील अखंड माझा प्रवास नसेल छोटा. आणि नीट ऐक मित्रा एका रात्रीत माणूस होत नाही मोठा.
0: क्या बात है.
1: ऐक मित्रा एका रात्रीत माणूस होत नाही मोठा.
0: कमाल आहे कमाल आहे. सुंदर कविता म्हणजे फक्त तरुणाईच नाही की माणसाला
1: संघर्ष ज्यांच्या आयुष्यात आहे त्यांनी उद्याची वाट मी म्हणते पाहूच नाही. जेही असं तुम्हाला सुचतंय वाटतंय करावंसं त्याची सुरुवात तुम्ही
0: आतापासूनच केली पाहिजे.
1: असं नाही की उद्या सूर्य उगवेल आणि तेव्हाच मी सुरुवात करेन. तो मुहूर्त काढायची गरज नाही. जे तुमच्याकडे आता अवेलेबल आहे म्हणजे रात्रीचा चंद्र आहे तो पण तुम्ही घेऊ शकता. सूर्य असावा असं काही
0: असं काही नाही. बरोबर.
1: आणि मग त्या शीतल सावलीतही तुम्ही तो निर्णय निश्चय केला की मग ते कळतच सगळ्यांना हळूहळू की तुमचं ध्येय काय आहे आणि पाठिंबा मिळत जातो. म्हणजे अगदी विषयाची पकड आणि जो शब्दांचा प्रहार करत ही एक सुंदर कविता आपण आमची ऐकली आहे. म्हणजे आता तुम्ही जरा जास्तच एक्सायटेड झाली गप्पा मारण्यासाठी. मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता ही तुमची मी कविता ऐकली कसं असतं ना प्रत्येक कवी किंवा लेखकावर त्यांच्या आवडत्या कवीचा आणि लेखकाचा प्रभाव असतो. तर तुमचे आवडते कवी लेखक कोण आणि त्यांची कोणती खासियत तुम्हाला आवडते. आता हे साहित्य विश्व इतकं मोठं आहे की हे साहित्यिक किंवा कवी आवडतात मला असं वाटतं ते सांगणंच कठीण आहे. प्रत्येकाची आपली एक
0: शैली आहे
1: आणि जेव्हा आपण ह्या एवढ्या मोठ्या सागरात उतरतो तेव्हा मला असं वाटतं की बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आवडणं म्हणजे काय असतं आपल्या मनाला जे आवडतं आपण त्या दिशेने वाचत राहतो. पण जेव्हा तुम्ही या साहित्य विश्वात उतरता तेव्हा आणि वाचता तेव्हा तुम्हाला कळतं की प्रत्येकाने एक विशिष्ट अभ्यासक्रम एक विशिष्ट शैली समाजासाठी एक विशिष्ट मांडून ठेवलेल्या दृष्टिकोनाचा. तर ते एक आवडतं असं मी नाही म्हणू शकत. परंतु आपल्या बालवयामध्ये जे आपल्या मनावर बिंबतं आपण जो अनुभव घेतो मला असं वाटतं ते आयुष्यभरासाठी आपली शिदोरी असते.
0: खरे.
1: आणि त्यातली मी असं म्हणेल की बरेच जण आहेत पण मुख्य कणा कविता म्हणजे खरोखर आयुष्याचा कणा आहे.
0: अगदी अगदी.
1: की प्रतिकूल परिस्थितीतही आपला स्वाभिमान आणि आत्मसन्मान न ढळू देता
0: खरे
1: ती परिस्थिती अनुकूल करण्यासाठी तुम्ही काय ताकदीने उभं राहिलं पाहिजे.
0: खरे.
1: ती कविता त्या वयामध्ये शिकणं आमच्या मराठी शिक्षकांनी शिकवणं ती जी खोलवर रुजली मला असं वाटतं की आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही वाचा पुन्हा तीच ऊर्जा तुम्हाला मिळेल. तर कुसुमाग्रज ग्रेट आणि त्याबरोबर मी म्हणेल की बहिणाबाई चौधरी अशिक्षित असताना सुद्धा जीवनातले अनुभव त्यांनी एवढ्या साध्या सोप्या शब्दांमध्ये म्हणजे एक सुगरण पक्षावर जी आम्हाला कविता होती तुम्हालाही असेल ती की अरे खोप्यामध्ये खोपा म्हणजे तिला एक चोचच आहे आपल्याला तर दोन हात दहा बोट आहेत आपण काय करू शकतो. हे जेव्हा ती कविता सांगते तेव्हा असं वाटतं की आपण कुठे थांबलं नाही पाहिजे.
0: खरे होते.
1: दुसरं त्यांचं की गृहिणी का असे ना आपण अरे संसार संसार जी कविता आहे जसा तवाचा ते एकदम रोजच्या जीवनातला अनुभव आहे पण तो जर तुम्ही ती कविता समजून घेतली तर तो अनुभव मी म्हणते गृहिणींसाठी तिचं घर सांभाळण्यासाठी पण खूप मोठा आहे. एकदम असं काही रायफल घेऊन बॉर्डरवरच लढायला गेलं पाहिजे किंवा खूप काही झेंडा पताका घेऊन मोर्चातच सामील झालं पाहिजे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी खूप न नंतरच्या आहेत ते तुमच्या आत असेल तर नक्कीच होणारच, परंतु रोजच्या जीवनामध्ये गृहिणींना खूप अनुभव असतात, खूप संकट असतात. मी पाहते आता आमच्या दुसऱ्या पण संस्था आहे माझी एक अस्तित्व शिक्षण संस्था, ज्याद्वारे आम्ही महिलांना त्यांच्या पायावर उभं करतोय आणि आणि त्यांना लर्न अँड अर्न हे सांगतो. मग ती महिला अशिक्षित जरी असेल तरी तिला आम्ही स्टिचिंग शिकवतो की तिने दोन पैसे अर्न केले पाहिजेत, आणि हे सांगतो की स्वाभिमान हा कसा तुमचा टिकवता येईल. गृहिणी म्हणजे आपल्या समाजामध्ये खूपच हलक्यात घेतात, म्हणजे तिने दिवसभर जरी काम केलं तरी किंमत काय असते. तर अशा गृहिणींसाठी, महिलांसाठी आणि ज्यांना स्वतःमधला स्वाभिमान आत्मसन्मान जागवताच आला नाही, त्यांनी या गोष्टीला कशा दृष्टीने पाहिलं पाहिजे, तर याच्यावर आम्ही भरपूर काम करतो. आणि मी म्हणते की ते प्रत्येकीने केलं पाहिजे, एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला ऍटलीस्ट यातून कसा मार्ग काढता येईल हे सांगितलं पाहिजे. कारण गृहिणी म्हटल्यावर तुम्हाला सांगू बाहेर जाण्याचं पण विशेष तिचं काय हे नसतं, कुठे गेली काय गेली सगळं सांगावं लागतं. पण हे रोजच्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून जर तुम्हाला मिळालं तर मला असं वाटतं तिच्यामध्येही बरंच फरक पडतो.
0: आणि उदरनिर्वाहासाठी किंवा स्वावलंबी म्हणण्याची
1: गरज आहे, गरज आहे. कारण पूर्ण डिपेंडंट तुम्ही असलात तर तुम्ही अपंग असता. ही एक, जरी मी म्हणते की खूप श्रीमंत असू दे घराणं, सगळं जागच्या जागी वेळेवर पुरवत असू दे, कशाचीही तिला कमी नसू दे, पण मी म्हणते तरी सुद्धा तिने एक 10 रुपये तरी तो आत्मसन्मान, ती जी खुशी असते, तिच्या या पैशावर संसार चालणारच नाही. मी नाही म्हणत की चालू शकतो, पण ती खुशी असते त्यातून तुमचं जे व्यक्तिमत्व विकसित होतं ते तुम्हाला दिशा नक्कीच देतं. आणि मी म्हणते जर आई अशी तयार झाली तरच ते मुलांना काहीतरी सांगू शकते, नाही तर उद्याची पिढी कमजोर होणार.
0: खरं, या नोटवर मला एक अजून एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही संस्थेबद्दल म्हणाला तर साहित्याप्रती आणखी एक सुंदर संस्था तुम्ही निर्माण केली, तर ही संस्था काय आहे, या संस्थेचा नक्की हेतू काय आहे, आणि तुमचे भविष्यामध्ये या संस्थेमार्फत कोणते कोणते उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल.
1: आता पहिले तर आमची एक संस्था होतीच ऑलरेडी, त्यातून आम्ही आता 2 वर्षात तिला 25 वर्ष
0: पूर्ण केली.
1: ही संस्था आमची पुष्कळ काम करते.
0: बरं,
1: आम्ही असं कुठेही काय म्हणतो प्रसिद्धी माध्यमांमध्ये नाही, खूप असं आम्ही त्याचं हे टाकत नाही. आज आम्ही हे केलं ते केलं टाका सोशल मीडियाला, सगळ्यांना जाणीव करून द्या. काय होतं बऱ्याच वेळा महिलांना आपण या माध्यमातून चाललो हे सुद्धा आवडत नाही, घरचे बघत असतात, फोटो व्हायरल होत असतात, तर मग त्या यायला थोडं कचरतात.
0: बरं,
1: काम होणं महत्वाचं,
0: अर्थात
1: ते किती प्रकाश झोतात आहे हे महत्वाचं नाही. तर मग जेव्हा मला ही कविता सुचली आणि लोकांनी खूप अभिप्राय दिले की तुमच्या कविता म्हणजे माणसाला प्रेरणा आणि एक जगण्याचं वेगळं बळ ते देत आहे, तेव्हा मला असं पहिल्यांदा जाणवलं की मी कुठे जाऊ माझी कविता सादर करायला, कुठे गेली पाहिजे. कारण माझं दोन्ही बाजूचं बॅकग्राऊंड साहित्य विश्वातलं नव्हतं, आणि बऱ्याच वेळा असं होतं की
0: मी लिहिलं व्यवस्थित आहे
1: आणि ते सोशल मीडियावर आपण टाकतो, मग लिहून टाकतो, पण मला ते बोलायचं होतं, सादर करायचं होतं.
0: अच्छा अच्छा.
1: तर मी त्याचा मी खूप पाठपुरावा केला की मला असं कुठे सादर करायला मिळेल का. मग त्यातून मला ही कल्पना सुचली की आपण असं मंडळ टाकावं जिथे नवोदितांना ते व्यासपीठ देता येईल की तुम्ही व्यक्त व्हा.
0: अच्छा.
1: आणि जरुरी नाही की तुम्ही पहिलीच कविता लिहिली आणि त्याला खूप मोठा दर्जा असेल. कुठल्याही प्रत्येक कवीच्या लेखकाच्या पहिल्या साहित्य कृतीला खूप मोठा दर्जा नसतो, सुचलं ते लिहिलं गेलं पाहिजे. लिहिता लिहिता तुम्ही संपन्न होता, लोक जोडत जात. आता आजकाल काय होतं की बघा, मी हे साहित्य मंडळ चालवते, आम्ही पण उपक्रम देतो. आता समजा आताचा सध्याचा उपक्रम घ्या, आता जे बाहेर चाललेलं आहे की ढोल ताशे वाजतात, डीजे वाजतात, कर्णकर्कश आवाजामध्ये आपण उत्सव साजरे करतो, त्याचा प्रत्येक व्यक्तीवर काय परिणाम होतो. तर हे प्रत्येक, आता तुम्ही युट्यूबला बघाल, टीव्हीला पाहाल, सगळ्या ठिकाणी हे चर्चा होत असतात. पण फक्त चर्चा होतात.
0: हो.
1: तर आत्ताचा सध्याचा माझा आमच्या संस्थेचा उपक्रम, तुम्ही संस्था म्हणालात म्हणून सांगते, नाव नाव आहे अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, ज्याचं एक वर्ष पूर्ण झालं आता वर्धापन दिनानिमित्त आम्ही कार्यक्रम केला.
0: बरं,
1: तर त्याच्यातून आम्ही लिहिते व्हा जे उपक्रम घेतो त्यात हा या गणपतीच्या 10 दिवसातला आमचा उपक्रम आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून विशेष या गोष्टीवर काय काम करत आहात तेच लिहायचं. म्हणजे विषय दिला की कविता लिहा की लोक कविता लिहितात, कर्णकर्कश आवाज आहे, बाप्पा आले, बाप्पाचे कान दुखले, असे छोट्या छोट्या शब्दात पण कविता करतात. पण तुम्हाला विचार करायला दिशा देणं महत्वाचं आहे. गणपती आले आणि कविता करा हा विषय नाही, विषय आहे की समाजामध्ये काय चाललं आहे आणि तुम्हाला तुमच्या विचारातून ते लिहायचं आहे की तुम्ही काय करू शकता तुमच्या पर्सनल लेवलवर सांगा. खूप मोठं मंडळच टाकायची, मोर्चा काढायची गरज नाही, आपल्या घरातून सुद्धा आपण हे कार्य सुरू करतो आणि हेच खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तो उपक्रम असा ठेवला आहे की आता या 10 दिवसात कविता नाही करायची, तुम्ही एक व्यक्ती म्हणून यावर काय काम करू शकता ते फक्त तुम्ही लिहायचं आणि मग ते लिहितात, लिहिते होतात आणि त्यातून मग आपण त्या विचारांना वाचून एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करून बरेच मुद्दे समोर येतात जे अनपेक्षित असतात, आपल्याला वाटत पण नाही की हे करता येऊ शकतं. असे पण खूप मुद्दे समोर येतात की ज्याच्यावर आपण सॉल्व्ह करू शकतो.
2: मग हे साहित्य संवर्धन करताना कोणकोणत्या अडचणी येतात आणि तुम्ही कशा त्यांना सामोरे जातात आणि भाषा संवर्धनासाठी तुम्ही म्हणजे आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टी भविष्यामध्ये करणार आहात?
1: अडचणी जो विषय तुम्ही म्हणालात तर तुम्हाला स्वतःला माहीत असेल एक कोणतंही काम म्हणलं की आधी अडचणी, अडचणींतून मार्ग काढूनच तुम्हाला जाणं आहे. सोपं असं काहीच नसतं तयार करून ठेवलाय ना तू तुला चालायचंय असं काहीच नसतं. पण तुम्हाला त्याची व्यवस्थित मांडणी करता अडचणी सगळीकडेच आहेत, कुठे नाही आहेत असं नाही. मी तर पुष्कळ ठिकाणी काम करते तर वेळ हा लिमिटेड असतो आणि कामं मोठी असतात, मग तुम्हाला ती मांडणी करावी लागते आणि तुमचं काम जर योग्य आहे तर घरातून तुम्हाला पाठिंबा मिळतो. ही दुसरी गोष्ट महत्त्वाची. तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक अडचणी खूप महत्त्वाचा
2: विषय आहे.
1: साहित्य सेवा, आता आपण आम्ही वर्धापन दिन साजरा केला, आम्ही कोणाकडून 1 रुपया घेतला, खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही तो साजरा केला. त्याच्यामध्ये आम्ही कोणाकडून आम्हाला मदत करा किंवा प्रायोजकत्व शोधलं नाही किंवा कवी लोकांकडून काही पैसे भरून कविता सादर करायला या असाही उपक्रम केला नाही. सगळं काही आमच्या खिशातून केलं. कारण माझी इच्छा होती की लोक असं म्हणतात की पैसे घेऊन मंडळ मोठी होतात, पण मंडळांना आर्थिक मदत नसेल तर ती मोठी कशी
2: कशी खरं
1: ती कोणीतरी केली पाहिजे. प्रायोजकत्व कोणीतरी दिलं पाहिजे. पण माझी अशी इच्छा होती की पहिला वर्धापन दिन संपूर्णपणे आपल्या खर्चाने व्हावा, लोकांना कळावं की हे पैसे उपसणार मंडळ नाहीये, आम्ही पैशासाठी करत नाहीये, हेतू काय आहे तो कळला पाहिजे आणि तो साध्य सुद्धा झाला. आम्ही कवितेचे 2 विषय दिले होते, एक म्हणजे आत्ताचा राज्यस्तरीय एक उपक्रम घेतला ज्याच्यामध्ये विषय होता की जे सध्या परिस्थिती आहे आपण त्याला लिव्हिंग
2: रिलेशन,
1: तो एक कवितेचा विषय होता. आणि दुसरा होता की डिजिटल गॅप जो मुलांमध्ये आणि मोबाईलमुळे आलेला आहे डिजिटल गॅप, या 2 विषयांवर आपण कविता बोलल्या. खूप कविता आमच्याकडे आल्या ज्याच्यातून आम्ही निकाल लावला आणि पारितोषिक त्यांना दिली, सन्मानाने बोलवलं, पारितोषिक दिली त्यांना, सन्मान चिन्हासहित त्यांचा सन्मान केला. आणि दुसरं आम्ही पत्रलेखन घेतलं होतं, त्याचा बाद होत चाललेला आहे. पत्रलेखन मी असा विषय दिला होता की अपूर्ण राहिलेलं पत्र तुमच्या आयुष्यातलं लिहिलं पण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत जाणार, ते कोणीही असू शकतं, त्या भावना तुम्ही मांडा. आणि तो एक विषय दिला होता, त्याचे आपण उपक्रम घेतले. परत शिवराज्याभिषेक हा एक उपक्रम होता, त्याच्यावर कविता लिहिल्या लोकांनी. आणि जेव्हा आम्ही निकाल दिला आणि जेव्हा तो वर्धापन दिनामध्ये त्यांना बोलवलं, अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रातून वरून वरून लांबून लांबून. आणि एक युवकांसाठी जसं मी म्हणते मी बालसंस्काराचं पण काम करते, तर निबंध स्पर्धा आपण राज्यस्तरीय 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली, ज्याच्यामध्ये विषय होता आपण दिलेला की शिक्षण हे कसं असावं, म्हणजे त्यांना संस्काराची जोड असणं योग्य आहे की नाही. कारण शिक्षण काय आहे, आता तुम्ही बघा परीक्षा दिला, क्लास लावला, शाळेत गेला, शिक्षण मिळालं, डिग्री मिळाली, सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही सुशिक्षित आहात हा स्टॅम्प लागतो. पण मुद्दा आहे की तुम्हाला त्याबरोबर सोबत संस्कार आहेत का. संस्कार असेल तरच तुम्ही चांगलं व्यक्तिमत्व म्हणून घडाल.
2: खरं
1: आणि त्याच्यासोबत तुम्हाला नम्रता हवी, शील हवं, संस्कार हवे, तर तुमचं व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. फक्त शिकणं आणि रँक मिळवणं हे शिक्षण नाही. आणि हे आम्ही बालसंस्कारचं, मी 10 वर्ष विनामूल्य बालसंस्कार केंद्र चालवले, जिथे आम्ही भाषेवर काम केलं, मुलांना संस्कृत श्लोक शिकवले, त्यांना बरेच आम्ही म्हणजे आई वडिलांसोबत कसं वागायचं, नमस्कार करणं म्हणजे कोणाचे पाय सुजलेले नसतात की पाया पडल्यावरच ते ओसरतील, पण झुकणं आणि नम्रता आणि आदर, कृतज्ञता ह्या शब्दांचं कुठेतरी विसर पडत चाललं.
2: खरे, अगदी खरे.
1: तर ह्या हे नुसते शब्द नाहीत, हे अंगीकृत तुम्हाला केलं पाहिजे, तुम्ही वाकलं पाहिजे, तुम्ही आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, त्यातून दोघांच्याही मला असं वाटतं मनांवर चांगले संस्कार. आई वडिलांना सुद्धा आपलं पाल्य म्हणून खूप जवळीक वाटू लागते. तर आता तुम्ही बघा, आई वडील दोघं नोकरी करतात, कुठे राहिलं ते जाणवत आपल्याला किती वेळ आता राहिली नाही की. पण रात्री झोपताना तुम्ही मुलांसोबत काय केलं पाहिजे, सकाळी उठल्यानंतर काय केलं पाहिजे, वेळ कमी असू द्या पण तो क्वालिटी टाइम,
2: क्वालिटी टाइम किती छान,
1: किती महत्त्वाचा आहे. किती वेळ सोबत घालवता हे महत्त्वाचं नाही, पण जेवढा वेळ घालवता तो टाइम क्वालिटी टाइम.
2: खरंच त्याला अर्थ खरं म्हणजे तुमच्या या सुंदर उपक्रमातून खूप प्रबोधनाचं काम करत असतात, सुजाण नागरिक घडवत असतात. आणि खरंच ते खूप मोलाचं सहकार्य आहे आपल्या सगळ्या समाजासाठी. खरंच त्यासाठी खूप खूप धन्यवाद,
1: खूप खूप धन्यवाद. खरं तर हे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. खरं
2: आहे,
1: मी सहसा असं बाहेर जायला मला वेळच नसतो, तर तुमचा फोन आला तेव्हा मला असं जाणवलं की एक प्लॅटफॉर्म आहे जे सुद्धा हे काम करते. मी तर तुम्हाला सुद्धा धन्यवाद देईन की हे प्लॅटफॉर्म सुद्धा एक काम करते की लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे खरंच आचार विचार समाजापर्यंत पोहोचवणं किती महत्त्वाचं असतं, हे प्लॅटफॉर्म देण्याच्यासाठी काम करणं.
2: आचार 90 FM चा हा एक माणूस आहे की या एपिसोडमधून साहित्य संवर्धन, मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी आम्ही वेगवेगळे असेच सुंदर सुंदर पाहुणे इथे आम्ही निमंत्रित करत असतो, त्यांच्याबरोबर खूप छान गप्पा मारत असतो आणि त्यांच्याकडून खूप छान चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही शिकत असतो. या टप्प्यावर मला एक तुम्हाला विचारायला आवडेल की मराठी भाषा संवर्धन वगैरे, साहित्य संवर्धन ह्या सगळ्या गोष्टी करताच तुम्ही, पण एक स्त्री म्हणून संसार आणि जॉब सांभाळत असताना ही आवड तुम्ही कशी जोपासलीत आणि घरातून कसा तुम्हाला पाठिंबा मिळाला, हे सगळं कार्यभार सांभाळताना तुम्ही कशा खंबीर उभ्या राहिलात आणि घरातली लोक कशी तुमच्यासमोर खंबीर उभी राहिली.
1: मला असं वाटतं की स्त्रीने स्वतः पहिलं खंबीर झालं पाहिजे, तिने तो आत्मविश्वास गेन केला पाहिजे, तिला ते समजलं पाहिजे की तिला काय करायचं आहे आणि त्या दिशेने तिला घरच्या माणसांचं मन वळवता आलं पाहिजे. मला पाठिंबा मिळाला तरच मी करू शकते हा विचारच चुकीचा. कोण देणार पाठिंबा आणि का देणार, प्रत्येकाचं आपलं आयुष्य बिझी आहे, प्रत्येकाला नोकरी करायची आहे, स्वतःचं आयुष्य, प्रत्येकाला विरंगुळा हवा, प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये माझा जो वेळ आहे तो माझा असला पाहिजे. मग कोण तुमच्यासाठी का वेळ देणार, तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे की तुम्ही जे काम करताय ते योग्य कसं आहे.
2: खरं
1: आणि तुम्हाला त्या फॅमिलीसोबत तुम्हाला तेवढ्या जिव्हाळ्याने, म्हणजे आता मी काम करते, आज मी मोठी झाले पण मी घरामध्ये याला विचारत नाही त्याला विचार, असं करून चालत नाही. तुमचा रोल जिथे आईचा आहे तिथे तुम्ही आई झालं पाहिजे, जिथे रोल तुमचा पत्नीचा आहे तिथे तुम्ही पत्नी झालं पाहिजे. त्या नात्यांना जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा त्यांना सुद्धा एक विश्वास वाटतो की ही आपली आहे.
2: खरं
1: आणि महिलांमध्ये आता तुम्ही बाहेर बघता, मी संपूर्णपणे 100% महिला योग्यच असतात असं मी नाही म्हणत, पण ज्या महिला आपण बघतो की त्या महिलांमुळे घरची परिस्थिती वाईट आहे, अशा पण काही महिला आहेत, नाही असं नाही,
2: निदारक
1: हा, पण तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या जागेवर त्या त्या वेळी त्या त्या पद्धतीने करता आल्या पाहिजे. तर मी आता हे काम करते, यातून मला आर्थिक असा नफा काहीच नाही, उलट आमचे पैसे जातात. पण मुद्दा हा आहे की तुम्हाला ते व्यवस्थित तुमच्या पार्टनरला समजावता आलं का, त्यातून तुमच्या पार्टनरने तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याला तुम्हाला समाधानकारक उत्तर देता आली का, की तू हे का करते. हा प्रश्न प्रत्येकीचा नवऱ्याचा हक्क येतो की माझ्या संसारातला वेळ, माझ्या मुलाचा वेळ, माझ्या घरचा वेळ तू लोकांना सुद्धा देतेस, तिथून आपल्याला रिटर्न काहीच नाहीये, एक व्यवहारिक दृष्टिकोन, तर हे का चालू आहे. तर त्याच्यावर मी त्यांना सांगितलं की असेच विचार जर मोठ्या मोठ्या समाज सुधारकांनी केले असते तर आज मी शाळेत नसते गेले, शिकले नसते, आणि तुम्हाला एक सुशिक्षित बायको मिळाली नसते. हा विचार कोणीतरी केला, त्याला त्यांच्या घरातून कोणीतरी पाठिंबा दिला, करणाऱ्यापेक्षा पाठिंबा देणारे जास्त मुलाचे सांगताना सुद्धा माझे डोळे भरले, कारण की आपण त्यांच्या आयुष्यातला वेळ घेतो आणि मग त्यांनी तो पाठिंबा देणं म्हणजे ते पण कुठेतरी सॅक्रिफाईस करत असतात प्रत्येक गोष्टीत. आणि त्याचं त्यांना बघा, आता सावित्रीबाईंना महात्मा फुले दिलाच पाठिंबा नाही, खूप अडचणी आहेत. आता हे भावनिक होण्याचं हे व्यासपीठ नाही, पण माझं आवर्जून सगळ्या महिलांना सांगणं आहे की सुयोग्य मांडणी, सुयोग्य विचार आणि त्यांच्या फॅमिलीने त्यांना सुयोग्य पाठिंबा देणं खरोखर समाजामध्ये परिवर्तन घडवू शकतं आणि याला आपला इतिहास साक्षी आहे. असं नाही की सगळ्यांनीच मला पाठिंबा दिला, खूप नकार पण आले, पण तुमचा एक खंबीर पाठिंबा जो तुमच्या सोबत मार्गावर वाटचाल करणारा तुमच्या सोबत आहे, तर मला असं वाटतं मागे वळून पाहायचं नाही का, सगळे एकाच दिशेने नाही येणार, पण कोण सोबत आहे ते पाहणं फार
2: महत्त्वाचं.
1: आणि हे संवेदनशील मन असतं म्हणून समाजाच्या प्रती आपल्याला काही करावं असं वाटतं. हे डोळ्यात पाणी येणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण
2: नाही,
1: ही ती भावना आहे, ते संवेदना आहे जी आपण जागी करतो आपल्या आत, आणि म्हणूनच काहीतरी कार्य.
2: नाही नाही, मी तुम्हाला थँक्यू म्हणते, कारण की कसं आहे ना, इथे बोलवण्याचा आमचा हेतू हाच असतो की आपण इतक्या प्रामाणिकतेने आणि आत्मीयतेने समाजाला देण्यासाठी खूप काही करत असतो आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा हा हेतू असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना प्रेरणा मिळते.
1: हो, ती प्रेरणाच मी म्हणते महत्त्वाची. आम्ही हे काम करतो, पण म्हणून मी काय म्हटलं की हे व्यासपीठ सुद्धा तितकंच मोलाचं आहे की हे पोहोचलं पाहिजे.
2: पोहोचलं
1: तर किती, मी म्हणते तुम्ही या, तुम्हाला अडचणी असतील तुम्ही या, आम्ही महिलांना सुद्धा देतोय, लहान मुलांना सुद्धा संस्कारमय बनवतोय आणि आम्ही साहित्याला सुद्धा एक दिशा देतोय. तर मराठी भाषेची जी मुख्य माझी आवड होती त्या मराठी विषयावर आम्ही काम करतोय. आम्ही मराठी विषयाचे वेगवेगळी अंग तपासतोय. माझं एक दुसरं पहिलं पुस्तक माझं एक कुतूहल आलं जे बालकवितांचं होतं, आणि दुसरं आता मी दिला जो कथा संग्रह तो एका वादळाची सांगता म्हणून दिला. तर ही दोन्ही पुस्तकं त्या अनुषंगानेच लिहिलेली आहेत.
2: बरं,
1: आणि ते वाचून तुम्हाला असं कुठेच वाटणार नाही की हे प्रसिद्धीसाठी केलेलं आहे, की माझं आता आपण लिहितो आणि पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे, मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे.
2: मी जरा एक्सायटेड झाले तुमची पुस्तकं वाचायला. मला खरंच बालसाहित्य हा माझा वीक पॉइंट, मला बालसाहित्य प्रचंड आवडतं.
1: मी आणली आहे पुस्तक, तुम्हाला जाताना नक्की देईल.
2: अवश्य अवश्य, मला तर खूप आवडेल वाचायला. या नोटवर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की कोणती कविता तुम्हाला तुमचं नाव देऊन गेली, म्हणजे कुठल्या कवितेला लोकांनी डोक्यावर घेतलं ते मला ऐकायला आवडेल.
1: कविता तर ती माझी मानवता नावाची एक कविता आहे, मध्ये ती कविता मी लिहिली आणि त्याला पहिला खूप छान अभिप्राय असा घरातूनच आला माझ्या मिस्टरांकडून. त्यांना ऐकवते नेहमी कविता, तर तो अभिप्राय त्यांनी खूप छान दिला. मग मी त्यांना म्हटलं की मी हे बाहेर सादर करू शकते, तर त्यांनी सांगितलं हो. मग ती कविता मी पहिल्यांदा शहापूर येथे सादर केली आणि छान प्रतिसाद आला त्यांना. मग मी बऱ्याच ठिकाणी सादर केली आणि मग त्या कवितेमुळे खास ओळख अशी झाली की हे असंही लिहू शकते. आणि मग 43वं मराठी साहित्य संमेलन सांगलीला होतं, तिथे त्याचा द्वितीय क्रमांक सुद्धा मिळाला त्या कवितेला मला.
2: अरे वा.
1: आणि तीच कविता ऐकून अंबरनाथचं जे कारखाने कॉलेज आहे त्यांनी मला तिथे कविता आणि मी ह्या व्याख्यानासाठी सुद्धा बोलवलं. म्हणजे ती कविता अप्रतिमच होती.
2: चालेल, मला ती ऐकायला झाला.
1: आता मी तुम्हाला कवितेचं म्हणजे पूर्ण जशीच्या तशी ऐकायची असेल तर थोडस मला सुद्धा पाहावं लागेल, कारण खूप काम करताना बरंच. कवितेचं शीर्षकच आहे मानवता. म्हणजे मी एक लेखिका, एक कवयित्री म्हणून माझं जे मत आहे की जगाला शहाणं करण्यापेक्षा तू स्वतः हो बुद्ध. जगाला शहाणं करण्यापेक्षा तू स्वतः हो बुद्ध. चळवळ, आंदोलन, मोर्चे, संग्राम होणार नाहीत कधीचे. मी तलवारीला धार करण्यापेक्षा अहंकाराला बोथट कर. तलवारीला धार करण्यापेक्षा अहंकाराला बोथट कर. मग मान, अपमान, शिव्या, शाप आणि अविचारांची टाकू नकोस कर. अपेक्षांची गर्दी वाढवण्यापेक्षा गरजांची यादी कमी कर. अपेक्षांची गर्दी वाढवण्यापेक्षा गरजांची यादी कमी कर. मालमत्ता, पैसा, सोनं, नाणं कितीही जमवलीस धनसंपदा शेवटी रिकामीच. माणुसकीला गाढण्यापेक्षा तू माणूस होऊन जगणं शिक.
2: माणुसकीला गाढण्यापेक्षा
1: तू माणूस होऊन जगणं शिक. लौकिक, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सत्ता ते मागू नकोस भीक. लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानाची भाकर तोड. लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानाची भाकर तोड. आणि त्यातूनही भूक जाण दुसऱ्याची अर्धी देऊन नाती जोड.
2: क्या बात है, किती मोठा विचार आहे.
1: हा म्हणजे तुम्ही समाजामध्ये काय पद्धतीने वागलं पाहिजे हे प्रत्येक स्ट्रांझा कवितेचं ते तुम्हाला सांगतो. आणि शेवटच्या चार ओळी ज्याच्यामध्ये कवितेचं सार आहे, विशिष्ट एक समाज सुधारक किंवा कोणाचं नाव घेतलं किंवा त्याची छाप पडते, पण ते खरंच गरजेचं आहे की अस्त्रांचा घटक होण्यापेक्षा हो लेखनी भीमाची. अस्त्रांचा घटक होण्यापेक्षा हो लेखनी भीमाची. हजार शस्त्रे पडतील गळून देशिकवण मानवतेची. हजार शस्त्रे पडतील.
2: सुंदर कविता, मनाला स्पर्शणारी ही कविता आहे खरं.
1: आणि ह्या कविता
2: आणि सामाजिक कविता,
1: सामाजिक खूप ओळख दिली. सिनियर कॉलेजमध्ये सुद्धा मी ही कविता घेतली, ज्युनियर कॉलेजमध्ये घेतली. त्यांना कळलं पाहिजे की आपण नोकरी करताना फक्त स्टेटस वाढवणं गरजेचं नाही आहे, एक माणूस म्हणून आपण काय वागलं पाहिजे.
2: म्हणजे मला माहिती आहे माझ्यासारखं तुम्हीही भारावून गेलेला असेल. आज सुचिता बागडे खाडे मॅडम आज आपल्याकडे इथे आल्या स्टुडिओमध्ये. त्यांच्या कविता आपण ऐकून घेतला साहित्य संवर्धनासाठी आणि मराठी भाषा संवर्धनासाठी आणि मुलांवर खूप चांगले संस्कार घडण्यासाठी. ते आत्मीयतेने किती छान उपक्रम राबवत आहेत हे त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळालं. खरंच मला खूप वेगळ्या विश्वात मी गेल्यासारखं वाटतं आहे, कारण की कसं आहे ना की चार गोष्टी ऐकल्यानंतर आपण प्रत्येक माणसाकडून ना काही शिकत असतो. आज सुचिता मॅडमकडून ना मी जिद्द शिकले आणि प्रामाणिक नजर शिकले. त्यांची ही कारकिर्द ऐकून मी खरंच खूप भारावून गेले. श्रोते हो, महिलांसाठी करणारी त्यांची जी आवड आहे खरंच ती खरंच उल्लेखनीय आहे. साहित्याप्रती आवड, मुलांसाठी सुंदर त्यांच्यावर संस्कार घडवण्यासाठी जे काही ते उपक्रम राबवत असतात ते पण खरंच खूप सुंदर आहे. छान तुम्ही आज आमच्या इथे आलात आणि आम्हाला खूप सुंदर वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद. आपले
2: जाता जाता एक छोटीशी ओळख मला मॅम तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मला माहिती आहे सुचिता मॅमला स्वतःची तारीफ केलेली आवडत नाही, स्वतःची त्या ओळख करून देता म्हणून त्यांची ओळख आज तुमच्यासमोर मांडून दाखवायची आहे. कारण की खूप सुंदर आणि उल्लेखनीय कार्य करत आहेत त्या समाजाप्रती. आणि मला असं वाटतं की अशी व्यक्ती तुमच्यासमोर खरंच आली पाहिजे. तर मॅम तुमच्याबद्दल, तुमच्या पूर्ण संघर्षाबद्दल, तुमच्या उपक्रमांबद्दल तर आम्ही ऐकलं आहे. तर तुमचं शिक्षण आणि तुमचं आजवर असलेले जे काही प्रगती आहे ती मला ऐकायला आवडेल.
1: म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण मी कधी स्टॉप केलं नाही, कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे आंबेडकर सांगतात की आयुष्यभर जर शिकत राहिलो तरी शिक्षणाच्या अथांग सागरामध्ये तुम्ही गुडघ्या इतकं पाण्यात सुद्धा बुडू
2: क्या वाट आहे.
1: तर ही त्यांची ओळ मनात कायम ठसली की आता शिक्षण पूर्ण झालं आणि तुम्ही आता नोकरी केली, शिक्षण स्टॉप होतं आणि आता नोकरी करायची, संसार करायचा किंवा काहीतरी दुसरं काम. माझं असं म्हणणं आहे की कुणीच शिक्षण थांबवू नये, साईड बाय साईड शिकत राहा. आजकाल शिक्षणासाठी खूप सारे ओपन आहेत जागा, जसं करस्पॉन्डन्स करू शकता, छोटे छोटे क्रॅश कोर्सेस करू शकता. आणि कलात्मक शिक्षण घेण्याने माणूस मला असं वाटतं जास्त जिवंत वाटतो. ते कलात्मक शिक्षण घेत राहा.
2: मला वाटतं तुम्ही संगीत शिक्षण
1: सुद्धा, मी अजून सुद्धा शिकते मी. म्हणजे संगीत हा विषय असा नाही, ती खरं तर साधना आहे. तुम्हाला सूर सापडला म्हणजे तुमचं त्याच्याबरोबर एकरूप होणं असतं आणि तो सूर तुम्हाला रोजच सापडेल असं नाही, कधीतरी ती साधना लागते आणि म्हणून ते आयुष्यात असणं गरजेचं आहे. तर मी बरंच काही शिकते, मी काय सांगणार, मी काय सांगू, मी शिकत राहिले एवढं मी सांगते. बायोडेटा वाढवण्यासाठी कधीच नाही शिकले, व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी शिकते, चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी शिकते. कलात्मक आयुष्य दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये जर आपण ती कला आणली तर त्याच्याही बेरंग आयुष्यात आपण रंग भरू शकतो. हा एक उद्देश असतो की ती मला आली तरच ते मी करू शकतो. मी फक्त सांगत राहिले की करा, हे चांगलं आहे, ते चांगलं तर कोण करेल. त्यासाठी तुम्हाला आधी आत्मसात करणं गरजेचं आहे. शिकण्यामुळेच तुम्ही प्रगल्भ होता आणि अशा ठिकाणी जाऊन शिकण्याचा अनुभव जास्त
2: मिळतो. म्हणजे माणूस हा शिकतच असतो, हा विद्यार्थीच असतो. या नोटवर खरंच खूप सुंदर आम्हाला एक जीवनाचा भावार्थ सांगून गेलात.
1: शिकलं पाहिजे.
2: खरं सुचिता मॅम आज आमच्या स्टुडिओमधून म्हणजे आमच्या विनंतीचं मान ठेवून तुम्ही आल्या स्टुडिओमधून. खूप सुंदर विचार तुम्ही आम्हाला मांडले, आम्हाला एक नवीन दिशा दिली, इन्स्पिरेशनल होते खरंच. आजचं हे सत्र खूप शिकायला मिळालं तुमच्याकडून. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडे आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
1: खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, हा होता आजचा एपिसोड. सुचिता मॅम आपल्या स्टुडिओमध्ये येऊन खूप साऱ्या गप्पा मारल्यात आहे आपण. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आयडिया सजेशन्स नक्की सांगा. तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी मनोबल वाढवणारी आहे. श्रोते हो, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत राहा आणि आयुष्य सुंदर जगा. तोपर्यंत मी आरजे रुपाली तुम्हा सर्वांची रजा घेते. बाय.

माझ्या आणि 90 FM प्रेक्षकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपला स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभारत. मंडळी, गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभारत, जेथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येता ना? चला तर मग. श्रोते हो, आजचा एपिसोड हा खरंच खास एपिसोड आहे, कारण की आजच्या एपिसोडमध्ये मी शांता शेळके लिखित सुंदर कवितांचा नजराणा तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्याचे रसग्रहणही करणार आहे. तर बघूयात आपल्या पहिल्या कवितेकडे, जी लिहिलेली आहे आपला शांता शेळके यांनी. कुठले पुस्तक कुठला लेखक, कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकीत. कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकीत. हात एक अदृश्य उलटतो, हात एक अदृश्य उलटतो, पाना मागून पाने अविरत. गतसालाचे स्मरून जगता, गतसालाचे स्मरून जगता, दाटून येतो मनामध्ये भय. पान हे नवे यात तरी का, पान हे नवे यात तरी का, असेल काही प्रसन्न आशय, असेल काही प्रसन्न आशय. अखंड गरजे समोर सागर, अखंड गरजे समोर सागर.

महत्त्वपूर्ण काव्य शांता शेळके यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लिहिलेलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भूतकाळातील आठवणी, भविष्यांची अनामिक भीती आणि तरीही मनात असलेली एक नवीन आशेची किरण या दोन्ही भावनांचे अतिशय तरल आणि जिवंत वर्णन यांनी या कवितेत केलेले आहे. या कवितेचा सोपा आपण भावार्थ ऐकूया. पहिला कडू असा आहे, कुठले पुस्तक कुठला लेखक. आपले आयुष्य एका महापुस्तकासारखे आहे, ज्याचा लेखक कोण आहे आणि त्यात आपली लिपी म्हणजे भविष्य लिहिलेली आहेत हे आपल्याला कुठे ठाऊक नाही. एक अदृश्य हात या आयुष्याची पाने अविरतपणे उलटत चाललेला आहे. दुसरा कडू आहे असं की गतसालाचे स्मरण जगता. गेलेल्या वर्षातील काही कडू गोड आठवणी, दुःख आठवले की मनात थोडी भीती दाटून येते, हो ना. मनात विचार येतो की या नवीन वर्षाच्या रूपात जे नवीन पान समोर आले आहे त्यात तरी काहीतरी चांगलं, आनंदी आणि प्रसन्न लिहिलेले असेल का. आणि तिसरं कडू असं आहे की अखंड गर्जे समोर सागर. ते असं म्हणतात की समोर अथांग सागर गरजत आहे आणि त्यांच्या लाटांमुळे किनाऱ्यावरील वाळू कणाकणाने खचत चाललेली आहे. म्हणजेच आपले आयुष्य आणि वेळ हळूहळू कमी होत चालले आहे, तरीही जेव्हा एखादी नवीन लाट उसळते तेव्हा तो किनारा तिचे स्वागत करण्यासाठी, तिला कुरवाळण्यासाठी पुन्हा सज्ज होतो. किती सुंदर आहे ना. आणि चौथा कडू असा आहे की स्वतः स्वतःला देत दिलासा. शांता शेळके इथे म्हणतात, शेवटी कवयित्री किती जुन्या दुःखांना किती सुंदर प्रकारे मांडते बघा ना. स्वतःचे डोळे पुसत पुसत, हसत हसत आणि स्वतःलाच धीर देत, मी आज दोन्ही हात पसरवून या येणाऱ्या नवीन वर्षाचे मनापासून स्वागत करायला उभी आहे. किती धैर्य दाखवून हे कवी, किती धैर्य दाखवून ही कवयित्री आपलं आयुष्य आणि आयुष्यातले सुख दुःख स्वीकारून येणाऱ्या वर्षाला आलिंगन घालण्यासाठी सज्ज आहे. आयुष्यात आलेले कडू गोड कितीही अनुभव आले तरी कवयित्रीने स्वतःचे प्रयत्न कधी मागे ठेवलेले नाही. ती सज्ज आहे नवीन स्वप्नांनी आणि धैर्याने येणाऱ्या आयुष्यातील स्वप्नांना सैर करण्यासाठी आणि सर्व कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी. या सुंदर कवितेनंतर आपण वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेकनंतर असाच एक सुंदर कवितांचा नजराणा आपण अनुभवणार आहोत शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारित. भेटूया छोट्याशा ब्रेकनंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली घेऊन आलेली आहे एक स्पेशल सेगमेंट ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आजचा एपिसोड हा शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारित आहे. मंडळी, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक सुंदर कविता ऐकले. आता पुढची जी कविता आहे ती खरंच वेगळ्या धाटणीची आहे. या कवितेबद्दल सांगण्यापूर्वी मी ती तुम्हाला तुमच्या समोर वाचून दाखवते आणि मी ती वेगळ्या धाटणीची का आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. आहा ते सुंदर दिन हरपले, आहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे गोड जयांनी जीवाला लाविले. दृष्टी होती मुग्ध निरागस, दृष्टी होती मुग्ध निरागस, अंतर होते प्रेमळ लालस. चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फांकले. सशिला होती अपूर्व सुषमा आणि लाभला गहन निलिमा. सुखाष्ण गमले प्रभात रवीचे कर तेव्हा कोवळे. सुखोष्ण गमले प्रभात रवीचे तर तेव्हा कोवळे. त्यापुढे असं म्हणतात, तृण पर्णातून रान फुलातून जललहरीतून वातार्यातून. स्नेहलतेचे अद्भुत लेणे सहजतता लाभले. मृदुला उमलता कलिका चुंबत पुष्पदलांना उरी कवटाळीत. संध्येचे मधुरंग बदलते हर्षभरे निरखिले. अवनी गमली अद्भुत अभिनव जिथे सुख विन दुजा न संभव. घरिवादारी उत्सल्याचे माळ नित्य बहरले. आता नुरले ते संमोहन विषण्ण गमते अवघे जीवन. बाल्यसंपता आज जगाचे रूप सर्व बदलले. आहा ते सुंदर दिन हरपले. एक वेगळीच जादू आणि एक वेगळीच मनाला ओढ लावणारी अशी ही शांता शेळकेची लेखणी आहे. ही कविता मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्यांबद्दल म्हणजेच बालपणाबद्दल असून बालपण संपल्यानंतर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो याचे अत्यंत हळवे वर्णन करते या कवितेचे आपण सुंदर रसग्रहण करूया. चला, या कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पना बालपणाच्या गोड आठवणी आणि ते संपल्यांची खंत आहे. बालपणात संपूर्ण जग कसे निरागस सुंदर आणि आनंदी वाटत असते आणि मोठेपणी ते जादू कशी नाहीशी होते याचे सुंदर चित्रण कवयित्रीने यात केले आहे. लहानपणी मनात कोणताही कपट कारस्थान नसतो, त्यामुळे अवघ्या सृष्टीत फक्त प्रेम आणि सौंदर्य दिसते. बालपण सरले की ती संमोहनाची जादूची नजर हरून जाते आणि जीवन विषिण्ण म्हणजेच उदासीन वाटू लागते. हा या कवितेचा मुख्य गाभा आहे. आता याचे काव्य सौंदर्य ऐकूया. निसर्गाचे मानवीकरण व सुंदर प्रतीके. लहान मुलांच्या नजरेतून निसर्ग किती अद्भुत वाटतो हे सांगताना कवयित्रीने निसर्गातील विविध घटकांचा वापर केला आहे. शशी म्हणजे चंद्र, नभ म्हणजे आकाश. लहानपणी चंद्राचे सौंदर्य अपूर्व आणि आकाशाचा निळा रंग अथांग वाटायचा. सकाळचे ऊन म्हणजे प्रभातरवी. ते ऊन टोचणारे नसून
सुखोष्ण म्हणजे सुख देणारे आणि कोवळे वाटायचे. निसर्गातील चैतन्य, गवताची पाती म्हणजे तृणपर्ण, रान फुले, पाण्याचे तरंग आणि रात्रीचे तारे या सर्वांमध्ये एक स्नेहलतेचे अद्भुत लेणे म्हणजेच प्रेमाचा दागिना दिसायचा. आता भावनांचा याच्यात प्रवास कसा आहे बघा. कवितेची सुरुवात अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणाने होते, जिथे सुखाशिवाय दुसरे काही शक्यच वाटत नाही आणि घराघरात वात्सल्यतेचे मळे बहरले होते. मात्र कवितेचा शेवट अत्यंत कारुण्यमय आणि गंभीर होतो. विषण्ण गमते अवघे जीवन बाल्य संपता, आज जगाचे रूप सर्व बदलले. याची भाषिक उद्दिष्टे आपण जाणून घेऊया. शब्दकळा आणि भाषाशैली. शांताबाईंनी या कवितेत काही प्रमाणात तत्सम आणि संस्कृत प्रचुर शब्दांचा, उदाहरणार्थ मुग्ध, लालस, सुषमा, निलिमा, सुखोष्ण, अवनी, संमोहन, विषण्ण अतिशय सुयोग्य वापर केला आहे. यामुळे कवितेला एक उच्च साहित्यिक दर्जा प्राप्त झाला आहे. नादमाधुर्य आणि गेयता ही पण एक सुंदर खासियत आहे या कवितेची, ती जाणून घेऊया. कवितेतील शब्दाची रचना अशी आहे की वाचताना एक विशिष्ट नाद म्हणजेच रिदम जाणवतो. चुंबित, कवटाळीत, अद्भुत, अभिनव यांसारख्या यमक आणि अनुप्रासात्मक शब्दांमुळे कवितेला उत्तम गेयता लाभली आहे. करुण आणि शांतरस यामधील खरंच मनाला भावणार आहे तो पाहूया. कवितेत सुरुवातीला शांतरस आणि निसर्गाचे सौंदर्य पाहताना अद्भुत रस जाणवतो, परंतु बालपण हरपल्याची खंत व्यक्त करताना कवितेच्या शेवटी करुण रस प्रकर्षाने जाणवतो आणि वाचकही भूतकाळात हरवून जातो. क्या बात आहे, हीच तर खरी खासियत आहे. शांता शेळके यांच्या कविता, यांच्या ओळी खरंच मनाला कुरवाळणाऱ्या आहेत आणि आपण खरंच त्या विश्वामध्ये रममाण कधी होतो हे आपल्याला खरंच जाणवत नाही. या सुंदर नोटवर आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अशाच वेगळ्याच कलाटणीची आपण कविता ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहण करणार आहोत. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या फेवरेट सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गांभाऱ्यात. मंडळी, खूप साऱ्या आठवणी, किस्से, गप्पा, गोष्टी, फरमाईश मी घेऊन येत असते या आपल्या एपिसोडमध्ये, जिथे शब्द फुलांची लोभस प्रकरण तुम्हाला अनुभवायलाही मिळते. आजचा विशेष भाग आपण घेऊन आलेलो आहोत शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित. या भागामध्ये आपण शांता शेळके लिखित सुंदर कवितांचा नजराणा ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहण करणार आहोत. कार्यक्रमाच्या दोन टप्प्यावर आपण खूप सुंदर आणि वेगवेगळ्या कलाटणीच्या कविता आपण ऐकलेल्या आहे. आत्ता मी तुमच्यासमोर दोन कविता ज्या मांडणार आहेत त्या छोट्याशा आहेत पण खूप मोठा भावार्थ सांगणार आहेत. चला तर वळूया पुढच्या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे ओळख. छोटीशी कविता आहे. शेवटी अटळ असते, शेवटी अटळ असते गाठी सुटत जाणे, शेवटी अटळ असते गाठी तुटत जाणे, संबंध तुटत जाणे. शेवटी अटळ असते रंग विटत जाणे, शेवटी अटळ असते रंग विटत जाणे, क्षितिज मिटत जाणे, क्षितिज मिटत जाणे. ही एक छोटीशी कविता. या छोट्याशा कवितेमध्ये किती मोठा भावार्थ मांडलाय ना. शेवट हा कसा असतो याचं एक विदारक सत्य शांता शेळके यांनी मांडलेलं आहे. या कवितेत मानवी जीवनाचे अंतिम सत्य आणि नात्या संबंधातील विरह अतिशय मार्मिकपणे मांडला आहे. आयुष्यातील बंध सुटणे, रंग विटणे आणि क्षितिज मिटणे ही सर्व प्रक्रिया निसर्गाप्रमाणेच अटळ असते हेही कविता शांत आणि गंभीरपणे स्वीकारते. कवयित्रीने यात कोणत्याही प्रकारचा आक्रोश न दाखवता जीवनाचे अस्तित्व वास्तव अत्यंत कमी शब्दात आणि प्रभावीपणे स्पष्ट केले. हो ना, वळूयात अशाच एका सुंदर कवितेकडे, एक वेगळाच भावार्थ सांगणारी. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना, की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना. वा, किती सुंदर सुंदर कवितांचा भावार्थ आहे हा. यात आक्रोशाचा अभाव आहे. नाती तुटताना किंवा आयुष्य संपताना सहसा मनात दुःख आणि आक्रोश येतो, पण या कवितेत एक कमालीचा शांत संयमपणा आहे. कवयित्रीने यात मृत्यू आणि विहराचा शोक न करता त्याला अटळ नियम म्हणून स्वीकारले आहे आणि अल्प शब्दात मोठे तत्वज्ञान मांडले आहेत. अवघ्या काही ओळींमध्ये त्यांनी मानवी आयुष्याचा प्रवास, नात्यांच्या गाठी सुटण्यापासून ते जीवनाचे क्षितिज मिटण्यापर्यंत अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. निसर्गाशी साधलेले साधर्म्य किती सुंदर मांडले आहेत बघा. रंग विटणे आणि क्षितिज मिटणे या निसर्गातील प्रतिमा वापरून त्यांनी माणसाचे म्हातारपण आणि जीवनाचा शेवट हा सुद्धा निसर्गा इतका सहज आणि अटळ नियम आहे हे स्पष्ट केले आहे. एकंदरीत तुमचे हे विश्लेषण या कवितेच्या शांत रसाचा आणि तिमिर कल्पनेचा अतिशय सुंदर वेध घेतो. खरंच ही कविता वाचल्यानंतर ना मी थोडी स्थिरावले, म्हणजे वेगळा विचार माझ्या डोक्यात येतच नाही. थोडा
थोडक्या शब्दामध्ये जीवनाचा किती मोठा भावार्थ मांडणारी ही कविता आहे. आणि खरंच

शांता शेळकेंच्या शब्दांची ही जादू आहे. थोड्याशा शब्दामध्ये मोठा भावार्थ सांगणं हे खरंच किती कठीण आहे. या सुंदर नोटवर वळूया आपण एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेक नंतर आपण एक सुंदर माहिती ऐकणार आहोत शांता शेळकेबद्दल. लवकरच भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.

वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आर जी रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आजचा एपिसोड हा शांता शेळके यांच्या कवितांच्या आधारावर आहे. मंडळी, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये आपण त्यांच्या वेगवेगळ्या कविता ऐकल्या आहे आणि त्याचं रसग्रहण सुद्धा ऐकलं आहे. आता आपण शांता शेळके यांच्या जीवनाबद्दल एक छोटासा प्रवास करूया. शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यात इंदापूर गावी झाला व शिक्षण पुण्यात हुजूर पागा शाळा व सप विद्यालय येथे झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये 5 वर्ष उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हॉस्लॉप महाविद्यालयात तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा स्तंभ, लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्या होत्या. शांताबाईंनी डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावाने गीत लेखनही केलेले आहे. 6 जून 2002 रोजी म्हणजेच 1989 वर्षी शांता शेळके यांचे दुःखद निधन झाले. शांता शेळके यांनी खूप सारी पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्यातील थोडी पुस्तकं मी तुम्हाला दाखवते. अंगत पंगत मेहता प्रकाशन यांचे, अनोळख मेहता पब्लिकेशन यांचे, अलौकिक उत्कर्ष प्रकाशन यांचे, आतला आनंद हे ललित साहित्य आहे ते आहे सुरेश एजन्सी यांचे, आंधळी हे अनुवाद लेखन आहे मेहता प्रकाशन यांचे, आंधळ्याचे डोळे हे देखील मेहता प्रकाशन यांचे आहे, इतस्तत उत्कर्ष प्रकाशन यांचे, इतार्थ मेहता प्रकाशन. त्यांची प्रसिद्ध गीते आपण ऐकूयात. अजब सोहळा, अपर्णा तप करीते कानने, अशीच अवचित भेटून जा, असता समीप दोघे हे असे नेही नसे नमी, अहो जाई कईच्या फुला, आई बघाना कसा हा. शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार आपण ऐकूयात. गदिमा गीत लेखन पुरस्कार 1996 साली त्यांना मिळाला. सूरसिंगार पुरस्कार मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश या गीतासाठी त्यांना मिळाला होता. केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार त्यांना भुजंग या चित्रपटासाठी मिळालेला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार 2001 साली त्यांना साहित्यातील योगदानाबद्दल मिळालेला होता. शांताबाईंच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही आहेत. मंचरच्या कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार 2015 साली हा पुरस्कार लेखक गोविंद गणेश अत्रे यांना मिळाला. कवयित्री प्रज्ञा दया पवार यांना माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या कवयित्री शांता शेळके पुरस्कार दिला गेला 2008 साली. सुधीर मोघे यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे 2007 साली. मुंबई मराठी ग्रंथ साहित्याच्या दादर विभागातर्फे दिला जाणारा शांताबाई शेळके साहित्य पुरस्कार हा पुरस्कार 2014 साली पाणीपतकार विश्वास पाटील यांना मिळाला होता. मुंबई मराठी ग्रंथ साहित्याचे दादर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला गेला होता 2013 साली. कवयित्री डॉक्टर
प्रभा गणोरकर यांनाही हा शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता 2013 साली. 1996 या वर्षी आळंदी येथे झालेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शांता शेळके राहिला होता आणि त्यांना गौरवण्यात आलेले होते. शांता शेळके यांच्यावर आधारित काही पुस्तके आहेत, आठवणीतील शांताबाई, शिल्पा सरपोतदार या संपादक होत्या ह्या पुस्तकाच्या, शांताबाई अनिल बळेल यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, शांताबाईंची स्मृतिचित्रे, यशवंत किल्लेदार हे संपादक आहेत या पुस्तकाचे, शब्दव्रती शांताबाई, नीला उपांदे लिखित हे एक सुंदर पुस्तक आहे. आपल्या सहज सोप्या आणि सुसंस्कृत शब्दांनी मराठी माणसाच्या मनाला समृद्ध करणारा शांता शेळके या मराठी साहित्यातील एक अजरामर नाव आहे. यांनी भावपूर्ण कवितांपासून ते अवीट गोडीच्या चित्रपट गीतांपर्यंत सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा अमीट ठसा उठवला आहे. तर मंडळी, हा सुंदर एपिसोड शांता शेळके आधारित होता. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? आजच्या एपिसोडमधील प्रस्तुत कविता, त्याचे रसग्रहण कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचे प्रत्येक अभिप्राय आम्हाला खरंच खूप आमचा उत्साह वाढवणारे आहेत आणि आम्हाला नेहमीच शुभेच्छा देणारे असतात. त्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचे. बळूयात सांगतेकडे. असेच सुंदर एपिसोड आम्ही पुढे घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली इथेच थांबते. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्या पुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत डिंडा. डिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही डिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडूनंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिनं
आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी

लाल पिवळी त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रानतिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात. अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रान फुलं एक सुखद मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रानभेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात. मंडळी, आपण या रान फुलाविषयी आपण बोलतो आहोत, या रान फुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं आणि या रान फुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊ या. नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रान फुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरूनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरुणी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरुणी आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरून आले. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाडराने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरवनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पांधापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची, कवितेतुनी माझी या भाव येती तसा प्राण होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता
खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लव ढगात, पावसा पावसा लव ढगात, साग फुलांची कशीदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरून न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पापशंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा.
असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा। कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता। याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी। पुढची कविता आहे गदिमा यांची। माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार। तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात। पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप। अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित। धारा वर्षता करून, धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी, आवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी, आवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी। प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक वाटते, याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधून नक्की आला असेल। पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं। जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो, कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो। त्यामुळे प्रत्येक सरीसोबत, प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात, सुचतात आणि करण्याची इच्छा होते, कारण हा ऋतूच असा आहे। मंडळी, आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो। सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो, त्याच्यानंतर बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला। आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते। मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या। भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये। तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत। नमस्कार।

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सोच या सेगमेंट मध्ये आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि सोचचा विषयही आपल्या दैनंदिन जीवनातला आणि सध्या गाजत असलेला विषय आहे, तर त्याबद्दल मी सांगणारच आहे. तर आज आपल्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया. तपस्या नेवे आपल्या सोबत आहेत. मॅम नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं. तपस्या नेवे मॅडम या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव 9 वर्षांहून अधिक आहे आणि सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. अनेक वाचन संस्कृती विषयक उपक्रम त्या राबवत असतात आणि मराठी 8 दिवस तसंच मराठी भाषा दिवस या निमित्तानं ते मुलांनाही घडवत आहेत आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा समाज घडवण्याचं मुख्य जो वाचनाचा भाग आहे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम त्या पाहतात. आणि अर्थातच दिवाळी अंकांचं संपादन करणं किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचं संपादन करणं या माध्यमातून त्या आपल्या भेटीला येत असतात आणि त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील त्या काही सादर करतात लेख वगैरे. आणि अर्थातच वर्तमानपत्रातनं देखील त्यांचे काही सदर तुम्ही नक्कीच आपल्या वाचली असतील, कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये सध्या त्या वळणवाटा हे सदर लिहित आहेत आणि अश्लेषा दिवाळी अंकासाठी त्या कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. आपल्यासोबत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत आपल्यासोबत आहे आणि असं आम्ही दोघं मिळून मॅडमची मुलाखत घेणार आहे. तर सोचचा विषय यावेळी असा आहे, मराठी भाषा काल, आज आणि उद्या, हा आपण विचार करणारा असा विषय निवडलेला आहे. तुकोबा अभंगातून बोलले, काल तुकोबा अभंगातून बोलले, आज स्टँडअप कॉमेडीमधून ते बोलतायत आणि उद्या AIच्या माध्यमातून तुकोबांच्या गाथा आपल्याला भेटीला येतील. तर अशी मराठी कालप्रवाहाच्या माध्यमातून बदलते आहे आणि बदलत्या मराठीचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल हे आज मॅडमकडनं थोडासा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर या विषयावर आम्ही सोचच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. तर मॅडम सुरुवात करूया तुमची परवानगी असेल तर. तर अर्थातच पहिला म्हणजे संत ज्ञानेश्वरांत पासून ते आता पु ल देशपांडे पर्यंत आपण म्हणूया मराठी अशी प्रवाही आहे. तर काय मराठीचा प्रवास कसा कसा झाला त्याविषयी थोडस तुम्ही मार्गदर्शन करा.
1: खर तर मी काही मार्गदर्शन वगैरे मोठी नाहीये, मी पण अगदी नवीन असं पण खोदकरू लेखक असं म्हटलं तरी चालेल, कारण मराठी भाषा हीच मुळात 2200 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि म्हणून तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा 2024 मध्ये मिळाला. खर तर ती अभिजात होतीच, फक्त एक आपण म्हणतो ना की त्याच्यावरती शिक्का वर्तक जे झालं, केंद्र शासनाकडनं जे काही योजना असतात त्या योजनांमध्ये या भाषेचा समावेश झाला.
0: अच्छा,

0: मराठी अभिजात आहे कारण 2200 वर्षांहून मी म्हटलं तसं ती जुनी आहे. प्रत्येक टप्प्यावरती बदलत गेलेली आहे. कारण आपण म्हणतो की भाषा प्रवाही असते. प्रवाही म्हणजे काय असतं की पाण्याचा प्रवाह असतो. तो प्रवाह वाहत जाताना सोबत जे जे काही येईल ते घेऊन सोबत जाऊन पुढे वाहत जातो. तशी आपली मराठी भाषा आहे ही अगदी त्या 2200 वर्ष जुनी जी भाषा तुम्ही बघितली तेव्हापासून ती टप्प्याटप्प्याने ती बदलत गेलेली आहे. आणि आज आपण जे मराठी बोलतो तिथपर्यंत ते येऊन पोहोचलेली आहे. मग याच्यावरती मुख्य करून जे काही बदल झाले ते तिच्या काय म्हणतात की भाषेच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते बदल होत गेले. बोली भाषेत सुद्धा ते बदल होत गेले. कारण त्याच्यामध्ये पूर्वी जर फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव असेल तर कालांतराने त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव आपल्याला आता दिसून येतो. की आता जर आता ह्या कॉलेजच्या आता हा कॉलेजचा विद्यार्थी आपल्याबरोबर बसलाय आता ते जे मराठी बोलतात त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या एका वाक्यामध्ये हिंदी शब्द पण असेल, मराठी शब्द पण असेल आणि इंग्रजी शब्द पण असेल. आज मला लेट झाला
1: बरोबर
0: असं ते सहज बोलून जातात. किंवा आपणही बोलतो कारण हे आता आपलं सवयीचं झालेलं आहे. ही भाषा बोलणं ही आजची आपली मराठी भाषा झालेली आहे. पण साहित्यिकांच्या दृष्टीने पण विचार केला जसं तुम्ही म्हणालात की संत ज्ञानेश्वर, तर सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस मराठीमध्ये आणली म्हणजे भगवद्गीता जी मराठीमध्ये आणली त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, तर तीच मुळात की सामान्य लोकांना ते समजली पाहिजे. कारण संस्कृत प्रचुर भाषा ही सामान्य लोकांना समजण्यासारखी नव्हती. त्यात जे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते मराठीमध्ये आलं. आणि मग तिथून ती मराठी भाषा जी आहे ती प्रवाही आणखी होत गेली की सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलं. मग तुकाबांच्या अभंगाने तर ती प्रत्येकाच्या ओठी आली. कारण तुकारामांचे अभंग जे आहेत ते मुखोद्गत होते प्रत्येक. आणि म्हणून आज एवढे 800 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपल्याला संत वाङ्मय प्रत्येकाच्या ओठावर असतं. ते अभंग इतके गाजले त्याच्या
1: किंवा आपण म्हणतो ना तुकोबांच्या गाथा बुडणार नाही तर त्या तरल्या, तर त्या अशा
0: माध्यमातून
1: तरल्या.
0: कारण प्रत्येकाच्या ओठी ते अभंग, एका व्यक्तीला जर एक अभंग पाठ असेल तर असे अनेक लाखो लोकांचा समुदाय होता जो त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये फॉलो करणार होता. तर त्याच्यामुळे ते साहित्य तेवढं प्रवाही राहिलं. आणि मग पुढे कालांतराने मग कुसुमाग्रज आहे किंवा मुलं देशपांडे आहेत की यांनी ती भाषा समृद्ध केली आणखी. आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ताचं साहित्य जर तुम्ही बघाल म्हणजे जे आत्ता आपण म्हणू की आत्ताच्या पिढीतले जे आहेत की प्रणव सखदेव असेल किंवा
1: विराजा
0: किंवा ही जी पिढी आहे तर ह्यांची भाषा आणखी वेगळी आहे आणि यांचं लेखन आणखी वेगळं आहे. तर अशा पद्धतीने ती भाषा समाज जसा बदलत जातो तशी ती भाषा बदलत जाते. आता आपली जेनझी आणि जेन अल्फाचा काळ चालू आहे त्याच्यामुळे आपली भाषा आता तशी आहे. पण याचा अर्थ ती जी पूर्वीची भाषा होती तीही तेवढीच चांगली होती, तीही तेवढीच वैचारिक होती. आणि आपल्याकडे जो एक आपण म्हणतो ना की आपल्याला जी एक गती आहे ना आपल्या जगण्याला विशेषतः मुंबईमध्ये की ती गती आपोआप त्या भाषेमध्ये पण आलेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर अजूनही ती भाषा जी मराठी भाषा जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते. पण मुंबई पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर ही जी गती आहे ती त्या भाषेमध्ये पण आलेली आहे.
1: आणि परप्रांतीय लोकांचा
0: आणि परप्रांतीय आल्यामुळे तो आणखी एक वेगळा
1: विषय होईल.
0: हा जो प्रवाह आहे तो हा अशा पद्धतीने बदलत गेलाय.
1: आणि मला एक विचारायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी वेगळी होती. म्हणजे जसं ज्ञानेश्वरांच्या काळात संत होते तेव्हा वेगळी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेगळी झाली. आणि तेव्हाच जर आपण साहित्य वाचायला गेलं तर आपल्याला समजून किंवा उमगत नाही लगेच, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल.
0: किंवा आता तेव्हाचा जेव्हा तो जो शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्याच्यामध्ये फारसी आणि अरबी भाषेचा खूप प्रभाव होता त्या सगळ्या एकूणच साहित्यावरती. त्याच्यामुळे त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला परिचित शब्द नाहीयेत म्हणून ते आपल्याला कठीण वाचते. पण मग काही कोशांचा आधार घेऊन किंवा आत्ता तर आपल्याला खूप सहज शक्य आहे की गुगल ट्रान्सलेट हा जो प्रकार आहे ते टूल वापरून आपण ते नक्कीच हे करू शकतो. अर्थात त्यातल्या काही शब्दांची आपल्याला उकल होत नाही किंवा ते समजून घेणं की हे योग्य आहे की नाही हे मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पण त्याचा वापर आपण निश्चित करू शकतो ते समजून घेण्यासाठी. आणि जसं त्या काळात त्यांनी राज्य व्यवहार कोश एक शिवाजी महाराजांनी तयार केला. कारण का तर बोली भाषेमध्ये आपण जे काही शब्द वापरतो तर त्यामध्ये बरेचसे शब्द असे असतात की ते इतर भाषेतून आलेले असतात. आपले मुळातले मराठीचे शब्द जे आहेत ते आपण हळूहळू वापरत नाही. आणि तसंच त्या काळातही होत होतं की फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव होता. म्हणून मग मराठी भाषेतले पर्यायी शब्द त्यांनी त्या कोशामध्ये म्हटले की जेणेकरून ते शब्द आपल्या वापरामध्ये येतील आणि तो ती मराठी भाषा जी आहे ती तशी वापरली जाईल आणि त्याचा वापर वाढेल. कारण शेवटी एखादी वस्तू आपली वापरून संपते पण भाषा ही जेवढी वापरतो तेवढी ती जास्त वाढत जाते बोलत जाते त्याचा वापर जास्त वाढतो.
1: कोशांचं तुम्ही बोलला त्यावरून मला आठवलं की विश्वकोश आणि मध्ये विजया वाड यांनी विश्वकोशासाठी भरीव असं कामगिरी केलेली आहे. तर ते विश्वकोश नेमकं काय आहेत आणि त्यातनं आपल्याला काय माहिती मिळते त्याविषयी थोडस.
0: मराठी विश्वकोश जे आहे तर त्याच्यामध्ये अतिज्ञ या बाराखडीमध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतील संज्ञा असतील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील तर त्याचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एखादा शब्द घेतला आपण तर तो शब्द समजा कुठून आला आहे किंवा त्या शब्दाचा इतिहास काय असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. किंवा व्यक्ती असतील की एखादा लेखक आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या आजोबांचं घेऊयात की विंदा करंदीकर. आता विंदा करंदीकर हे त्याच्यामध्ये कोण होते
1: अच्छा
0: त्यांचं एकूण काय काय साहित्य आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्य काय होती हे सगळं त्या शब्दकोशामध्ये आपल्याला विश्वकोशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण तो विश्वकोश आहे. शब्दकोश आणि विश्वकोश यात हाच फरक असतो. विश्वकोशामध्ये विस्तृत माहिती असते आणि शब्दकोशामध्ये फक्त त्या शब्दाचा अर्थ असतो.
1: म्हणजे
0: डिक्शनरी एक्झॅक्ट. तर शब्द हा जो आहे विश्वकोश जो आहे तर तो अशा पद्धतीने तो तयार केला जातो. त्याच्यासाठी खूप माणसं काम करत असतात. त्यांचं एक मोठं संपादक मंडळ असतं आणि ते प्रत्येक जण या प्रत्येक विषयामध्ये तो सखोल अभ्यास त्यांचा असतो.
1: म्हणजे एका व्यक्तीचं हे काम
0: नाही. त्याच्यासाठी खूप जणांची टीम कामाला असते. म्हणजे संपादक मंडळ असतं त्यांच्या खाली काम करणारे आणखी वेगळे असतात त्यांच्या खाली आणखी काम करणार जवळपास 100 लोकांची टीम ह्या सगळ्या कामासाठी लागते तेव्हा तो एक कोश तयार होतो. कारण शेवटी त्यात जी माहिती देणार आहोत ती सत्य असली पाहिजे. ती कुठेही कुठून तरी अंदाज आपण मानलाय आणि दिली असं होऊ शकत नाही. पण त्याचा आधार आपल्यासारखी मंडळी अभ्यास करणारी जी मंडळी असतात ती घेत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणती चुकीची माहिती जायला नाही हे त्यांना खूप बघावं लागतं. त्याच्यामुळे ती तेवढीच मेहनत आहे ते विश्वकोश तयार करण्यात.
1: आणि इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा आपलं थोडं मराठीचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा मराठीचा उपयोग होत असेल
0: निश्चितच. कारण कोणत्याही विषयामध्ये विशेषतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुम्ही खात्यामध्ये काम करत असाल तर त्या त्या विषयातल्या त्या त्या संज्ञा आहेत ज्या तिथे वापरल्या जातात ज्या कदाचित आपल्या सर्वसामान्यांना कळणार नाही. पण तिथे येणारे जी काम करणारी मंडळी आहेत त्यांना त्या माहिती असल्याच पाहिजेत आणि त्यांना त्या कळल्याच पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांना अशा गोष्टींचा आधार हा घ्यावा लागतो.
1: अच्छा
0: मग त्यांना ह्या विश्वकोशाचा उपयोग होतो किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्याकडे आहेत त्याचा उपयोग त्यांना निश्चित होऊ शकतो. कारण कोश वाङ्मयामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. म्हणजे आपल्याकडे सरिता कोश आहे, नद्यांचा कोश, खाद्य संस्कृती कोश किंवा भारतीय संस्कृती कोश,
1: अच्छा
0: असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्यामध्ये आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भातल्या सगळ्या संज्ञा सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत.
1: खूप मोठा विषय आहे तरी पण आपण थोडक्यात सगळ्या विषयांना ऍटलीस्ट टच करायचा प्रयत्न करू, स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सोच या विषयामध्ये आज आपण मराठी काल आज उद्या हा विषय घेतलेला आहे आणि आज आपल्या सोबत ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखिका, संपादक तपस्या नेवे आलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनरेडिओ.

0: भेटत नाहीये. तर ते विचार करताना त्यांनी हे केले. बट माझा असा थॉट्स आहे की खूप आपण आधीची जनरेशन होती तर त्यांनी पण मराठी स्कूलमधून शिकलेत आणि ती लोक आत्ता पण खूप म्हणजे चांगल्या स्तरावर आहेत ती लोक. पण आजकालचे जे पॅरेंट्स आहेत तर ती लोक फ्युचरचा विचार करणार ती योग्य गोष्ट आहे. बट हा पण विचार केला पाहिजे की आपली मराठी भाषा तिथूनच हरवते. बट
1: बरोबर अगदी बरोबर आहे. तुझ्या डोक्यात हा विचार आहे हाच मुळात तुला हे वाटतंय की तू मराठी मीडियममध्ये शिकलायस म्हणून मराठी माध्यमात शिकलायस आणि आता तू जर बघितलंस ऑब्झर्व केलंस तर तू स्वतः बोलताना कमी खूप इंग्लिश शब्द वापरले बरोबर. याचा अर्थ तुला इंग्रजी येणार नाही तुला इंग्रजी कठीण जाणार असं कुठेही होत नाही. तू मराठी माध्यमात शिकलेला मुलगायस पण तरी सुद्धा आज तू खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतोस जर इंग्रजी बोलण्याची वेळ आली तर. आणि मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅडच मी म्हणेन की ते वाढलं ते याच गोष्टीसाठी की पुढे त्यांना करिअरमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे या सगळ्यासाठी खरं तर त्याचं अवडंबर माजवलं गेलं. आणि पालकांनी पण मग भीतीमुळे की नाही बाबा माझा मुलगा मागे पडेल असं म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालायला सुरुवात.
2: बरोबर.
1: आणि एकीकडे थोडस नाही म्हटलं तरी मराठी शाळांमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत त्या थोड्याफार कमी असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे जास्त वाढला आणि मग त्यांनी आणखीन आणखीन फी आकारून त्यांनी आणखीन आणखीन चांगलं कॉर्पोरेट तिकडे आणायला सुरुवात केली
2: आणि
1: त्याच्यामुळे मग ते हळूहळू पालकांसाठी स्टेटस सिम्बॉल झालं की माझा मुलगा मराठी शाळेत शिकतोय म्हणजे तो डाऊन मार्केट होईल इंग्रजी शाळेत शिकतोय म्हणजे तो खूप चांगलं होईल असं पण कुठेतरी पालकांच्या मनामध्ये व्हायला लागलं आणि म्हणून इंग्रजी शाळांमध्ये मुलांना ते पाठवायला लागलं. पण मला तरी वाटतं की मराठी म्हणजे मातृभाषेतनं जे शिक्षण आपल्याला मिळतं तेवढं उत्तम आपण कुठेही तयार होत नाही. कारण मी बघते की आज ग्रंथपाल म्हणून जेव्हा माझ्या ग्रंथालयामध्ये मुलं येतात तर जितक्या मोकळेपणाने आणि ठामपणे मराठी माध्यमाची मुलं बोलू शकतात तेवढी इंग्रजी माध्यमातली मुलं बोलू शकत नाही ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यांना कळत नाही असा अर्थ नसतो पण ती व्यक्त होऊ शकत नाही कारण त्यांना कळत नाही की मी कुठल्या भाषेतनं व्यक्त होऊ. त्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही त्यांना मराठी शब्द सापडत नाही आणि त्यांना हिंदी मध्ये मध्ये त्यांचं येतं त्याच्यामुळे ते ना व्यक्त होऊ शकत. मग तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील तुम्ही तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर मग त्या इंग्रजी माध्यमाचा उपयोग काय. तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं शिकल्यानंतर
2: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता
1: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता.
2: बरोबर.
1: कारण आपल्याला जर आपली भाषा पूर्णपणे माहिती असेल ना तर इतर भाषा शिकणं आपल्याला सोपं जातं.
0: कारण की मराठी अवघड पण आहे असं
1: मराठी अवघड आहे पण म्हटलं तर अवघड आहे याचं कारण काय माहिती का कुठेतरी आपण ते समजून घेत नाही त्या शब्दांचे अर्थ त्या शब्दांमध्येच दडलेले असतात. फक्त आपल्याला ते वाटताना की अरे बापरे किती कठीण आहे हे असं आपल्याला वाटतं. पण जर तुम्ही त्याची मजा घेऊन जर ते केलं कुठलीही गोष्ट जर तुम्ही मजा घेऊन ती शिकलात ना त्यातला आनंद घेतलात ना तर ती तुम्हाला खूप सोपी वाटायला.
2: आणि आपण हिंदी पण काय लहानपणापासून शिकलेलो नसतो. आपण जेव्हा मोबाईल मध्ये हिंदी ऐकतो किंवा आपला
1: सिनेमा बघतो
2: नाटक
0: बघतो घरच्यांचं जे एन्व्हायरमेंट असेल त्याच्यावर डिपेंड करतो. आता जर घरात मराठी बोलतात तर ती लोक ऑब्व्हियस आहे की मराठीच बोलणार.
1: आता प्रॉब्लेम काय झाला तुला गंमत सांगू. आमच्या वेळेस आमची आजी असेल किंवा आमची आई असेल तर ती आम्हाला मम्मम भरवायची म्हणजे काय तर घास
2: भरवायची
1: किंवा ती आम्हाला दूध द्यायची आम्हाला आकाशातला चंद्र दाखवायची. आत्ताची आई मून दाखवते मिल्क देते
2: हा
1: फरक झालेला हा फरक झालेला आहे. कारण ती बोलताना सुद्धा घरामध्ये डॅडी म्हणायला लावतात मम्मा म्हणायला लावतात आई आणि बाबा नाही म्हणायला लागत. इथूनच तुम्ही मुलांना मराठी पासून लांब करता. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण मुलांना मराठी पासून त्यांच्या जन्मापासूनच लांब करतोय. पण मराठी आपण आपल्या आईला तुमच्या घरावर नाही वाढत. आपली आई आई असते ना तिला आपण प्रेमाने सांभाळतो. आपण मोठे झाल्यानंतर पण आपल्या आईवर आपलं तेवढंच प्रेम असतं. पण इथे तो तुम्ही आईला

0: आधी जन्म तो मूल जन्माला आला की त्याला पहिले इंग्रजीचा भडीमार सुरू करतात, त्याला राईन्स दाखवतात, त्याला बडबड गीत नाही दाखवत. आपल्या काळी बडबड गीत होती, आपण ती ऐकत मोठे झालो, त्याच्यामुळे आपल्याला लय कळत होती. पण ह्या मुलांना ते मिळतच नाही, त्याच्यामुळे ती आवड त्यांच्या मनात निर्माण. हा विचार मला असं वाटतं पालकांनी काय इतर सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाने करायला हवा की मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे.
1: जर त्यांनी मला असं वाटतं की तेलुगूंनी असं चुकीचं नाहीये की त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये घातलं
0: पाहिजे,
1: बट त्यांनी घरातूनच सुरुवात केली, म्हणजे घरातून ती लोक मराठी भाषेत बोलले तरी पण काही हरकत नाहीये. जर ती लोक स्कूलमध्ये इंग्लिश मध्ये बोलतात, जर घरी येऊन मराठी बोलतात तर बॅलन्स होतो.
0: त्यांना पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत मराठीतली. आता काय होतं, इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्या मुलांना मराठी वाचताच येत नाही. पण हेच जर तुम्ही त्यांना घरामध्ये मग मराठी, तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला पण त्यांना मराठी वाचायला द्या, घरी घरी पुस्तकं द्या वाचायला,
1: मराठी सिनेमा खूप सारे,
0: या माध्यमातून तुम्ही त्यांना मराठीची गोडी लावू शकता, मग ती मुलं मराठी पण बोलतील.
2: आणि मुलं आता एवढी इंडिपेंडेंट झालेली आहेत की स्वतः जाऊन नाटक चित्रपट किंवा हातात मोबाईल आहे, तुम्हाला जर एवढंच मराठी शिकायचंय तर तुम्ही मोबाईल वरही शिकू शकता. आणि आता ते आता लावणी तमाशाची जागा रील्स आणि ह्यांनी घेतलेली आहे, इंस्टाग्राम सगळ्या अकाउंट युट्यूबने घेतलेली आहे, तर त्या माध्यमांचा कसं म्हणजे माध्यमांमधला मराठी कसं झालेला आहे.
0: आता पूर्वी कसं होतं की लावणी असेल किंवा तमाशा असेल किंवा नाटक असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये ना एक ती भाषा होती. नाटक तर आताही अजून चांगल्या पद्धतीने चालू आहे, लावणी आणि तमाशा कुठेतरी कमी झालेला आहे. याचं कारण असं की नंतरच्या काळामध्ये शृंगारिक लावणी हा जो प्रकार आहे हा खूप जास्त हाईप झाला आणि चित्रपटांमधनं मराठी लावण्या दिसायला लागल्या. पूर्वीच्या ज्या चित्रपटातल्या लावण्या होत्या त्या काय म्हणतात ना की तमाशाला जवळपास जाणाऱ्या होत्या, पण हल्ली हल्ली तो सगळ्या बॉलिवूडकडे म्युझिककडे तो प्रकार चाललेला आहे लावण्यांचा जो आहे, त्याच्यामुळे ते कुठेतरी हरवत चाललंय. पण अर्थात हे जे लावणी कलाकार आहेत किंवा हे जे तमाशा कलाकार आहेत यांना या युट्यूब किंवा ह्या सगळ्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग करता येईल की या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तसं कुठेतरी होतानाही दिसतं आपल्याला की एखादा कुठला तरी गावातला खेडेगावातला कलाकार आपली कला त्या माध्यमातून सादर करतो आणि मग त्याला जगभरातली लोक बघतात, बघू शकतात. तर हा एक वेगळा दृष्टिकोन आहे ह्या सगळ्याकडे बघण्याचा. आणि भाषेचं म्हणाल तर भाषा तर नक्कीच बदललेली आहे, कारण पूर्वी जितकं चांगलं मराठी शुद्ध मराठी आपण म्हणतो ऐकायला मिळायचं किंवा एक थोडस अलंकारिक भाषा असायची किंवा ते वर्णन जी केली जायची ती चांगल्या पद्धतीने केली जायची, पण आता कुठेतरी ते हरवत चाललेलं आहे. याचं कारण आता आपल्या जगण्यामधला जो थेटपणा आहे ना, जो सगळ्या गोष्टींमध्ये थेटपणा आलेला आहे, तो त्या भाषेतही दिसायला लागला.
2: आपण आता नाही का बऱ्याच समारंभांना जातो, तिथे पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतो, तेव्हा मानपत्र वाचन, मानपत्र पूर्वी किती छान असायची
0: हो.
2: मानपत्र पण हल्ली त्या लेवलची किंवा त्या उच्च दर्जाची
0: फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदररित्या मानपत्राचं लेखन झालेलं आहे. आणि म्हणून तर आपण आजही ती लेखक मंडळी जी आहेत, जी 60-70 वर्षापूर्वीची लेखक मंडळी आहेत, त्यांचं साहित्य आजही पुन्हा पुन्हा आपण त्यांचेच नाव आपल्या तोंडावर येत. आता हल्ली हल्लीच्या लेखकांचं नाव पटकन कोणाला माहिती नाही किंवा तोंडावर येत नाही, म्हणजे अगदी ही जनरेशन सुद्धा आहे, तर यांनाही पु ल देशपांडे म्हटलं की यांना पु ल देशपांडे माहिती आहे.
2: बरोबर,
0: म्हणजे इतके ते कालातीत आहेत की त्यांची नावं आजही आपल्याला माहिती आहेत, कारण ते तसं लिखाण तशी भाषा ती होती.
2: नक्कीच. आणि आता मगाशी जो आपला मुद्दा होता ग्रामीण भाषा आणि मुंबईची म्हणजे शहरातली भाषा, तर ती म्हणजे आपण म्हणतो की दर कोसा म्हणजे 10 मैल गेलं की आपली भाषा बदलते, तर तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर विविधता आहे, वऱ्हाडी आहे, मग कोकणी आहे, मालवणी
0: आहे, खानदेशी आहे, बऱ्याच बोली आहेत आपल्याकडे, म्हणजे 52 बोली भाषांपेक्षा पण जास्त आहेत आता बोली भाषा आपल्याकडे.
2: मग त्या टिकण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: कसं आहे ना की आता प्रत्येकाने स्थलांतरित आपण झालो ना कुठे, कारण बहुतेकदा कामानिमित्त म्हणा नोकरीनिमित्त म्हणा आपलं मूळ गाव सोडून आपण दुसरीकडे तिकडे स्थायिक होतो, आपण तिकडची भाषा शिकतो किंवा तशी या पद्धतीने बोलायला लागतो, पण कुठेतरी आपली जी बोलीभाषा असते ती कुठेतरी आपण घरामध्ये तरी बोललं पाहिजे. आणि असं बऱ्याच घरांमध्ये करतात, ती मालवणी असेल किंवा ऐराणी असेल, की ती लोक घरात एकमेकांशी बोलताना त्यांच्याच भाषेमध्ये बोलतात, पण बाहेर गेल्यानंतर आपण प्रमाण भाषाची वापरतो, जी पुणे मुंबईची भाषा आपण म्हणतो, की त्या प्रमाण भाषेमध्ये पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि हे कुठेतरी आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे, तर त्या बोली भाषा ज्या आहेत त्या जिवंत राहतील आणि त्या राहणार. याचं कारण तुम्ही गावामध्ये गेलात, आज तुम्ही तिकडे त्या भागात गेलात, तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये ते बोलताना दिसतात. नॉर्मल मराठी जरी बोलले तरी कुठेतरी तो एक जो टोन असतो ना त्या भाषेचा, तो एक ती एक लय असते, तो एक नाद जो असतो त्यांच्या बोलण्यामध्ये येतो, आपसुक येतो, तो मुद्दा म्हणून आणावा लागत नाही. त्याच्यामुळे बोली भाषा ह्या निश्चितच राहणार आहेत.
2: आणि आता विचारायचं म्हणजे की जुन्या वाहिन्यांचा आपण घेतला, तर वाहिन्यांवर बऱ्याच मालिकांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं कोल्हापूरच्या म्हणजे त्या सातार कोल्हापूरचं ते सगळं ते नागपुरी ती भाषा असते, तर त्या अनुषंगाने जे वाहिन्या सुद्धा हे माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे तू वेब सिरीज पाहत असशील तर वेब सिरीज मध्ये सुद्धा मराठी वेगवेगळे वेब सिरीज
0: आले आहेत, त्या भाषा वापरल्या जातात. याचं कारण असं आहे की त्या भाषांमधनं एक वेगळी मजा आहे, म्हणजे प्रत्येक भाषेची एक वेगळी गंमत आहे. आणि मालिकांमध्ये वगैरे जर ते कॅरेक्टर तसं दाखवलेलं असेल, ते त्या गावातलं असेल, तर निश्चितच त्यांनी ती भाषा बोलली पाहिजे. आज मी जर वराडी दाखवलेली आहे आणि जर मी पुण्या मुंबईकडची भाषा बोलते तर ते कॅरेक्टर उभं राहणार, त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरसाठी पण ते आवश्यक आहे की त्याने त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून मग ते लेखकांनाही तसं लिहावं लागतं, तसे शब्द तुम्ही वापरले पाहिजेत, याच्यासाठी त्या लेखकाचाही निश्चित अभ्यास त्याला करावा
2: लागतो.
0: फक्त मला असं वाटतं की जी प्रमाण भाषा बोलली जाते किंवा बऱ्याचदा आजकाल मालिकांमध्ये सुद्धा बोलताना पण खूप चुकीचं
2: बोलतात,
0: चुकीचं बोललं जात, मी हे नाही करण्याच्या ऐवजी मी हे केलं नाही पाहिजे वगैरे असं काही उलटा सुलटा खूप बोलतात. म्हणजे जे सरळ आहे ते बोलत नाहीत, असं खूप वेगळं मराठी बोललं जातं असं मला वाटतं. ती आणि तो मधला जो फरक असतो, कारण आता आपलं बऱ्याचदा काय होतं आपण हिंदी इतकं अडॅप्ट केलेलं आहे की आपण ती व्यक्तीच्या ऐवजी आपण तो व्यक्ती
2: म्हणतो,
0: तर तसं नाहीये, ती व्यक्ती असते आपल्या मराठीमध्ये, ती
2: व्यक्ती आहे
0: आपण, ते हिंदीमध्ये जो असतो ना वो इन्सान,
2: तो
0: होतो, तो आपण घेतलेला. किंवा बनवणं हा जो प्रकार आहे, आपण सरळ सगळ्याला बनवतो, लोकांना पण बनवतो, पण बनवणं हा जो प्रकार आहे तर प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे वेगळं क्रियापद आहे. आपण सगळंच बनवतो, मी जेवण पण बनवतो, मी हे पण बनवतो असं नसतं, आपण प्रत्येकाला वेगळं क्रियापद आपल्याकडे आहे. मी जेवण तयार करतोय किंवा
2: स्वयंपाक करतोय,
0: हा स्वयंपाक करतोय, माझी मदत, तुझी मदत, मला मदत, तुझी मदत, असं हा फरक जो ना हा आपण विसरत चाललोय कुठेतरी हिंदीच्या अडॅप्टेशन मध्ये.
2: आणि दिवाळी अंकांमध्ये सुद्धा तुम्ही विविध लेखकांकडनं त्या त्या प्रकारचं साहित्य मागवत असाल.
0: हो, दिवाळी अंकांमध्ये पण आता प्रत्येक दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य असतं की वेगवेगळे जॉनर असतात, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, की बाबा कथेमध्ये पण रहस्य कथा आहे किंवा कौटुंबिक कथा आहे, प्रेमकथा आहे, किंवा एखादी अशी जेम्स बॉन्ड टाईप एखादी कथा आहे, अशा वेगवेगळ्या कथा असतात. मग तसं बोली भाषा पण कदाचित कधी कधी वेगळ्या येतात त्याच्यामध्ये, कोणीतरी ऐराणी वापरलेली असते, कोणी आणखी ग्रामीण भाषा वापरलेली असते, तर असंही असतं. तर हे प्रत्येक अंकावरती डिपेंड असतं की त्यांचा विषय काय आहे आणि त्यांना कुठल्या पद्धतीने तो अंक तयार करायचा.
1: जसं की आपण आत्ता रील्स वगैरे आपण बघतोय सगळ्या, तर त्याच्यामध्ये जे मराठी भाषाचे जे आत्ता हे करतायत ते लोक कंटेंट क्रिएटर आहेत, तर त्यांचं पण खूप जास्त, म्हणजे असं नाही की ते लोक मराठी बोलतात त्यामुळे बाकीचे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ते लोक बघत नाहीत, तर त्यांचं पण खूप व्हायरल होतं, पूर्ण भारतभर प्रसिद्ध होतं पूर्ण, तर त्यावर तुमचा काय विचार आहे?
0: नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे की जे कंटेंट क्रिएटर जे आहेत जे मराठी भाषेचा वापर करतात. आता उदाहरण द्यायचं झालं ना तर खलबत्ता नावाचं एक इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुकला पण आलं तर त्यांचं आहे, आणि ते खूप छान, म्हणजे जे शब्द जे विस्मरणात गेलेले आहेत तर त्या शब्दांचा अर्थ ते उलगडून सांगतात. किंवा आपण कशा पद्धतीने ते शब्द चुकीचा वापरतो तेही ते उलगडून सांगतात. आणि आता हे बघणारे लोक फक्त मराठीच नाही आहेत ना, मराठी लोक सुद्धा ते बघतात, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त कधी कधी आपण कंटेंट क्रिएट करताना भाषा जी आहे, मराठी भाषा जी आहे त्याच्यामध्ये हिंदी इंग्रजी त्याची सुद्धा मिसळ केली जाते कधी कधी त्या रीलमध्ये. तर मग अशा वेळेस ते कदाचित तो रीच वाढवण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी ते वापर केला जातो. पण मला असं वाटतं हे जेवढं टाळता आलं तर बरं होईल. म्हणजे जर तुम्ही मराठी भाषेवरती जर करत असाल किंवा मराठी विषयासंदर्भात जर करत असाल तर निश्चित ते टाळलं पाहिजे.
1: खूप जण असे की ते मराठी भाषा एक मीम म्हणून वापरतो. खूप आहेत तसे.
0: हो म्हणजे मी काल का परवाच एक बघितलं की ती मुलगी एका कुठल्या तरी ठिकाणी गेली होती आणि तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशी दिली होती आणि तिने ज्या पद्धतीने ते केलेलं होतं तर तिला मराठी भाषा चांगली आहे हे सांगायचं होतं. पण तिने ज्या पद्धतीने ते क्रिएट केलं होतं ना त्याच्यामुळे मराठी भाषेचा अपमान ती करत होती आणि याच्यावरती लोकांच्या खाली कमेंट पण होत्या की तुम्ही करताय तर मग ते कुठल्या पद्धतीने तुम्हाला मराठी भाषेला हिणवायचं आहे का त्याला खरोखर चांगलं म्हणायचं. तर हाही विचार आपण केला पाहिजे करताना, कंटेंट क्रिएट करताना आपण आपण कुठल्या उद्देशाने हे करतोय, आपण आपल्या भाषेला चांगलं म्हणतोय का आपल्या भाषेला वाईट म्हणतोय याचाही विचार आपण तो कंटेंट क्रिएट करताना केला पाहिजे.
2: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याकडून आपण आज मराठी भाषेविषयी जाणून घेतोय आणि मराठी भाषेचं संवर्धन होणं किती गरजेचं आहे याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्या सोच या सेगमेंटमध्ये एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण सोच या सेगमेंट मध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर मार्गदर्शन करतायत आपल्याला तपस्या नेवे मॅडम, ज्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. परत वेदांतलाच मी सांगेन की मॅडमना काही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण इन्वॉल्व्ह करतोय या सेगमेंट मध्ये, काय तू विचारशील मॅडम?
1: आपण जे AI युज करतो, ChatGPT वगैरे, Gemini वगैरे, तर त्याच्यात आपण इंग्रजीमध्ये फॉन्ट यूज करतो, फॉर्म टाकायचे, तर त्याच्यामध्ये आपण मराठी एक तिथे पण विसरतो, आपण तिथे पण यूज झाले पाहिजे मला असं वाटतं.
2: होतात
0: ना?
2: हा होतात.
0: तू मराठी
2: प्रश्नांची आणि जेमिनी AI ला तू जर त्याला मराठीत प्रश्न विचारला तर तो तुला मराठीमध्ये उत्तर देतो. फक्त काय म्हणतात ना की ती जी भाषा जी आहे त्याची ती टेक्निकल वाटते थोडीशी. म्हणजे जसं तू आता मला विचारशील किंवा भाडांना विचारशील आणि त्याच्या पद्धतीने उत्तर देतील तसं उत्तर तुला मिळणार नाही, पण तो देतो मराठीमध्येच, तो उत्तर देतो, चांगलं उत्तर देतो. कधी कधी खूप चांगले रेफरन्सेस शोधून त्याचं उत्तर असतं तयार केलेलं त्याने. पण पुन्हा एकदा त्याला तो एक काय म्हणतो ह्युमन टच आपण म्हणतो, तो त्याच्यामध्ये नाही आहे ChatGPT आणि जेमिनी AI मध्ये. पण त्याचा वापर मात्र आपण चांगला करू शकतो जर आपल्याला करायचा असेल तर.
0: आणखी काय?
1: तर आत्ताच्या जगात आपली जी यंग जनरेशन आहे तर ती जॅपनीज, कोरियन, कारण की आता ते ट्रेंडिंगला आहे. आपण आता दोन म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचं हे आहे की जगभरातील जेवढे पण आहेत ते आपण फॉलो करतो, तर त्याच्यामध्ये मराठीला आपल्याला पुढे न्यायचं आहे किंवा आपल्याला कशी ती कूल बनता येईल त्याच्यावर मला एक सजेशन आहे.
2: आता ह्या जनरेशनचा हे कूल हा जो काय प्रकार आहे हा काय आहे मला माहिती नाही, बट मराठीला जसं तुम्हाला काय म्हणतात ना की नवीन रूपात तुम्हाला थोडक्यात हे करायचं असेल तर जसं आता फोक आख्यान हा जो प्रकार की आपले जे सकाळचे लोक प्रकार आहेत ते त्यांनी फ्युजन स्वरूपात आणलेले आहे आणि हे यंग जनरेशनसाठी विशेषतः आहे. किंवा रॅप तुम्ही तयार करता आजकाल यंग जनरेशन, तर मराठीमध्ये पण बरेचसे रॅप आलेले आहेत. तर ही कदाचित तुमची कूल म्हणण्याची पद्धत असेल, पण मराठी ही काय म्हणतात ना की कूल ही कधी होईल माहिती का, जेव्हा तिचं जे सौंदर्य आहे ना ते तसंच राखलं जाईल ते. कारण इतर भाषांचं, कोरियन असेल किंवा हे असेल ते मला माहिती नाही, ते यंग जनरेशनला सोबत घेण्यासाठी जात असते, पण मूळ मराठीचं सौंदर्य जे आहे ना ते तिच्या मूळ स्वरूपामध्ये आहे. ते स्वरूप न हलवता तुम्ही या सगळ्या प्रकारात तिला टाकू शकता. म्हणजे तुम्ही रील तयार करा, तुम्ही वेगवेगळे कंटेंट तयार करा आणि ते तुमच्या पद्धतीने करा, पण तिच्या मुळाला धक्का न लावता करा. तर ती नक्कीच कूल आहे, कारण मुळात तुम्ही आधी ती समजून घेतली, तिच्याशी भाषेशी जर तुम्ही बोललात, तिच्याशी जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला कळेल की तिच्यातले काय गमती जमती आहे. म्हणजे एकच शब्द तुम्ही घ्यायचा की आता वाट हा शब्द आहे, तर वाट हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो तू सांग बरं, तू सांग.
1: खूप सांगे, जसं की वाट बघतोय, जसं की वाट लावणे, असे खूप सारे गोष्टी.
2: बरोबर. मग वाट म्हणजे रस्ता पण आहे, वाट म्हणजे वाट पण आहे, म्हणजे एखादी गोष्ट वाट वाट पण आहे. म्हणजे तू बघ ना एका शब्दामध्ये किती शब्द अर्थ दडलेले आहेत. मग असे हे जे शब्द आहेत या शब्दांची गंमत आपण जर त्याची घेतली, त्याची मजा जर घेतली आणि ती आपण इतरांना पण दिली तुझ्या माध्यमात, कूल माध्यमात, की आपण असे वेगवेगळे शब्द शोधून त्याचे जर असे गमती जमती लोकांना घ्यायला शिकवले तर निश्चित ही मराठी आणखी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यातल्या ज्या गमती जमती आहेत त्या आपण अशा कूल पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो.

0: ही तुमची पिढी करू शकते, कारण तुम्हाला हे असं आवडेल इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं करायला. असे आणखीन किती शब्द आहेत आपण शोधूया. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं होऊ शकतं की ती खोल ऑलरेडी ती आहे, फक्त ती आता आपल्याला पोहोचवायची आहे लोकांना.
1: आणि आपल्याकडे म्हणी वाक्प्रचार
0: किंवा म्हणी आणि वाक्प्रचार किती आहेत आपल्याकडे, म्हणजे ते आता खरं तर आपल्याकडे इथे वापरत नाहीत फार, गावाकडे अजूनही
2: वापरतो.
0: पण ते सुद्धा किती गमतीशीर आहे, ती पण कूल आहे ना, ते तू आण लोकांसमोर, लोक नाही एन्जॉय करणार तर बघ तू.
1: आपण मग अशी बोललो ते घरामध्ये मराठीची सुरुवात झाली पाहिजे त्याविषयी, कारण आई वडील आजी आजोबा हे जर घरात मराठी बोलतील तर मराठी मुलं पण आपसुकच बोलू शकतील. आता विषय आहे तो मुद्द्याचा की कंपन्यांमध्ये किंवा आपल्या आता ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिस म्हणा किंवा सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मराठी फार अभावाने बोलली जाते, तर त्याविषयी काय आपण करू शकतो त्याविषयी.
0: आता कॉर्पोरेट मध्ये पण इंग्रजी बोलली जाते, फक्त तिथे एक फरक आहे की जे टेक्निकल डिपार्टमेंट हँडल करतात किंवा जे त्या लेवलला काम करतात त्यांना इंग्रजीला पर्याय नाही. याचं कारण त्यांचं कम्युनिकेशन जे परदेशातल्या लोकांशी असतं की ज्यांना इंग्रजी मध्येच कम्युनिकेट करावं लागतं. पण तिथे आता आणखीन एक गरज अशी निर्माण झालेली आहे कॉर्पोरेट मध्ये की जे कॉल सेंटर मध्ये काम करणारे लोक आहेत किंवा ज्यांचा संबंध हा लोकांशी येतो, सामान्य लोकांशी येतो, तिथे त्यांना मराठी मात्र बोलावं लागतं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही आपली राज्यभाषा आहे, त्याच्यामुळे मराठी ही खरं तर प्रत्येकाला आली पाहिजे. तो कोणीही असो, कुठल्याही भाषेतला असो, तो मराठी जरी असेल तरी त्यांना मराठी आली पाहिजे, कारण ही इथली राज्यभाषा आहे.
1: बरोबर.
0: आणि इथलं जे काही कामकाज आहे हे सगळं मराठी भाषेत चाललं पाहिजे, आणि तसा आपला कायदा पण आहे. त्याच्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जर तुम्ही गेला तर सरकारी कार्यालयांमध्ये मॅक्झिमम काम तुमचं हे मराठीमध्येच
1: चालतं.
0: फार कमी ठिकाणी जिथे केंद्रीय मंत्रालयाशी कनेक्टेड गोष्टी असतील तर त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतात. पण महाराष्ट्र शासनाचं जे काही आहे ते सगळं मराठीमधनं कारभार चालतो. तर त्यासाठी थोडस मला असं वाटतं की त्यातले जे काही शब्द आहे मराठी शासनाच्या व्यवहारातले जे शब्द आहेत तर ते शब्द सामान्य लोकांना सुद्धा माहिती होण्यासाठी असाही काहीतरी एखादा कोश असला पाहिजे की जे लोकांना समजेल की ह्याच्यात काय म्हटलेलं आहे. लोकांना कठीण त्यामुळे वाटतं कारण त्यातल्या शब्दांचा उकल त्यांना कधी कधी होत नाही, त्याचे अर्थ त्यांना समजत नाही. पण ते जर त्यांना माहिती असलं किंवा ते जर तुम्ही जर असा एखादा कोश जर उपलब्ध केला किंवा गव्हर्नमेंटच्या साईटवरती जर असे त्या शब्दांचे अर्थ दिलेले असले तर लोकांना ते शोधणं सोपं जाईल, ते माहिती करून घेणं सोपं जाईल.
1: आणि तुम्ही तर अभिनय क्षेत्रातले आहात त्यामुळे मला वाटतं मराठी साता समुद्रामुळे आपल्या बऱ्याचशा कलाकारांनी नेलेली आहे नाटकांच्या माध्यमातून.
0: नाटक आहे, सिनेमा आहे, खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या परदेशांमध्ये आहे. आणि विशेषतः परदेशांमधले सुद्धा मराठी लोक जी आहेत ना त्यांनी तिथे मराठी खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली. कारण एका ठिकाणी मराठी म्हणजे ती मुलं भले तिथे इंग्रजी माध्यमात किंवा त्यांच्या तिथल्या भाषेत शिकत असतील पण तिथे ते शनिवार रविवारी मुलांचे मराठीचे क्लासेस घेत, त्यांना मराठी शिकवलं जात. तर मला असं वाटतं ह्या लोकांमुळे परदेशांमध्ये मराठी जिवंत आहे, टिकून आहे. म्हणजे म्हणून ती आता ग्लोबल झाली आहे ना, ती त्या पद्धतीनेच झालेली आहे. एकतर ही सगळी माध्यम आपल्याकडे आहे मराठी भाषा पोहोचवण्यासाठी आणि तिथल्या तिथल्या लोकांचं पण खूप योगदान आहे परदेशातल्या की ते तिथे काही कार्यक्रम आयोजित करतात, एकत्र येऊन सण समारंभ आपले उत्सव जे असतात, संस्कृती जी आहे ती त्यांनी तिकडे जतन करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा जी आहे ही कधी लोप
1: पावणार नाही खरं. आणि जिथे इथे मराठी माणूस गेलाय तो आपला मराठी आपल्या सोबतच घेऊन गेलाय.
0: म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मॉरिशस मध्ये मागच्या वर्षी संमेलन झालं, आपलं साहित्य
1: संमेलन
0: तिकडे झालं. तर तिथे त्यांच्याकडे एम ए मराठीचा सब्जेक्ट आहे तिथे त्यांना.
1: वा.
0: ते मराठीमधून एम ए करू शकतात. विद्यापीठ तिथे आहे किंवा त्यांच्या विद्यापीठामध्ये आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्या ओरिजिनल कॉपीज त्यांच्याकडे तिथे आहे. मोठी गोष्ट आहे.
1: संमेलनांचाच विषय म्हणजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे. पूर्वी ज्या प्रकारे ज्या दर्जेदार संमेलनांसाठी आपण अगदी आसुसलेलो असायचो, जसं आपण दरवर्षी दिवाळी अंकांसाठी आसुसलेलो असतो तेव्हा संमेलन कधी होणार यासाठी आपण आसुसलेलो असायचो, तर आता तो दर्जा म्हणा किंवा त्या प्रकारचं संमेलन होत नाहीये, तर त्यामागे काय कारण असू शकेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो?
0: त्यामागे कारण तर बरीच आहेत अशी, पण काय ना की थोडस लोकांचं पण ज्या पद्धतीने लोक पूर्वी संमेलनाला जायची तर लोकांची पण अभिरुची तेवढी नाहीये की त्यांनी तिथे जावं आणि तिथे जाऊन आपण ऐकावं. कारण आता मला 2 दिवस सुट्टी घेऊन कसं जाणार, 3 दिवस सुट्टी घेऊन मी कसं जाणार, हा विचार लोकांचा एक तर खूप असतो. त्याच्यामुळे लोकांचा संपर्क फार कमी झालेला आहे संमेलनांची. जाणारे जे आहेत ते साहित्य किंवा साहित्यिकांनी आपल्यासारखे जे आहेत तेच जातात. आणि त्यातून पण कसं असतं की एकाच वेळेस ना बऱ्याच ठिकाणी तिथे कार्यक्रम सुरू असतात वेगवेगळ्या मंडपामध्ये, त्याच्यामुळे जो काही येणारा तिथे क्राऊड असतो ना तो सगळा विभागला याच्यासाठी, कारण त्याच्या आवडीचं जे आहे ते तो ऐकायला जातो. तर 3 ठिकाणी 3 गोष्टी चाललेल्या असतात. आणि कवी संमेलन असेल किंवा कवी कथा असेल तर तिथे पण खूप अहोरात्र तिथे सतत ते चालू असतं ना, त्याच्यामुळे लोक एवढं आता बघत नाहीत. आपण जर म्हणतोय एकीकडे की आता लोकांचा टाइम स्पॅन हा 30 सेकंदावरती आलेला, तर इतक्या सलग मी तिथे ते नाही ऐकू शकत.
1: परिसंवाद तेवढी काहीच
0: नाही, लोकांची तेवढी मानसिकता
1: राहिली नाही.
0: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या थोड्याशा त्या फॉर्मॅटमध्ये पण आपण काही छोटे छोटे बदल केले तर निश्चितच लोकांना अट्रॅक्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठे सार्वजनिक ग्रंथालय असतील किंवा त्यातले ग्रंथपाल असतील, त्यातले कर्मचारी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, ह्यांना कुठेही कनेक्ट केलं जातं आणि ते कनेक्ट न केल्यामुळे त्यांना तिथे जाण्यामध्ये तो इंटरेस्ट पण निर्माण झाला पाहिजे. त्यांना तिथे काहीतरी वाटलं पण पाहिजे जायला, आपल्याला इथे गेलं पाहिजे. कारण महाविद्यालयाची मुलं आता यांच्यासारखी जी मुलं आहेत तर या आता हा मास मीडियाचा विद्यार्थी आहे, तर मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच तर ते मास मीडिया शिकतात. मग त्यांना अशा पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज आपण का नाही घेऊ शकतो, साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये या मुलांना का नाही सहभागी घेतलं करू शकत. जर त्यांना सहभागी करून घेतलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल, इतर विद्यार्थी उत्सुकतेने येतील काय आपण जाऊन बघूया. किंवा ग्रंथालयांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर निश्चितच ग्रंथालयांशी कनेक्टेड लोक जे आहेत ते आपसुक त्याच्यामध्ये येतील. किंवा कुठल्याही परिसंवादामध्ये आजवर कुठल्याही ग्रंथपालाला घेतलेलं मला
1: दिसलं,
0: जे तुमचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवतात पण ग्रंथपालांना तुम्ही साहित्य त्या संमेलनामध्ये स्थानच
1: येत नाही, फक्त ग्रंथ दिंडी आणि प्रदर्शनामध्ये.
0: एक्झॅक्टली. पण ग्रंथपालाचं तेवढं काम नाही आहे.
1: नाही,
0: ग्रंथपालाचं काम त्याच्या पलीकडचं आहे. मग तेवढं त्याला रेकॉग्नायझेशन मिळत नाही.
1: बरं.
0: मग त्याच्यामुळे त्यांचाही ओढा नसतो जाण्यासाठी. खरं तर अनुदानातनं सुद्धा ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना संस्था पाठवू शकतात. पण ही सगळी अनास्था असल्यामुळे ना साहित्य संमेलनाला ती लोकही जात नाही किंवा गेले तरी पदाधिकारी जातात.
1: बरं.
0: असं बऱ्याचदा चित्रातून दिसत.
1: नक्कीच. एक थोडक्या स्वरूपात आपण या सगळ्या मराठीचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलात. मॅडम, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: प्रेक्षक हो, सोच या सेगमेंटमध्ये आज आपण मराठी काल आज उद्या या विषयावर थोडासा मार्गदर्शन घेतलं. आज आपल्या सोबत होत्या आपल्या पाहुण्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे मॅडम, आणि माझ्यासोबत होते आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुढच्या सेगमेंटमध्ये नवीन विषयासह भेटूया सोच या सेगमेंटमध्ये. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला, मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग.

अत्यंत आवडीचं आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगा.

नमस्कार। आज आषाढी एकादशी, संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील। माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असी आला। आपेगाव नेवासे अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो। ब्रह्मवृंद योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो। तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून जीवन अनुभूतीतून भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला। संत चांदेव यांच्या सहवासातून चांदेव 65 निर्माण झाली। अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले। मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो। ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही। फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात। सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे। इवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी। जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरूसमोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप। माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला। त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते। त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले। सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला। गगनापर्यंतच, गगनावर नाही। गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे। यात अहंकार कुठेही नाही। या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे। गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच। यात माऊलींचा नम्रभाव दिसतो। मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखवा देवी वरे विठ्ठले अर्पिला। विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन। हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे।
संत कबीर म्हणाले आहे, जीनी जीनी जीनी बिनी चदरिया, काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा, बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला

90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा सुंदर मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर येत आहे ना, चला तर मग. मित्रांनो, मराठी साहित्याप्रती आस्था ठेवणारे अशा काही विशेष व्यक्ती आहेत, ज्या सुंदर रचनांमार्फत त्यांची कला आणि साहित्याचा प्रवास करत असतात. असंच एक सुंदर उदाहरण मी आज या एपिसोडच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आपण आज जाणणार आहोत कवी शब्द सचिन यांच्याबद्दल. सचिन हे सध्या DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. 2006 पासून त्यांना कवितेची हळूहळू ओढ निर्माण झाली आणि बघता बघता त्यांचं साहित्य खूप प्रभावी बनत गेलं. त्यांची सहज सुंदर रचना आणि मनात अलवार घर करणारे त्या संवेदनशील रचना खरंच माणसाला मंत्रमुग्ध करून टाकतात. जीवनाचा खरा साधर्म सांगणारी त्यांची कलाकृती खरंच मनात घर करून जाते. आजचा हा विशेष एपिसोड शब्द सचिन यांच्या कवितांवर आधारित आहे. तर वळूयात एक सुंदर कविता शब्द सचिन लिखित. फार निरागस आहे वाटत तुझ्या आतले मूल किती, फार निरागस आहे वाटते तुझ्यातले मूल किती, अशी कुणाची पडली आहे तुझ्या मनावर भूल किती, तुझ्या चेहऱ्यावरती आहे महागातला मेकअप पण, तुझ्या चेहऱ्यावरती आहे महागातला मेकअप पण, तुझा चेहरा सुंदर करते कानातले डूल किती, आधी इतक्या सुखात होती, आधी इतक्या सुखात होती आईच्या पदराखाली, आधी इतक्या सुखात होती आईच्या पदराखाली, रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चूल काही, रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चूल किती, देवाच्या पायावर नाही नाही कुठला गंध तरी, देवाच्या पायावर नाही नाही कुठला गंध तरी, मनासारखे जगू पाहते राना मधली फूल किती, माहित असते चाळीशीच्या वळणावर धोका असतो, माहित आहे चाळीशीच्या वळणावर धोका असतो, तरी नेमके या वळणावर अडखळते पाऊल किती, दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे, दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे, दोघांनाही तरी जोडतो नात्यामधला पूल किती, काही म्हणजे काही न इतका साधा असूनही, काही म्हणजे काही नसते इतका साधा असूनही, एक चेहरा वाटतो असतो फार फार अनुकूल किती, एक चेहरा वाटत असतो फार फार फार फार अनुकूल किती. शब्द सचिन यांची हीच तर एक सुंदर खासियत आहे. सरळ भाषेमध्ये एक साध मनातला भाव मांडणारी ही कविता. कुठलीच अलंकाराची आभूषणे न चढवता मनातला जाणीवा आणि संवेद पानावर आणायच्या कशा, हे खरंच

छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रुपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण सचिन

होता म्हणजे शब्द सचिन यांच्या सुंदर कलाकृती ऐकत आहोत. तसं बघायला गेलं तर साध्या सरळ शब्दामध्ये हलक्या फुलक्या मनातल्या संवेदना पानांवर मांडण्याची जी कला शब्द सचिनची आहे ना, ती खरंच अद्भुत आहे. त्यांचे काही सुट्टे शेर मधला मी घेते तुमच्या समोर. या डोळ्यांचे त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जगण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जडण्यासाठी पुष्कळ असते. जरी भुरळ पडली डोळ्यांना, जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. एकच व्यक्ती मनासारखी, एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. जगण्यासाठी पुष्कळ असते. किती निरागस आणि सहज शब्दातून जीवनाचा साधर्म सांगणारी ही कविता खरंच मनात घर करते ना. असेच काही सुट्टे शेर आणखीन त्यांचे मी वाचून दाखवते. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. इतकी कविता या देहाच्या आत उतरली आहे. इतकी कविता या देहावर आत उतरली आहे. आत उतरली आहे. क्या बात है. म्हणजे कविता इतकी गहिरी त्यांच्या श्वासात आणि खरंच प्रत्येक स्पंदनात भिनलेली आहे ना. सुंदर सुंदर कवितेबद्दल एक सुंदर भाव मांडणाऱ्या ओळी होत्या. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत राहिले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत राहिले. घेतले होतेस तू समजून इतके की मला. घेतले होतेस तू समजून इतके की मला. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. संसार वाटत राहिले. किती सुंदर ओळी आहेत ना या. अगदी सहज सहज मनाचा भाव मांडणारी ही कविता. मनातला अलगूज समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण सांगतो आणि विचारांची उधळण करतो, हितगुज करतो, तेव्हा समजून येणारी व्यक्ती आपल्या सोबत असणं खरंच अत्यंत गरजेची आहे. आणि ती जेव्हा समजून घेते आणि तेव्हा निर्माण होणारा जो विश्वास असतो आणि जे नातं असतं त्याबद्दल ह्या सांगणारा होय. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. क्या बात है. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की. आहा. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की. कशी तुझी मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे. कशी तुझी मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे. क्या बात है. क्या बात है. एक आगळी वेगळी आणि एक वेगळ्या प्रकारे मांडणी केली खरं तर तरुण वर्गाला खरंच भावणारी ही कविता आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते. मला खूप आवडली. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की. कशी तुझे मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे. कसे भरू मी व्याज सखे.
शब्द सचिन यांच्या सुंदर ओळी मी आज तुम्हाला वाचून दाखवते. इथे जाऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांती नंतर आणखीन खूप साऱ्या सुंदर सुंदर रचना शब्द सचिन यांच्या आपण ऐकणार आहोत. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेतोय. खरं तर पुढची रचना ही अतिशय मनात अलवार घर करणारी आहे. जास्त वेळ न घेता मी वळते त्यांच्या सुंदर कवितेकडे. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही, जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. क्या बात है. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो, मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. क्या बात है. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. ही जखम आतली माझ्या मी इतकी जपली आहे. ही जखम आतली माझ्या मी इतकी जपली आहे. मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्याला नाही. मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्यावर नाही. हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर, हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर. नुसतीच आठवण येते कुठलाच शहारा नाही. नुसती आठवण येते कुठलाच शहारा नाही. कुठलाच शहारा नाही. दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो, दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो. पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धाका नाही. पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धागा नाही. घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा, घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा. मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही. मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही. या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे. या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे. या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही. या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही. कसलाच पुरावा नाही. कवी सचिन सुतार लिखित ही सुंदर रचना आपण ऐकलेली आहे. जीवनाचा साधर्म सांगणारी ही एक सुंदर गजल. गजलेची खरी एक खासियत आहे की प्रत्येक दोन ओळीमध्ये ही वेगवेगळी कविता असते. एक स्वतंत्र त्यातलं जग असतं. या प्रत्येक दोन दोन ओळीमध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या सप्तरंगी छटा शब्द सचिन मांडताना आपल्याला दिसतात. जिथे संवेदना आहे, प्रेम आहे, विचार आहेत, तत्वज्ञान आहे, आयुष्याचा भावार्थ आहे आणि खूप सारं प्रेम आहे. या सुंदर गजलेनंतर वळूयात एक छोट्याशा ब्रेक साठी. ब्रेक नंतर आणखीन कवितांचा आपण आस्वाद घेणारच आहोत. वळूयात एक छोट्याशा ब्रेक साठी.

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आरजे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंट मध्ये जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा नजराणाचा आस्वाद घेतोय. कवी सचिन यांची एक सुंदर आणि हलकी फुलकी कविता आता मी तुम्हाला वाचून दाखवते. ही कविता वाचताना एक वेगळाच नाद आणि तरंग उठणार आहे तिची मजा आता लुटूया आपण. तू गंध तू वारा तू चंद्र तू तारा तू गंध तू वारा तू चंद्र तू तारा तू मोगरा तू जाई तू फुलांचा पसारा तू ताण तू बेभान तू जुणे पिंपळपान तू भान तू बेभान तू जुणे पिंपळपान तू गळा तू भाव तूच सुरे लतान तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी तू स्वप्न तू निद्रा तू झोपे मधली राणी. क्या बात है. पुन्हा एकदा हे वाक्य घेते. तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी तू स्वप्न तू निद्रा तू झोपे मधली राणी तू मोहक तू मधाळ तू शर्करेची गोडी. आहा तू मोहक तू मधाळ तू शर्करेची गोडी तू नदी तू लाट तू तरंगणारी डोही तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंता तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंता तू जीवन तू सौख्य तू आरंभ तू अंत तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंत तू जीवन तू सौख्य तू आरंभ तू अंत तू आरंभ तू अंत. क्या बात है. एका व्यक्ती प्रति असलेली भावना आणि तिच्या प्रति वाहिलेली ही शब्दांची उधळण किती समृद्ध करणारी आहे ना. खरंच खूप सुंदर कविता शब्द सचिन यांची. आणखीन एक मी सुंदर रचना त्यांची तुमच्या समोर मांडून दाखवते. विठ्ठला प्रति वाहिलेल्या ह्या सुंदर ओळी आहेत. आस लागली या देहाला आस लागली या देहाला पायांमध्ये गती सारखी नीर तरळले डोळ्यांमध्ये डोळ्यां देखत निघे पालखी काना मधले मीन बोलके काना मधले मीन बोलके किती भाग्य हे आम्हा लाभले मिटला होता दोन पापण्या मिटला होता दोन पापण्या ओठांवरती मौन सांडले सुवर्ण मोती गळ्यात होते सुवर्ण मोती गळ्यात होते चंदन होते भाळावरती डोळ्यांमधले स्वप्न रंजले पाय थिरकले टाळावरती कंठ दाटला कडा झिरपल्या टिळा पाहुणे काळा काळा चेहऱ्यावरती आसुसले पण गळ्यात हासला तुळशी माळा किती झुंपला फुगड्या बेड्या किती झुंपला फुगड्या वेड्या किती झुंपला फुगड्या वेड्या किती टाळ अण गाजा वाजा देह झाहला फुलासारखा देह झाहला फुलासारखा उभा पाहुणी विठ्ठल माझा उभा पाहुणी विठ्ठल माझा उभा पाहुणी विठ्ठल माझा. कवी सचिन सुतार लिखित.

विठ्ठलाप्रती वाहिलेल्या या सुंदर ओळी खरंच किती सुंदर आणि निरागस आहेत ना. एपिसोडच्या या टप्प्यावर आपण घेऊया एक सुंदर विश्रांती. विश्रांतीनंतर आपण आणखीन सुंदर रचना ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा विश्रांती.

वेलकम बॅक. छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आरजी रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज शब्द सचिन लिखित सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकलेला आहे आणि कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आपण ऐकणार आहोत शब्द सचिन लिखित एक सुंदर कविता. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवे तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हव्या तर तळ हातावर उघडत राहू प्राण जरा. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवा तर तळ हातावर उघडत राहू प्राण जरा. किती लांबसर वाटा आणिक किती लांबवर गाव तुझे, किती लांबसर वाटा आणिक किती लांबसर गाव तुझे. सांग कसे मी जोडून पाहू, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, नावा मागे नाव तुझे. असा हा सुंदर कवितांचा गाभारा आज शब्द सचिन यांच्या सुंदर रचनांनी भरलेला होता. खरंच वेळ कशी निघून गेली कळलंच नाही. या एका एका रचनेनी मला खरंच वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात घर केलं असेल. किती हळव्या आणि साध्या सरळ भाषेतल्या अलंकाराचे वर्ख न चढवता शब्द सचिन खूप सुंदर आपल्या समोर जाणीवांची उधळण करत असतात या कवितांच्या माध्यमातून. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कवितांसह शब्द फुलांची पखरण घेऊन फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. तर श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत रहा, जगत रहा सुंदर आयुष्य.

नमस्कार मंडळी, आचार्य वँटी एफएम वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आजच्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊन का ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग

ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही दिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडूनंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत, जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार.

महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागले. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करवतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात, पिवळा गालिचा अंथरलाय असा आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात, गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं, पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत, पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रान फुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाही त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रान भेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात. मंडळी, आपण या रान फुलाविषयी आपण बोलतो आहोत, या रान फुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रान फुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊया. नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रान फुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना, अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलत भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलत भरूनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरुणी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरुणी आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरून आले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाड राने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरवनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पांधापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची, कवितेतुनी माझी या भाव येती तसा प्राण होऊ नये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता
खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लव ढगात, पावसा पावसा लव ढगात, साग फुलांची कशीदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरुन न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा,
असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा। कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता। याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी। पुढची कविता आहे गदिमा यांची। माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार। तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात। पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप। अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत। धारा वर्षता करून, धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी, आवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी, आवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी। प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक वाटते, याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधून नक्की आला असेल। पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं। जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो, कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो। त्यामुळे प्रत्येक सरीसोबत, प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात, सुचतात आणि करण्याची इच्छा होते, कारण हा ऋतूच असा आहे। मंडळी, आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो। सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो, त्याच्यानंतर बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला। आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते। मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या। भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये। तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत। नमस्कार।

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ऑन रेडिओ मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपल्याला मेजवानी असते की लहान मुलांच्या बोधकथा आणि छान छान कविता गाणी ऐकण्याची आपल्याला एक पर्वणी असते, आणि ही पर्वणी आपल्याला मिळते ती पूनम राणे मॅडम यांच्याकडून. तर पूनम राणेंना मी सुरुवातीलाच आभार त्यांचे व्यक्त करते. छान पिढी घडवत आहेत त्या, सुंदर मुलांना वाचन कसं करावं किंवा कुठली पुस्तकं वाचावीत त्याच्याकडनं छान छान बोधकथा त्या स्वतः लिहून घेत आहेत, आणि त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानिमित्त आपण पूनम राणे मॅडम यांची मुलाखतही घेतली होती. फक्त ग्रंथपाल हेच कार्य न करतात, या कार्यासोबतच त्या मुलांना घडवण्याचं एक उत्तम वाचक, एक उत्तम लेखक घडवण्याचं महत्त्वाचं काम त्या करत आहेत. तर पूनम राणे मॅडम आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनची मुलं माझ्यासोबत आहेत आणि बोधकथा आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. तर आज आपल्यासोबत श्रद्धा मने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे ह्या आपल्याला बोधकथा सांगणार आहेत. तुमच्या दोघींचंही स्वागत आहे. आणि मी आता तुमची रजा घेणार आहे, कारण आपल्याला निवेदक मैत्रीण पण आहे आणि ती या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे.
1: नमस्कार, मी श्रद्धा माने, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतून आम्ही सारखेच आचार्य 90 FM येतच असतो. तर आज आम्ही पुन्हा एकदा एक कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तर आज आम्ही तुमच्या समोर बोधकथा सादर करणार आहोत. तर आज आपल्या समोर सर्वप्रथम आहे साक्षी गावडे, ही तिथीची बोधकथा सादर करेल.
0: छान कथा, आणि ती म्हणजे त्यांनी पाठ केलेली आहे आणि म्हणजे समजून घेतली आहे आधी कथा आणि मग ती तुमच्यासमोर सादर केली आहे. मला वाटतं तुम्हालाही नक्कीच आवडली असेल.
1: धन्यवाद साक्षी, तू खूप छान अशी आम्हाला गोष्ट सांगितली. श्रोते हो, नक्कीच टीचरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल. ह्याच्यातून आपल्याला खूप छान असा बोध मिळाला. खरंच आयुष्य खूप खडतर आहे. याच्यातून आपल्याला इतिहासात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक आपल्या गुरु आपले कसे शिकवत होते याच्यावरून काय काय ज्ञान भेटते हे आपल्याला समजले. धन्यवाद साक्षी. यानंतर आपल्यासमोर येत आहे अनुष्का बरखडे.

0: तर आता अनुष्का बरखडे ही आपल्याला बोधकथा सादर करते. अनुष्का, सांग बरं तुझी कथा.
1: माझ्या कथेचे नाव आहे मैत्री. त्यांची लेखिका आहे आपल्या पूनम राणे मॅडम. तर मैत्री, नुकतीच शाळा सुरू झाली. रोज वर्गावर्गातून होणारी प्रार्थना, मैदानात होणारी प्रार्थना आज वर्गावर्गातून होणार होती. कारण सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुळीच विद्यार्थ्यांचे लक्ष हे प्रार्थनेकडे नव्हते. सर्वांना असे वाटत होते की आपण पावसात जाऊन भिजावे. सर्व विद्यार्थ्यांना पावसात भिजायची खूप आवड असते. तसेच आज शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही सर्वांना वाटायचे की आपणही पावसात जाऊन भिजावे. परंतु वर्गात शिक्षक असल्यामुळे कोणीही विद्यार्थी तो धाडस करू शकत नव्हता. इतक्यात वर्गात मुख्याध्यापक साठे सर आले. सरांनी वर्गात येऊन सर्वांना सूचना दिल्या की रोज मुलांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे, स्वच्छ गणवेश घालणे, केस कापणे अशा छोट्या मोठ्या सूचना तर देतच होते. सरांनी सांगितलं की आपल्याला येत्या 2-4 दिवसातच विद्यार्थी सभेचे आयोजन करायचे आहे. आपल्याला आपल्या शाळेसाठी मुख्यमंत्री निवडायचा आहे. असे म्हणतात सर्व विद्यार्थी आपापसात चर्चा करू लागले. मी स्वच्छता मंत्री होणार, मी शिस्त मंत्री होणार, असे प्रत्येक जण आपापसात विचार करत होते. इयत्ता 10वीच्या वर्गात मुग्धा या विद्यार्थीने नवीनच प्रवेश घेतला होता. मुग्धा अगदी सालस, नम्र व मितभाषी, मन मिळाऊ सर्व शिक्षक. तिने 8 दिवसातच सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी झाली. मुग्धाने देखील ठरवलेली की आपणही मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नोंदवायचे. तसेच शाळेत सारिका नावाची अशीच एक सेम मन मिळाऊ, मितभाषी, नम्र, सालस, गुणी विद्यार्थिनी होती. सारिका आणि मुग्धाची नेमकीच घट्ट मैत्री जमली होती. सारिकाने विचार केला की आपण यावर्षी मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नाही द्यायचे. आपली मैत्री सारिका हिचे शेवटचे आणि सुरुवातीचे नवीनच वर्ष आहे, तर आपण तिला मुख्यमंत्री बनवायचे. पण सर्व विद्यार्थ्यांना असे वाटायचे की आपल्या शाळेची मुख्यमंत्री ही सारिकाच व्हावी. परंतु सारिकाने मुग्धाला आपले नाव देण्यासाठी भाग पाडले, संधी देण्यासाठी भाग पाडले. म्हणून मुग्धाने देखील आपले नाव नोंदवले. परंतु 9वीच्या 2 विद्यार्थ्यांचे देखील त्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नाव नोंदवलेले होते. परंतु त्यानंतर मुग्धाने आपले नाव नोंदवल्याच्या नंतर वर्गावर्गात जाऊन प्रचार करण्यासाठी सारिकाने मुग्धाला खूप मदत केली. आणि अखेरकार तो दिवस आला, तो म्हणजे मतदान दिवस. मतदाना दिवशी मुग्धा ही शाळेची मुख्यमंत्री म्हणून निवडून देखील आली. सर्व शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. सर्वांनी मुग्धाला अनेक प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी भाषणं केली. त्यानंतर मुग्धाची वेळ आली भाषण करण्याची. मुग्धाने आपल्या भाषणांमध्ये सारिकाने तिला कसं मदत केली, सारिकासारखी मैत्रीण सर्वांना असावी असे आपल्या भाषणात पटवून दिले. त्यानंतर जेव्हा सारिकाला भाषण करण्याची संधी मिळाली तेव्हा सारिका म्हणाली, माझे मत इतकेच होते की आपली मैत्रीण मुग्धा ही आपल्या शाळेत नवीनच आली आहे. ती देखील माझ्यासारखी हुशार, सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारी, सर्व स्पर्धा गाजवणारी आहे. तर आपण देखील तिला एक संधी द्यायलाच हवी. आणि माझ्या मैत्रिणीने त्या संधीचं सोनं केलं. या निमित्त मलाही तिचे खूप खूप कौतुक वाटते. आणि शेवटी इतकंच सांगेल की मैत्री असावी अशी तर मुग्ध आणि सारिका जशी.
0: वा वा, ओके, ग्रेट. धन्यवाद अनुष्का, खूप छान गोष्ट होती तुझी. आमच्या राणे डीचं प्रत्येक वेळी गोष्ट चांगलीच लिहितात आणि त्याच्यातून आम्हाला योग्य तो बोध नेहमी मिळतच असतो. तो आमच्या जीवनात अंमलात आणण्याचा पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अशी मैत्री आयुष्यात भेटणं म्हणजे खरंच नशीबवान असेल ती सुद्धा. आणि आम्हाला पण असे फ्रेंड्स भेटल्यात म्हणून आम्ही पण नशीबवान आहोत. धन्यवाद अनुष्का, खूप छान अशी गोष्ट सांगितली. तुम्हाला पण ही गोष्ट नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं. यानंतर आपल्या समोर येत आहे सृष्टी गावडे.

0: माझं नाव सृष्टी आहे.
1: सृष्टी, मला तुझी गोष्ट खरंच खूप आवडली, खूप छान लिहिलं होतं. तर एकदा काय झालं असं म्हणलं होती, सगळ्यांचा माना डोकवतात आणि बघतात की काय झालं काय झालं. तर गोष्टीमध्ये हीच गोष्ट खूप महत्त्वाची असते. आयुष्य आहे म्हटलं होती, कष्ट तर करावे लागणारच. तर आता माझी पण गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझी स्वरचित गोष्टी आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे मच्छराचे रक्त. एकदा काय झालं असं फिरत फिरत आता आपण मुंबईकडे आलेलो आहोत आणि मुंबईत आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये कसे लोक राहतात. जी लोक मिडल क्लास फॅमिली असते ती गटरामध्ये म्हणजे चाईचा पुढे चाई असतात त्याच्यामध्ये राहतात. तर तिथे सगळ्या मम्मी लोक कपडे धुवत असतात, एक भांडी घासत असते, तर ते सगळं पाणी पुढे जे गटर वाहत असतं त्याच्यातून जात असतं. तर त्याच्यामधून जे तयार होतात डास. तर एकदा काय झालं, एक मीना नावाची मुलगी तिच्या गॅलरीमध्ये अभ्यास करत होती. एक मच्छर आला आणि तिच्या हातावरती बसला आणि तिला इतकं जोरात चावलं की ती जोरात ओरडली आई ग. ह्याच्यानंतर तिची मम्मी तिला बोलली, बोल ना मीना काय झालं. तर तो मच्छर बोलला, बाई किती ओरडतेस तू. तेव्हा ती मीना तिला बोलते, तुझं काय रे, मी चांगली उद्या आचार्य 90 FM जाणार आहे, मला तिथे जाऊन त्या गोष्ट सांगायची आहे आणि तू येऊन इथे मला चावतोस, आता मला तू गोष्ट सांग. तो बोलतो, मी कशी सांगणार, तूच शाळेत जाते, मी थोडी शाळेत जातो. तर ती बोलते, ठीक आहे थांब जरा 2 मिनटं. मग ती विचार करते आणि त्याला प्रश्न विचारते, बघ ना मच्छर कसं असतं ना, देवाने तुला कसं बनवलं आणि मला कसं बनवलं आहे. माझं जर रक्त ए पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण बी पॉझिटिव्ह किंवा ए प्लस पॉझिटिव्ह ए मायनस पॉझिटिव्ह असं वेगवेगळी रक्त टाकली तर नक्कीच माझ्या किडन्या फेल होतील, मला ताप येईल, सर्दी, खोकला, थोडक्यात काय होईल तर आपल्याला आपला प्राणही गमावा लागू शकतो. पण बघ मच्छर, तू माझं आज रक्त पिलंस तर माझं रक्त ए पॉझिटिव्ह आहे, उद्या तू माझ्या घरच्यांचं रक्त पिशील, पण त्यांचं तर रक्त वेगळंच आहे ना, मग ते सगळं रक्त जर तुझ्या पोटामध्ये गेलं तर तू कसं काय नाही मरत, तू कसं आमच्या साथून मरतो. तेव्हा मच्छर तिला म्हणतो की देवाने जसं तुला वेगळं बनवलंय तसंच आम्हाला सुद्धा वेगळं बनवलंय, त्याच्यामुळे कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, जी योग्य वेळ येते त्या योग्य वेळेला सामोरे जावा. म्हणून म्हणतात ना, जिओ तो भरपल ऐसे जिओ जैसे कि आखरी हो.
0: वा
1: धन्यवाद.
0: वा वा खूप छान. तर प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना बोधकथा या सगळ्या आवडल्या असतील. आज आपल्या सोबत होत्या श्रद्धा माने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे, या सगळ्या पूनम राणे मॅडम यांच्या विद्यार्थिनी आहेत, तसंच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य केलं ते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांनी. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते, विशेषतः ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे विशेष आभार. आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्की कळवायला विसरू नका. मी आरजे तेजस्विनी या बोधकथांच्या भागात आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी राजवाडा उभा राहतो, कधी एखादं गाव तयार होतं, कधी पोलीस स्टेशन, कधी मंदिर, कधी न्यायालय आणि कधी एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण वेगळं जग तयार होतं. हे ठिकाण म्हणजे मुंबईची फिल्म सिटी. मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात वसलेले दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच आपली प्रसिद्ध फिल्म सिटी. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही विचाराल फिल्म सिटी म्हणजे नेमकं काय? तर फिल्म सिटी म्हणजे फक्त एक स्टुडिओ नाही, ही एक अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखी दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता, म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता. मुंबई आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास खूप जुना आहे. 1896 मध्ये मुंबईत लुमियर बंधूच्या चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि भारतातील सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासात मुंबईने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मुक चित्रपट निर्माण केला. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. आणि म्हणूनच 2001 मध्ये फिल्म सिटीला त्यांचे नाव देण्यात आले, दादासाहेब फाळके चित्रनगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना. ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलांचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होत. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास. एखाद्या दृश्यात तुम्हाला वाटतं वा किती सुंदर गाव आहे हे, पण कदाचित ते खरं गाव नसतं, ते फिल्म सिटीमध्ये उभारलेला सेट असू शकतो. तुम्हाला एखादा सुंदर राजवाडा दिसतो, तो खरोखरचा राजवाडा असेलच असं नाही. एखादं पोलीस स्टेशन दिसतं, ते प्रत्यक्ष पोलीस स्टेशन नसेलही.
एखादं मंदिर दिसतं, एखादा बाजार दिसतो, एखादा रस्ता दिसतो. हे सगळं कॅमेऱ्यासाठी तयार केलेलं एक सुंदर जग असू शकतं. आणि म्हणूनच फिल्म सिटी म्हणजे फक्त जागा नाही, ती कल्पनाशक्तीला वास्तवात आणण्याची कला आहे. आज फिल्म सिटीमध्ये इनडोअर स्टुडिओ बरोबरच अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगरदऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन, लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साऊंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना नेमकी कशी झाली, दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे, 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुख्य चित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना. 1913 त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मूक चित्रपट तयार केला. आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते, तंत्रज्ञान मर्यादित होतं, आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली. त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टी हळूहळू वाढत गेली. मुख चित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीत प्रधान चित्रपट आले, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपट सृष्टीने मोठी झेप घेतली. विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळख झाली मायानगरी. कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकतं. चित्रपट सृष्टी वाढत गेली, पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते. निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे. म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली. याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली. 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली. सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1-7 उभारण्यात आले
आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. मुंबईसारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दृश्य निर्माण करण्याची संधी होती. आज आपण फिल्म सिटीमध्ये गेलो तर आपल्याला जंगलासारखं वातावरण दिसू शकतो, रस्ते दिसू शकतात, तलाव दिसू शकतो, मोकळी मैदान दिसू शकतात आणि विविध प्रकारचे सेट्स पाहायला मिळतात. म्हणूनच दिग्दर्शकाला आपल्या कथेप्रमाणे वातावरण तयार करणे सोपे जाते. इथे एका दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेऊ शकता. समजा एखाद्या चित्रपटाची कथा एखाद्या छोट्या गावात घडते तर त्या गावासाठी वेगळा सेट तयार केला जाऊ शकतो. दुसऱ्या चित्रपटाची कथा मोठ्या शहरात घडते तर त्यासाठी वेगळं वातावरण उभं केलं जाऊ शकतं. कुठे पोलीस स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा तर कुठे एखादं मोठं घर. कॅमेऱ्यासमोर ते खरं वाटतं, पण कॅमेऱ्याच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं. आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो. कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं, मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते. दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो. कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो. म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते. 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले. यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा. मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि आता OTT डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे, कारण इथे हजारो कलाकारांनी स्वप्न पाहिलं आहे, अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे, अनेक तंत्रज्ञानाने आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोहोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटस रोपट काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर आणि शेकडो मेहनती हात. फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया. सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते. आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते. शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं. कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो. आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने दिसेलच असं नाही. म्हणूनच सिनेमात कॅमेरामॅनचं काम अत्यंत महत्वाचं आहे की कॅमेरा कुठे ठेवायचा, कलाकाराचा क्लोजअप घ्यायचा की पूर्ण दृश्य घ्यायचे, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हलवायचा, दृश्यात कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेत आधी आली पाहिजे हे सगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठरवतात. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की लेखक कथा लिहितो, पण कॅमेरा ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत धरते. आपल्याला वाटतं एवढे दिवे कशाला, पण सिनेमात प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे. एका सीनमध्ये आनंद दाखवायचा असेल तर प्रकाश वेगळा असू शकतो, रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो, भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते. म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम. आता आपल्या आवडत्या कलाकारांकडे पहा. राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो, पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश, गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असे असावे लागते. हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध, कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं. म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे, खरा खुरा वाडा आता कुठून आणणार, किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही. सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेरा समोर एक पूर्ण जग तयार होते. आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं. हेच तर खरं सिनेमाची जादू आहे.
इथे इनडोअर स्टुडिओबरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात. हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात. कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखादा जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो. कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते. आपण कलाकारांचा संवाद ऐकतो पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते. म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते. कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार, कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार, प्रॉप्स कोण सांभाळणार, सेटवर व्यवस्था कोण करणार, वेळापत्रक कोण सांभाळणार, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात, पडदा उजळतो आणि आपल्या समोर सुरू होते एक नवीन दुनिया. दिग्दर्शकाची कल्पना, कॅमेरामॅनची नजर, लाईटिंग टीमचा प्रकाश, मेकअप आर्टिस्टची कला, सेट डिझायनरची कल्पकता, साऊंड टीपचा आवाज, एडिटरची नजर आणि शेकडो हातांची मेहनत, या सगळ्यांच्या संगमातून तयार होतो सिनेमा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा. कारण कलाकार कथा साकारतो पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

सारेगामा कागद डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

सगळ्याच्या मध्यभागी अभिमानाने उभी आहे एक भव्य कमान, ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईला अनेक नावांनी ओळखले जाते, स्वप्नांची नगरी, मायानगरी, आर्थिक राजधानी. पण या शहराची खरी ओळख जर एका वास्तूमध्ये असेल आणि ती शोधायची असेल तर ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात, पण त्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत एक ठिकाण हमखास असतं, गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर पहिल्यांदा ती कमान पाहिल्यावर तुमच्या मनात काय आलं होतं? आणि जर अजून गेला नसाल तर आज माझ्या शब्दामधूनच आपण तिथे फिरून येऊ. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे नेमके काय? गेटवे म्हणजे प्रवेशद्वार. पण हा फक्त दगडांचा दरवाजा नाही, हे भारताच्या इतिहासाचे प्रवेशद्वार आहे, मुंबईच्या संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे आणि स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारे एक अमूल्य असे स्मारक आहे. समुद्रमार्ग जेव्हा पूर्वी लोक मुंबईत येत असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम दिसायची ही भव्य कमान. 100 वर्षापूर्वी एक मोठे जहाज समुद्रातून मुंबईकडे येत आहे. प्रवासी डेकवर उभे आहेत. हळूहळू त्यांना दूरवर ही कमान दिसते आणि त्यांच्या मनात पहिला विचार आला, वा किती सुंदर शहर आहे. आज विमानाने मुंबईत येतो, पण त्या काळी समुद्र मार्ग येणाऱ्यांसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे स्वागतद्वार होते. आजची मुंबई पूर्वी 7 बेटांचा समूह होती. हळूहळू ही बेटं जोडली गेली, व्यापार वाढला, बंदर विकसित झाले आणि मुंबई जगातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक बनली. मुंबईने अनेक चढउतार पाहिले, ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्य पाहिले, औद्योगिक क्रांती पाहिली आणि आजही ही नगरी लाखो स्वप्नांना आधार देते. या सगळ्यांचे साक्षीदार म्हणून गेटवे ऑफ इंडिया आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही भव्य वास्तू उभी आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल, समोर गेटवे ऑफ इंडिया. हा नजारा पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. सकाळच्या कवळ्या उन्हात गेटवेचं सौंदर्य वेगळंच असतं आणि रात्री रोषणाईमध्ये तर जणू एखाद्या चित्रात उभं असल्याचा भास होतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं ठिकाण नाही तर ते एक अनुभवायचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे उभं राहिल्यानंतर समुद्रांच्या लाटा सांगतात इतिहास अजून जिवंत आहे. तिथली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक झुळूक एक कथा सांगते, इतिहासाची, स्वातंत्र्याची आणि मुंबईच्या प्रवासाची. काही वास्तू या फक्त दगडांनी बनलेल्या नसतात, त्या आठवणींनी बनलेल्या असतात. गेटवे ऑफ इंडिया ही त्यापैकीच एक. आज लाखो लोक तिथे सेल्फी काढतात, पण त्या दगडांनी 100 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तो भारताच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांची मुंबई भेट, अपोलो बंदरचा इतिहास आणि गेटवेच्या उभारणीमागची रंजक कथा, हे सगळं आपण आता पुढच्या भागात बघतोय. मागच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य आणि त्याचे महत्व जाणून घेतले, पण आता मनात एक प्रश्न येतो की इतकी भव्य कमान नेमकी का बांधण्यात आली? चला आजपासून जवळजवळ 115 वर्ष आपण मागे जाऊया. सन 1911, इतिहासातील एक महत्वाचे वर्ष. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी इंग्लंडचे राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी भारताच्या दौऱ्यावर आले.

अभियंते, शिल्पकार या सगळ्यांच्या अथक मेहनतीतून हळूहळू ही कमान आकाराला येऊ लागली. आजकाल एखादी इमारत 2 ते 3 वर्षांमध्ये तयार होते, पण गेटवे ऑफ इंडिया पूर्ण व्हायला 13 वर्ष लागले. 1911 मध्ये सुरुवात आणि 1924 मध्ये बांधकाम पूर्ण झाले, तेव्हा त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आले. कल्पना करा, 13 वर्ष एकच स्वप्न, एकच उद्दिष्ट आणि अखेर समुद्र किनारी उभे राहिलेले हे अप्रतिम असे स्मारक. आता ज्या ठिकाणी गेटवे ऑफ उभ्या आहे त्या जागेला पूर्वी अपोलो बंदर असे म्हणत. ही मुंबईतील सर्वात गजबजलेली बंदरांपैकी एक होती. मोठी जहाजे इथे यायची, व्यापारी उतरायचे, परदेशी अधिकारी इथे येत असत, म्हणून ह्या जागेला आधीपासूनच ऐतिहासिक असे महत्व होते आणि म्हणूनच गेटवेसाठी हाच परिसर निवडण्यात आला. श्रणबा डोळे मिटा. समुद्रातून एक मोठे जहाज मुंबईच्या दिशेने येते. जहाजावरचे प्रवासी भारतात पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यांना सर्वात आधी दिसते समुद्राच्या किनारी उभी असलेली ही भव्य कमान. तो क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला असेल, म्हणूनच या स्मारकाला नाव दिले गेले गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. त्या काळी भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या अनेकांसाठी मुंबई म्हणजे भारत आणि गेटवे म्हणजे त्या भारतात प्रवेश करण्याचे स्वागत द्वार. आज आपण विमानाने येतो, रेल्वेने येतो, रस्त्याने येतो, पण त्या काळात समुद्र हा सर्वात मोठा एकच मार्ग होता. कधी कधी एखादी वास्तू का बांधली गेली यापेक्षा तिने नंतर काय पाहिले हे जास्त महत्वाचे असते. गेटवे ऑफ इंडियाने ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्याचा आनंद पाहिला आणि आजचा आधुनिक भारतही पाहिला. म्हणूनच ही कमान फक्त इतिहास नाही तर काळाचा साक्षीदार देखील आहे. आपण जाणून घेतलं की गेटवे ऑफ इंडिया का बांधले, त्यामागची खरी कथा काय होती आणि अपोलो बंदराचे महत्व काय होते. आता आपण पाहणार आहोत की गेटवे ऑफ इंडियाची वास्तुकला, कोणते दगड वापरले गेले आणि वास्तुविशारद कोण होते. कल्पना करा, तुम्ही अपोलो बंदरावर उभ्या आहात, समोर समुद्र, समुद्राच्या वाऱ्याची हलकी झुळूक आणि तुमच्या समोर 26 मीटर उंचीची भव्य कमान. तुम्ही जितके जवळ जाल तितके तिचं सौंदर्य वाढत जातं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक कमान जणू काही एक इतिहास बोलून जातो. आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेटवे ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती घेत होतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची सुमारे 26 मीटर म्हणजेच जवळपास 85 फूट आहे. आजूबाजूच्या इमारती असूनही ही कमान लगेच नजरेत भरते. दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजांनाही ती सहज दिसायची. म्हणूनच ती केवळ स्मारक नव्हती तर दिशादर्शकही होती. आज आपण कॉन्क्रीट, स्टील आणि काचांच्या इमारती पाहतो, पण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला पिवळसर बेसॉल्ट दगड आणि मजबूत कॉन्क्रीटचा वापर करून हे दगड इतके टिकाऊ आहेत की 100 वर्षांहूनही अधिक काळ समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा, पावसाचा आणि उन्हाचा सामना करूनही गेटवे आजही दिमाकात उभा आहे. या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटिट यांनी केली. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली, पण गेटवे ऑफ इंडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम मानले गेले. इंडो म्हणजे भारतीय, सार सैनिक म्हणजे इस्लामी आणि पाश्चात्य शैलीचा प्रभाव, म्हणजेच या एका स्मारकात भारतीय, मुस्लिम आणि युरोपीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया फक्त सुंदर नाही तर तो भारताच्या विविधतेचेही प्रतीक आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की कमानीच्या कडांवर सुंदर नक्षीकाम आहे, वर छोट्या घुमटांची रचना आहे. दगडावरची कलाकुसर इतकी सुंदर आहे की आजही अनेक वास्तुविशारद विद्यार्थ्यांना हे स्मारक अभ्यासासाठी दाखवले जाते. तुम्ही कधी विचार केलाय का की गेटवे ऑफ इंडिया शहराकडे न पाहता समुद्राकडे का उभा आहे? कारण त्या काळात भारतात येणारा मुख्य मार्ग समुद्र होता. जेव्हा एखादं जहाज मुंबईच्या दिशेने यायचं तेव्हा सर्वप्रथम ही कमांड दिसायची. जणू ती म्हणायची की भारतात तुमचे स्वागत आहे. गेटवे ऑफ इंडिया दिवसाच्या प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो. सकाळच्या वेळी शांत, प्रसन्न आणि धुक्याच्या हलक्या पडद्यात लपलेला असतो. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात त्याचे दगड सोनेरी झळाळी देतात आणि रात्री रोषणाईमध्ये तो जणू एखाद्या राजवाड्यासारखा भासतो. म्हणूनच अनेक छायाचित्रकार तिथे वेगवेगळ्या वेळेला जाऊन फोटो काढतात. जर तुम्हाला गेटवेचा संपूर्ण फोटो घ्यायचा असेल तर थोडे मागे जाऊन उभे राहा. एका फ्रेममध्ये गेटवे, ताजमहल पॅलेस आणि समुद्र हा फोटो आयुष्यभराची आठवण देतो. दगड जिवंत नसतात पण काही दगड इतिहास जपतात. गेटवे ऑफ इंडियाचा प्रत्येक दगड एखाद्या सैनिकाची पावले, एखाद्या पर्यटकांचे हसू, एखाद्या मुलाचा आनंद आणि एखाद्या छायाचित्रकाराचे स्वप्न जपून ठेवतो. आज आपण गेटवे ऑफ इंडियाची रचना, त्याची उंची, वापरलेले दगड, वास्तुशैली आणि त्याचं अप्रतिम असे सौंदर्य जाणून घेतले. आता आपण एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद इतिहास हे पाहणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याशी गेटवे ऑफ इंडियाचा काय संबंध आहे? शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवेमधून भारतातून कसे निघून गेले हे आता आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण मुख्य म्हणजे मुक्त भारतात श्वास घेतो, पण एक काळ असा होता की जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता. सुमारे 200 वर्ष भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. या काळात अनेक भारतीयांनी अन्याय सहन केला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला सगळ्यांनी संघर्ष केला, पण त्यांनी हार मानली नाही. आपण जे स्वातंत्र्य आज अनुभवतो ते सहज मिळालेले नाही, तर हजारो क्रांतिकारकांनी ते बलिदान दिले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना भारतात स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांना मनापासून वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 तो दिवस ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. 15 ऑगस्ट 1947
भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद उत्सव साजरा झाला. तिरंगा अभिमानाने फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजून एक ऐतिहासिक क्षण बाकी होता. 28 फेब्रुवारी 1948 इतिहासाचा दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनीच 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियामधून जहाजावर चढली आणि भारत सोडून निघून गेली. क्षणभर कल्पना करा. शेकडो भारतीय किनाऱ्यावर उभे आहेत. समुद्र शांत आहे. ब्रिटिश सैनिक जहाजात चढत आहेत आणि हळूहळू ते जहाज समुद्राच्या दिशेने निघत आहे. त्या क्षणी जणू संपूर्ण भारत म्हणत होता, हा देश आता आमचाच आहे. किती मोठा योगायोग आहे ना. ज्या स्मारकाची उभारणी ब्रिटिश राजाच्या स्वागताच्या स्मरणार्थ झाली, त्या स्मारकाने ब्रिटिशांच्या भारतातून कायमचीच निर्गमनाचीही साक्षीदार होण्याचा मान मिळवला. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांची कमान नाही, तर तो इतिहासाचे जिवंत पान आहे. जर ही कमान बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, मी साम्राज्याचा उदय पाहिला, मी साम्राज्याचा अस्त पाहिला, मी लाखो लोकांचे स्वागत केले आणि एका स्वतंत्र भारताचा जन्मही पाहिला. आता आपण गेटवे ऑफ इंडियाविषयी थोडी माहिती अजून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेत होतो. कधी तुम्ही गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून विचार केलाय का की या दगडांनी किती इतिहास पाहिला असेल, किती सैनिक, किती प्रवासी, किती अश्रू, किती आनंद, किती स्वप्न आणि किती आठवणी. आज आपण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, फोटो काढतो, फिरतो, पण तिथे गेल्यानंतर एक मिनिट शांत उभं राहा, डोळे मिटा आणि त्या स्वातंत्र्यवीरांना आठवा ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त भारतात जगतो आहे. वारसा पाहणं महत्वाचं आहे, पण त्यामागचा इतिहास समजून घेणं त्याहूनही महत्वाचे आहे. आज आपण गेटवे ऑफ इंडियाचा सर्वात अभिमानास्पद अध्याय ऐकला, पण अजून आपला प्रवास संपलेला नाहीये. आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे आत्ता जो भाग चालला आहे त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर, ताजमहाल पॅलेस, हॉटेल, एलिफंटा लेणीचा बोटीचा प्रवास आणि पर्यटकांचे अनुभव याविषयीही माहिती घेऊया. आपण पहाटे 6-6:30 सुमारास गेटवे ऑफ इंडियावर गेलात तर तिथे एक वेगळीच मुंबई दिसते तुम्हाला. समुद्र अगदी शांत असतो, थंडगार वारा चेहऱ्यावर येतो, आकाशात सूर्याची पहिली किरण चमकू लागतात, काही लोक योगा करत असतात, काही चालायला आलेले असतात, काही फक्त समुद्राकडे पाहत शांत बसलेले असतात. त्या श्रेणी गेटवे ऑफ इंडिया आपल्याला जणू सांगतो, गर्दी सुरू होण्याआधीचा हा माझा शांत श्वास आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुम्ही शेकडो कबूतर पाहू शकता. लहान मुलं त्यांच्या मागे धावतात, कबूतर एकदम आकाशात उडतात आणि तो क्षण कॅमेरा टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. कितीतरी हिंदी चित्रपटांमध्ये हे दृश्य आपण पाहिलंय. आता एक नजर गेटवेच्या समोर टाकूया. तिथे दिमागात उभं आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल केवळ आलिशान नाही तर ते भारताच्या आदरातिथ्याचं प्रतीक आहे. एका बाजूला 100 वर्षाहूनही जुनी ऐतिहासिक कमांड आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही थाटाचं हॉटेल. दोघेही जणू एकमेकांना सलाम करत उभे आहेत. रात्री रोषणाई झाल्यावर हा नजारा पाहताना वाटतं हीच का ती स्वप्नांची मुंबई. गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्याशी अनेक बोटी उभ्या असतात. त्यांच्या इंजिनाचा हलका आवाज, लाटांवर होणारी त्यांची डुलकी आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा अनुभव वेगळाच असतो. इथून अनेक प्रश्न समुद्रात छोटी सफर करतात. याच गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडून आपण एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकतो. बोटीचा प्रवास साधारण 1 तासाचा असतो. प्रवासादरम्यान समुद्राचा अथांग विस्तार, वर उडणारे समुद्री पक्षी आणि मागे हळूहळू दूर जात असलेले गेटवे ऑफ इंडिया, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा छोटासा नकाशाच. कुणी पंजाब मधून आले, कुणी गुजरात मधून, कुणी केरळ मधून, कुणी आसाम मधून, तर कुणी परदेशातून. भाषा वेगळ्या, वेशभूषा वेगळी, पण गेटवे समोर सगळे एकच गोष्ट म्हणतात, वा किती सुंदर आहे. हीच तर भारताची विविधतेतील एकता आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे जणू खुला स्टुडिओ आहे. सकाळचा सूर्य, संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्र, बोटी, कबूतर आणि मध्ये उभे असलेले गेटवे, प्रत्येक क्षण वेगळा, प्रत्येक फोटो वेगळा. सूर्य हळूहळू मावळू लागतो, आकाश केशरी होते, समुद्रावर सोनेरी किरण चमकू लागतात, रोषणाई सुरू होते, लोकांची गर्दी वाढते, हास्यांचे आवाज, मुलांचा आनंद आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी शांतपणे उभा असतो तो आपला गेटवे ऑफ इंडिया. मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया पाहतो आणि मुंबई सोडताना पुन्हा एकदा तिथे जातो, कारण पहिल्या भेटीत तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि शेवटच्या भेटीत त्या आठवणी मनामध्ये साठवून नेतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांचे ठिकाण नाही, ते आठवणींचे ठिकाण आहे. इथे कितीतरी लोकांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, कितीतरी कुटुंबांनी पहिला एकत्र फोटो काढला, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा बोटीत बसण्याचा आनंद घेतला आणि कितीतरी लोकांनी मुंबईवर मनापासून प्रेम केले. असे माझे गेटवे ऑफ इंडिया. धन्यवाद.

0: सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।
1: नमस्कार। मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे। मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगा।

नमस्कार। आज आषाढी एकादशी, संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील। माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असी आला। आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो। ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो। तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला। संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली। अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुल्लिंग उडाले ती ही फुले। मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो। ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही। फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात। सार विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे। इवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी। जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरुसमोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप। माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला। त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते। त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले। सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला। गगनापर्यंतच, गगनावर नाही। गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे। यात अहंकार कुठेही नाही। ह्या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचा द्योतक झाला आहे। गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच। यात माऊलींचा नम्रभाव दिसतो। मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला। विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन। हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे।
संत कबीर म्हणाले आहे, जीनी जीनी जीनी बिनी चदरिया, काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा, बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,